सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सर्व दूर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। श्रोते हो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 14 ज्येष्ठ, शके 1948, 4 जून 2026। पहाटेचे 5:50 झाले आहेत। आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत

विद्यागौरी सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या दिवसासाठी शुभेच्छा देते. सुरुवात करूया सनईच्या मंगलसुरांनी.

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली ही होती भैरव भा रागातली धून. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 5:55 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम गिरवाण वाणी. आजच्या कार्यक्रमात श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित घोरकष्टोद्धरण स्तोत्र ऐकूया वैभवी शेटे यांच्या स्वरात.

श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात पारंपरिक रचना आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया अशोकजी परांजपे यांचं भक्तिगीत. सुमन कल्याणपुरी यांच्या स्वरात. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रोतेहो, मंगलानाथ यांच्या स्वरातलं हे होतं संत नामदेव महाराजांचं भक्तिपद. संगीत होतं यशवंत देव यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया व्ही टी पंचभई यांचं भक्तिगीत, संगीत विठ्ठल शिंदे यांचं आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

0: आणि आता प्रभातवंदन कार्यक्रमामध्ये चिंतन या सदरात ऐकूया डॉक्टर प्रतिभा कुलकर्णी यांचे विचार.
1: म्हणोनी करता मुदलन दिसे आणि शेखी कारणही काही नसे, माझी कार्याची आपैसे वाढो लागे. ऐसा करितेन विण गोचरू, अव्यक्ती हा आकारू, निपजे जो व्यापारू, तया नाम कर्म. आपल्या तत्वज्ञानामध्ये अनेक ठिकाणी कर्माचा आणि त्याच्या परिणामांचा विचार केलेला आहे. आपली आजची स्थिती ही आपण पूर्वी केलेल्या कर्माचं प्रारब्ध आहे आणि आपण आत्ता करत असलेली कर्म किंवा पुरुषार्थ हा भविष्यातील आपली परिस्थिती घडवण्यास कारणीभूत ठरतो, अशा प्रकारचे विचार या कर्मबंधाचं स्वरूप उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करतात. प्रारब्ध आणि पुरुषार्थ यांनी सीमित केलेलं कर्म असा याचा अर्थ होतो. मलाच का, मीच का, मी काय केलं म्हणून मला हे भोगावं लागत आहे, या प्रश्नांची उत्तरं तुझं कर्म असं आपल्या संस्कृतीनं, पुराणांनी, अध्यात्माने दिलेलं आहे. मग वाईट कर्म करणारी माणसं सुखात राहताना दिसतात आणि सज्जनांना दुःख भोगावं लागतं आहे, ह्याचा अर्थ कसा लावायचा? त्यालाही उत्तर आहेच. आज केलेल्या वाईट कर्मांची फळं पुढच्या जन्मात भोगावी लागतात. आज भोगावी लागणारी दुःख ही पूर्वजन्मीच्या कर्माचं फळ असतं. साधं सरळ तत्वज्ञान. एवढंच नव्हे तर या विचारांमध्ये मानसिक स्थैर्य देण्याचं मोठं सामर्थ्य आहे. साधं सरळ जीवन जगत असलेली माणसं जीवनातल्या अनेक अडचणींना या विचारांच्या आधारानं ताकदीनं सामोरी जाताना दिसतात. ज्ञानदेवांनी ह्या विचारालाही अतिशय सुंदर शब्दात ओवीबद्ध केलं आहे. ते म्हणतात, अगा जयाजे विहित ते ईश्वराचे मनोगत. प्रभूची इच्छा, प्रारब्धाचा भोग, इतक्या साध्या विचारांनी पुढचा जीवनप्रवास चालू राहतो. यातून सुटण्याचा काही मार्ग आहे का नाही? या चांगल्या वाईट कर्मांच्या चक्रातून बाहेर पडताच येणार नाही की काय? याला परंपरेनं उत्तर दिलं आहे, ईश्वरोपासना आणि वैराग्य. पण ही कर्मबंधातून मुक्त होण्याची साधनं नाहीत, ही त्याच्या परिणामांपासून अलिप्त राहण्याची साधनं आहे. मग कर्माशी असणारा संबंध संपणार कसा? कर्म न करता? अर्जुनानी हेच केलं. हे कर्मच मी करणार नाही असं श्रीकृष्णाला सांगितलं. श्रीकृष्णाने मग अर्जुनाला स्वकर्म आणि स्वधर्म ह्याविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. कर्म त्याग करण्याची पायरी कितीतरी पुढे आहे, त्याआधी हे कर्म म्हणजे काय ते तरी समजावून घे. तरी कर्म म्हणजे स्वभावे, जेणे विश्वाकारू

0: संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे येथ, जेणे विश्वाकारू संभवे, अशा कर्माचा विचार अर्जुनाला समजावून सांगायचा आहे. पण त्यापूर्वी वर्णाश्रमासी उचित असं विहित कर्म ओळखणं आवश्यक आहे. बुद्धी सावध ठेवली म्हणजे विहित कर्म कळेल. ते कर्म करण्यासंबंधी काही विशेष गोष्टी श्रीकृष्णांनी सांगायला सुरुवात केली आहे. अरे, स्वधर्म करत असताना फलाशा सोडायची असते. एथ विजय पण होईल की सर्वथा देह जाईल याचा विचार करू नकोस. म्हणून तुझ पार्था हे तू सांडोनी सर्वथा, क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. हे तू सांडोनी सर्वथा ही पहिली पायरी ही सोपी नाही. आपण सामान्य हिशोबी माणसं काय केलं असता काय काय मिळेल याचा विचार करणारी, निदान समोर उभ्या असलेल्या कर्मापासून काय बरं वाईट घडणार ह्याचा तरी विचार करणारी, जसा अर्जुनाने केला आणि श्रीकृष्ण त्याला सांगत राहिला की हे तुझं विहित कर्म आहे, ते तुला केलंच पाहिजे. मनामाजी लाभालाभ न धरता स्वधर्म आचरला पाहिजे आणि जे पावेल ते निवांता साहोनी जायलाच हवं. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की प्राप्त कर्म सांडिजे येतुलेनी नैष्कर्मे होईजे हे अर्जुना वाया बोलणे मूर्खपणाचे. प्राप्त कर्म न करण्याचं ठरवून कर्म न करणं म्हणजे कर्मत्याग नव्हे, तो कर्मत्याग सहज घडला पाहिजे. प्राप्त कर्म सांडायचं नाही, टाळायचं नाही, ते तुला केलंच पाहिजे. इथपासून कर्मबंधाच्या संबंधातील हा विचार, हा उपदेशाचा प्रवाह श्रीकृष्णाने सहजतेने कुशलतेने नैष्कर्म्य स्थितीपर्यंत आणला आहे. आणि या विवेचनामध्ये अनेक टप्पे आहेत. अर्जुनासारखा बुद्धिमान श्रोता प्रश्न विचारत गेला आणि श्रीकृष्ण त्याला उत्तर देत राहिला.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलेत डॉक्टर प्रतिभा कुलकर्णी यांचे विचार चिंतन या सदरात. आणि याबरोबरच काही भक्तिगीतं आणि चिंतनाचा कार्यक्रम प्रभात वंदन आम्ही आता समाप्त करत आहोत.

आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र. 6:30 झाली आहेत. आता जाणून घेऊ आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, या रूपरेषेनंतर लगेचच प्रसारित होतील आजचे काही दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल. त्यानंतर कृषीवाणी कार्यक्रमात पूर्व मान्सून कोरडी पेरणीचे तंत्र याविषयीची माहिती ऐकू शकाल. हीच माहिती संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमामध्ये सुद्धा प्रसारित होईल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये रजोनिवृत्तीविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा. आणि 6:50 परिसर या कार्यक्रमात सृष्टी रसायन आणि आपण याविषयीची रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका तनुजा परुळेकर यांच्या रोशन जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग चौथा. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राची निर्मिती असून मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. 7:40 आणि 8:40 भावधारा हा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. साडेआठ वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, तर 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 साधसंवाद कार्यक्रमात मराठीशाहीतील नाण्यांचे संग्रहक आणि अभ्यासक अमित लोमटे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विक्रांत मनपे. 10:00 कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन अवश्य ऐका चुकवू नका. लेखन ऋचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू. 10:20 काही बालगीतं आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. 10:30 नेहमीप्रमाणे काही स्थानिक निवेदनं. 10:25 काही स्थानिक निवेदनं आणि 10:30 हिंदी चित्रपट संगीत. तसंच अजून काही हिंदी चित्रपट गीतं आपण ऐकू शकाल आमच्या सायंकालीन प्रसारणात 5:00. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मिलिंद तुळा.

0: अणकर यांनी जलतरंगवर वाजवलेला राग परमेश्वरी आपण ऐकू शकाल. सकाळी 11:30 विशेष गीतगंगा या कार्यक्रमात युवा अभिनेत्री गायत्री दातार यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा संवाद कार्यक्रम, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. दुपारी 12:00 नागपूर केंद्र निर्मित वनिता मंडळ कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. दुपारी 1:00 प्रायोजित NCERT प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग. 1:40 धाराशिव जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दुपारी 1:45 आणि 2:45 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. दरम्यान दुपारी 2:30 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भीमाजी दसगुडे आणि सहकारी यांनी सादर केलेलं संगीत भजन आपण ऐकू शकाल. आमची दुसरी सभा सुरू होईल 4:58. सायंकाळी 5:30 नागपूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 6:10 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभराच्या कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल. रात्री 10:30 आकाशवाणी मुंबई माफ करा 6:30 आकाशवाणी मुंबई केंद्र निर्मित कामगार सभा मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात पशुपालन व्यवसायातील सोट पृथक्करण याविषयी डॉक्टर तेजस शेंडे यांनी दिलेली माहिती, तसंच खरीप हंगामातील पिकांचं नियोजन याविषयी डॉक्टर प्रमोद चौधरी यांनी दिलेली माहिती, त्याचबरोबर कृषीवाणी बाजारभाव हवामान आपण ऐकू शकाल माझं घर माझं शेत या कार्यक्रमात. 8:15 एक कलाकार कार्यक्रम केंद्रित आहे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यावरती, सादरकर्त्या राजश्री सोनी. रात्री 10:00 प्रादेशिक लोक एवं सुगम संगीत सभा, यात आज सुरुवातीला सौम्या मिश्रा यांनी सादर केलेलं मैथिली लोकसंगीत आणि नंतर निजॉय कुमार समंतरॉय या संगीतकारांनी सादर केलेलं आधुनिक ओडिया आधुनिक संगीत आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तसंच दिवसभरात विविध बातमीपत्र ठरलेल्या वेळी प्रसारित आणि सहक्षेपित होतील. ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊ आजचे काही दिनविशेष.
1: श्रोते हो, आज आहे 4 जून. आजचा दिवस ज्या घटनांसाठी प्रसिद्ध आहे त्यापैकी काही घटना या आहेत. हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचं यशस्वी परीक्षण 1896 या दिवशी करण्यात आलं. INS मैसूर या युद्धविनाशिकेचं जलावतरण 1993 या दिवशी करण्यात आलं. 4 जून 1994 या दिवशी वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारानं 8 डावात 7 शतकांचा नवा विक्रम केला. गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 4 जून 1994 या दिवशी जाहीर झाला. 1997 या तारखेला INSAT-2D या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचं फ्रेंच गयानातील कोवरू येथून यशस्वी प्रक्षेपण झालं. आजचा दिवस ज्यांचा जन्मदिन आहे त्यापैकी काही नावं ही आहेत. चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म 1936 या दिवशी झाला.
2: ये शरीफों का मोहल्ला है, यह लफंगा पंतिया तो अंजाम बुरा होगा समझे.

चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे 70 चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. सुजाता, बंदिनी, मिलन, मैं तुलसी तेरे आंगन की या चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या.

0: विनोदी अभिनेता अशोक सराफ यांचा जन्म 1947 साली या दिवशी झाला. 250 पेक्षा जास्त मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारणाऱ्या अशोक सराफ यांची मुख्य ओळख ही एक उत्कृष्ट विनोदवीर अशीच आहे.
1: होय पुरी, मी तिथूनच आलो स्वर्गातून. तुझ्या भेटीसाठी माझा जीव तळमळत होता पुरी. शेवटी एक कॅज्युअल टाकली आणि आलो.
2: पण बाबा तर त्यांच्या तरुणपणातच गेले, ते इतके म्हातारे कसे असतील?
1: इथल्या एका वर्षाला तिथली 5 वर्ष पडतात पुरी. त्या हिशोबाने जवळजवळ 150-200 वर्षाचा झालो. तुला डोळे भरून पाहायची होती, पाहिली. आता मी अंतर्धान पावतो.
0: 1975 अमेरिकन अभिनेत्री एंजेलिना जोली यांचा जन्म. 4 जून हा स्मृतिदिन असणारी काही व्यक्तिमत्व ही आहेत. इतिहासतज्ञ डॉक्टर अश्विन दास गुप्ता यांचं निधन 1998 साली या दिवशी झालं. 2005 साली या दिवशी ज्येष्ठ गायक पंडित भीमसेन जोशी यांच्या पत्नी आणि गायिका वत्सलाबाई जोशी यांचं निधन झालं.
3: 2 श्रोते हो, हे होते आजचे काही दिनविशेष. सादर करते होते मुजम्मिल पटेल. आता कृषीवाणी या कार्यक्रमात ऐकूया पूर्व मॉन्सून कोरडी पेरणीचे तंत्र या विषयीची माहिती.
4: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आजच्या काळात शेतीसमोर हवामानातील अनिश्चितता, मृदा सुपीकतेत होणारी घट आणि पाण्याची वाढती टंचाई ही गंभीर आव्हानं उभी आहेत. पारंपरिक शेती पद्धतीत वारंवार नांगरणी, रासायनिक खतांचा अतिवापर आणि जमीन पडीत ठेवण्याच्या प्रथेमुळे मृदेमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होत आहे. परिणामी मातीची भौतिक रचना बिघडते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता घटते आणि सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता कमी होते. या सर्व घटकांचा थेट परिणाम उत्पादनावर तसंच शेतीच्या शाश्वततेवर होत आहे. म्हणूनच अनेक शेतकरी आणि संशोधक पर्यावरणीय समतोल राखत शेती अधिक स्थैर्यपूर्ण बनवणाऱ्या निसर्ग आधारित उपायांकडे वळत आहेत. अशाच प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त पद्धतीपैकी एक म्हणजे पूर्व मान्सून कोरडी पेरणी होय. ही पद्धत नैसर्गिक शेतीतील महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान असून कमी खर्चात मृदा आरोग्य सुधारणा, उत्पादन स्थैर्य आणि जैव विविधता वाढ यासाठी उपयुक्त ठरते. पूर्व मान्सून कोरडी पेरणी ही पद्धत आंध्र प्रदेश समुदाय व्यवस्थापित नैसर्गिक शेती या उपक्रमांतर्गत विकसित आणि प्रसारित करण्यात आली आहे. आज ती देशभरात शाश्वत शेतीसाठी एक प्रभावी मॉडेल म्हणून स्वीकारली जात आहे. पूर्व मान्सून कोरडी पेरणी म्हणजे पावसाळ्याच्या आगमनापूर्वी विविध पिकांचे बियाणे एकत्र मिसळून पेरणी करणे. यामध्ये धान्य, कडधान्य, तेलबिया, मसाले आणि भाजीपाला यांचा समावेश होतो. या पद्धतीचा मुख्य आधार म्हणजे मातीमध्ये सतत जिवंत मूळ टिकवून ठेवणं, ज्यामुळं मृदजीवांचं संवर्धन होतं आणि संपूर्ण परिसंस्थेचं कार्य अधिक सक्षम होतं. विविध पिकांच्या मुळांच्या क्रियेमुळं मातीतील पोषण चक्र गतिमान राहतं आणि सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. ही पद्धत नवधान्य पद्धत म्हणूनही ओळखली जाते. मान्सूनपूर्व कोरडी पेरणी पद्धतीत पिकं 45-50 दिवसात वाढीच्या अवस्थेत येतात. या काळात काही पिकांपासून पालेभाज्या स्वरूपात लवकर उत्पादन मिळतं, ज्यामुळं अन्न आणि उत्पन्न मिळतं. जी पिकं पूर्णपणे वाढत नाही ती जनावरांसाठी चाऱ्याच्या स्वरूपात वापरता येतात. ही पद्धत एकात्मिक शेती प्रणालीला प्रोत्साहन देते, ज्यामुळं एकाच जमिनीवरून अन्न, चारा आणि उत्पन्न मिळतं.

0: या पद्धतीची खरी ताकद म्हणजे पिकांची विविधता. डाळी पिकं नत्र स्थिरीकरण करून मातीची सुपीकता वाढवतात, तेलबिया पिकं मातीची रचना सुधारतात, तर हिरवळीची पिकं सेंद्रिय पदार्थांची वाढ करून मृदा आरोग्य सुधारतात. वनस्पती त्यांच्या तयार अन्नातील सुमारे 30% भाग मुळांद्वारे मातीमध्ये सोडतात, ज्यामुळं सूक्ष्मजीवांना पोषण मिळतं. सतत पीक घेतल्यामुळं हा कर्बाचा पुरवठा कायम राहतो, ज्यामुळं मातीची सुपीकता आणि परिसंस्थेचं आरोग्य नैसर्गिकरित्या सुधारलं जातं. तांत्रिकदृष्ट्या मान्सूनपूर्व कोरडी पेरणी करताना काही महत्वाच्या बाबींची काळजी घेणं आवश्यक आहे. शेतात हलकी नांगरणी करून पिकांचे अवशेष तसेच ठेवावेत, जेणेकरून मातीचं आच्छादन टिकून राहील. त्यानंतर विविध पिकांचे बियाणे एकत्र करून त्यावर बीजामृताची प्रक्रिया करावी. पेरणी मान्सूनपूर्व काळात करावी, जेणेकरून पहिल्या पावसासोबत अंकुरण वेगाने होईल. याशिवाय पेरणीच्या वेळी घनजीवामृताचा वापर प्रति एकरी 200 किलो करावा. आच्छादन केल्यास मातीतील ओलावा आणि सुपीकता राखली जाते. या पद्धतीमध्ये पिकांची पेरणी पावसाआधी किंवा जमिनीत उरलेल्या ओलाव्यावर केली जाते. पाऊस किंवा सिंचनाची वाट न पाहता आधीच पेरणी केल्यामुळं पहिल्या पावसाबरोबर किंवा उपलब्ध ओलाव्यामुळं बियाणं लगेच अंकुरतात आणि पिकांची वाढ सुरळीत सुरू होते.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकला कार्यक्रम कृषीवाणी. आज आपण जाणून घेतली माहिती पूर्व मान्सून कोरडी पेरणीचं तंत्र. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सर्वदूर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोतेहो नमस्कार. आपण आज रजोनिवृत्तीच्या महत्वाच्या टप्प्याकडे वळणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण आधीच्या भागांमध्ये जे बघितलं की कोणती लक्षणं असतात, काय परिणाम होतात शरीरावरती, त्याच्याबद्दल आता काय काळजी घ्यायला पाहिजे हे महत्वाचं आहे. हॉट फ्लशेस जे मी तुम्हाला सांगितलं होतं की अचानक घाम येणं, दिवसा घाम येणं, रात्री घाम येणं, मग याच्यामध्ये काय करायला पाहिजे तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे. गरम पाणी किंवा गरम काही पेय असेल ते पिऊ नये अशा स्त्रीने, आणि सुती कपडे घालावेत, पंख्याखाली झोपावे, अधे मध्ये एसीचा वापर केला तरी पण चालू शकतो. मूड चेंजेस असतात, मूड चेंजेससाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं राहतं मेडिटेशन, म्हणजे ध्यानधारणा. मग ते वेगवेगळ्या प्रकारची असते, ती सुद्धा आपण सल्ल्यानुसार करू शकतो. योगासनं, योगासनांचा तुम्ही वापर करू शकता. योगासनामध्ये काही महत्वाची आसनं असतात, जसं काही त्रिकोणासन आहे, ताडासन आहे, सूर्यनमस्कार आहेत, जी सर्वांगासनं आहेत. त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक व्यायामांमुळे आपले हार्मोनल जो बॅलन्स आहे तो मेंटेन करायला मदत होते. नंतर आपण वेगवेगळे आपले जे छंद आहेत ते छंद आपण जोपासू शकता, जसे गाण्याचा छंद आहे, वाचनाचा छंद आहे, ज्याने जेणेकरून आपल्याला त्याचा उपयोग आपल्याला मेडिटेशनमध्ये पण होऊ शकतो. रेग्युलर चेकअप प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती मी आधीच्या एपिसोडमध्ये प्रकाश टाकला होता. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ते इन्व्हेस्टिगेशन करून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. बाहेरचं जे जंक फूड असतं बा, ते पण प्रत्येक स्त्रीने अवॉइड करायला पाहिजे, कमीत कमी त्याचा वापर केला पाहिजे. घरगुती घरी बनवलेलं जे जेवण आहे ते प्रत्येक स्त्रीने त्याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून होममेड जे रेमेडीज आहेत ज्याच्यामध्ये आपण सोयाबीनचा वापर जास्तीत जास्त करू शकतो. सोयाबीनच्या

0: वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही यूज करू शकता. नंतर आळशी म्हणजे फ्लॅक्सीड्स, ह्याचा वापर तुम्ही जेवणामध्ये करू शकता. रताळं खूप महत्वाचं आहे. नंतर कॅल्शियम रिच फूड, त्याच्यामध्ये भरपूर लिस्ट आहे, जसं जेणेकरून नाचणी, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं. सीताफळमध्ये पण जास्त कॅल्शियम असतं. पण जेव्हा कॅल्शियमचा वापर करायचा असेल, समजा त्या स्त्रीला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, तर तिने थोडासा कॅल्शियमचा वापर कमी करणं गरजेचं असतं. त्यामुळे हे जे काही तुम्ही वापराल ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाणं गरजेचं आहे. नंतर वजायनल ड्रायनेस, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की योनिमार्गाचा कोरडेपणा, ह्याच्यासाठी काही ल्युब्रिकंट्स असतात, ते पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकता. त्याच्यासाठी भरपूर पाणी पण पहिली गोष्ट पिणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढे ऍक्टिव्ह राहाल तेवढे सेक्शुअली पण ऍक्टिव्ह राहाल. म्हणजे शारीरिक व्यायाम हा सेक्शुअल ऍक्टिव्ह राहण्यासाठी पण खूप महत्वाचा असतो. जे युरिनमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी किगल्स एक्सरसाइज म्हणून असतो, तो पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही करू शकता. त्याला श्वासाच्या व्यायामाची जोड दिली तर तो व्यायाम खूप चांगल्या प्रकारे स्त्री करू शकते. नंतर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीज, जर ऑपरेशन करून गर्भाशय काढलेलं असेल तर रजोनिवृत्ती लवकरच्या टप्प्यात आलेली असते, त्याच्याबरोबर जर अंडाशय पण निघालेलं असेल तर हार्मोन्स पूर्णपणे जातात. मग त्यावेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते की ज्याचा वापर करून स्त्री परत पहिल्यासारखं आयुष्य जगू शकते. आता या सगळ्या याच्यामध्ये स्त्रीचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो आणि कुटुंबाचाही असतो की समजा लवकर रजोनिवृत्ती आली तर आणि समजा तिला मूल नसेल तर मूल होण्यासाठी जी काही काळजी घ्यायची आहे ती घेऊ शकतो का आपण, आणि आपण आता मूल राहू शकतं का? तर मूल, येस, मूल राहू शकतं. पण त्यासाठी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार जर आपण अवलंब केला तर तुम्हाला मूलही राहू शकतं. श्रोते हो, रजोनिवृत्ती हा आजार नाही हे सगळ्यांनी पहिले लक्षात घ्या. तर तो निसर्गाचा एक नियम आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य सकारात्मक विचार या सगळ्यांची जर जोड असेल तर हा टप्पा अत्यंत सहज आणि निरोगीरित्या सगळ्या महिलांना आरामात पार पाडता येईल.
1: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हो।

0: श्रोतेहो नमस्कार. आम्ल पर्जन्य म्हणजेच ॲसिड रेन असो, समुद्रातील मायक्रोप्लास्टिक्स असो, खाडीच्या पाण्यात विरघडणारे जड धातू असो, हे सगळे रासायनिक बदल परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याला थेट आव्हानं देतात. अशाच पद्धतीने इंडस्ट्रीमधून जे काही रसायनं पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळले जातात त्यामुळे जे काही प्रदूषण होतं ते आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापिका तनुजा पुरुळेकर मॅळवानकडून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
1: नमस्कार श्रोते. वस्त्र उद्योग हा जगातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे. परंतु आकर्षक रंगाच्या आणि फॅशनेबल कपड्यांच्या आत एक अत्यंत चिंताजनक पर्यावरणीय बाब लपली आहे. जागतिक पातळीवर एकूण औद्योगिक जलप्रदूषणाचा 20% वाटा हा केवळ कापड उद्योगातील रंगकामामुळे असतो. वस्त्र उद्योगाच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात कच्च्या मालाच्या लागवडीपासून कापडाच्या शेवटच्या प्रक्रियेपर्यंत रासायनिक प्रदूषकांचे, भारी धातूंचे म्हणजे हेवी मेटल्स, रंगाचे आणि मायक्रोफायबर्सचे एक अप्रतिम मिश्रण असलेले सांडपाणी तयार होते जे नद्या, तलाव, भूजली जलस्त्रोत्र आणि शेवटी महासागरामध्ये जाऊन मिसळते. तसेच दुसरी बाब म्हणजे कापड उद्योगात पाण्याचा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो. कापडावर प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड पाणी लागते. उदाहरणार्थ फक्त एक सुती किंवा कॉटन टी शर्ट तयार करण्यासाठी साधारण 2700 लिटर पाणी खर्च होते. हे पाणी एका माणसाला 2.5 वर्षाला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याइतके आहे. पॉलिएस्टर, नायलॉन, ॲक्रेलिक यासारखे सिंथेटिक कपड्यांच्या उत्पादनादरम्यान तयार होणाऱ्या सांडपाण्यामध्ये हानिकारक पदार्थांचे मिश्रण असते.

0: ज्यामध्ये शिसं, आर्सेनिक, बेन्झीन आणि इतर अस्थिर सेंद्रिय संयुगे ह्यांचा समावेश असतो. सिंथेटिक कापड उत्पादन जलमार्गामधील मायक्रोप्लास्टिक्सही प्रदूषणाच्या वाढत्या संकटात योगदान देते, कारण उत्पादन प्रक्रियेदरम्यान सूक्ष्म प्लास्टिक तंतू वेगळे होतात आणि सांडपाणी प्रणालींमध्ये मिसळतात. वस्त्र उद्योगातील रंगकाम आणि फिनिशिंग टप्पे हे त्या उद्योगातील जलप्रदूषणासाठी सर्वात महत्वाचे योगदान करते आहे. रंगकाम प्रक्रियेमध्ये पाण्यात रसायनाची एक विस्तृत श्रेणी मिसळते, ज्यामध्ये तेल, फिनॉल्स, रंग, कीटकनाशके, तांब, पारा, क्रोमियम आणि अँटीमनी यासारख्या भारी धातूंचा समावेश आहे. अनेक वस्त्र रंग फिकट होण्यापासून, धुण्यापासून आणि प्रकाशाच्या संपर्कापासून प्रतिरोधक होण्यासाठी डिझाईन केलेले असतात, त्यामुळे ते पर्यावरणात अत्यंत टिकाऊ बनतात. अझो रंग, जे सिंथेटिक रंगाचा सर्वात मोठा रंग आहे, विशेष काळजीचा विषय आहे, कारण ते ऑक्सिजन विरहित परिस्थितीमध्ये विघटित होऊन, म्हणजेच डिग्रेड होऊन ॲरोमॅटिक अमाईन सोडू शकतात, ज्यापैकी अनेक कर्करोगकारक आहेत. फिनिशिंग प्रक्रिया जी कपड्यांना विशिष्ट गुणधर्म देते, अतिरिक्त रसायन आणते, ज्यामध्ये फॉर्मॅल्डिहाइड, पर फ्लोरिनेटेड संयुगे आणि अँटीमनी ट्रायऑक्साइड ह्यांचा समावेश असतो. हे रंग टिकून राहण्यासाठी बनवलेले असतात, त्यामुळे ते निसर्गात सहज नष्ट होत नाही. मायक्रोफायबर्स हे सूक्ष्म सिंथेटिक तंतू आहेत, साधारण 5 मिलीमीटर पेक्षा कमी लांबीचे, जे उत्पादन प्रक्रियेदरम्यान आणि कपडे धुताना सिंथेटिक कपड्यांमधून वेगळे होतात. एकटा वस्त्र उद्योग पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या मायक्रोप्लास्टिक्सपैकी सुमारे 35% मायक्रोप्लास्टिकसाठी जबाबदार धरता येईल. या संकटांवर तोडगा काढण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन आवश्यक आहे.
1: श्रोतेहो, प्राध्यापिका तनुजा पुरुळेकर मॅडमांकडून आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ऍसिड रेन, ग्रीन केमिस्ट्री, प्लास्टिक पोल्युशन, त्याचबरोबर वस्त्र उद्योगामुळे होणारे जलप्रदूषण या संकल्पना समजून त्यांच्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आणि आता थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: इयम् आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका निधी झा. अथ वार्ताः. केन्द्रीय मन्त्रिमण्डलेन विमानन परिवहन मार्ग आधारभूत संरचना क्षेत्रेषु महत्वपूर्णाः योजनाः अनुमोदिताः. पश्चिम एशिया संकट कारणेन वर्धितेषु इन्धनमूल्येषु भारतीय विमान सेवानां कृते विमान इन्धनस्य अर्थात् एटीएफ मूल्यस्य स्थिरीकरणार्थं तैल विपणन समवायेभ्यः सहस्रकोटि रूप्यकाणां आयव्यय सहायतां प्रदातुं प्रशासनं निर्णयं कृतवत्. सूचना प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव अवोचत यत् एतेन विमानन क्षेत्र संबद्धा प्राय 77 लाख आजीविका सुरक्षिता भविष्यन्ति. सहायता योजनेयं 36 मास पर्यन्तं प्रवर्तयिष्यते. मन्त्रिमण्डलेन दिल्ली निकटवर्ति क्षेत्रे वायु प्रदूषण नियन्त्रणार्थमपि एकस्याः योजनायाः अनुमोदनं कृतम्. द्विवर्षीय योजनायां प्रायः 2 लाख ट्रकयानानि, 16,000 बसयानानि च प्रतिष्ठापयितुं लक्ष्यं निर्धारितम्. मन्त्रिमण्डलीय समित्या ओडिशा राज्ये रामेश्वरात् पारादी पर्यन्तं 63,100 किलोमीटर परिमितस्य नूतन तटीय राजमार्ग निर्माणाय अनुमतिः प्रदत्ता. एतदतिरिच्य समित्या बिहार राज्ये राष्ट्रिय राजमार्गयोः 31 तथा 31,200 च इत्येतयोः खगड़िया पूर्णिया खण्डस्य चतुर्पथ परियोजनापि अनुमोदिता. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य नवदिल्ल्यां वेनेजुएला देशस्य राष्ट्रपतिना डेल्जी रोड्रिगेज इत्यनेन सह द्विपक्षीय वार्तां विधास्यति. अस्याम् उच्चस्तरीय चर्चायां भारत वेनेजुएला सम्बद्धानाम् अशेषेषु पक्षेषु मन्थनं भविष्यति. सहैव

0: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
1: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
3: श्रोते हो, आता आजचा विचार ऐकूया। सत्य सांगण्यासाठी कुणाच्याही शपथेची गरज नसते। नदीला वाहण्यासाठी कुठल्याही रस्त्याची गरज नसते। जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोचण्यासाठी कुठल्याही रथाची गरज नसते।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
6: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
5: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
6: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
5: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन।

0: ही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर, कोथरूड, फिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: आजचा विचार पुन्हा एकदा. सत्य सांगण्यासाठी कुणाच्याही शपथेची गरज नसते. नदीला वाहण्यासाठी कुठल्याही रस्त्याची गरज नसते. जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोचण्यासाठी कुठल्याही रथाची गरज नसते. श्रोते हो, हा होता आजचा विचार.
3: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.

0: येईल न येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
2: नक्की.
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या. बर का, येवा कोकण आपलाच असा.
3: यावेळी उमा सदनची मंडळी गेली आहेत कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन. गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करणार आहोत.

0: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.

0: असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
2: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
3: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
4: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
5: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
6: जय हो. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो. गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो.
7: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
8: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रांमधल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार. मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पहिल्या महाराष्ट्र क्वांटम धोरण आणि महाराष्ट्र डीप टेक धोरण यांना मान्यता दिली आहे. संपूर्ण डीप टेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल वर्षा निवासस्थानी या धोरणांसंदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणं महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्राला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा भाग आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते विविध श्रेणीतील पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, बालकल्याण, जलसंधारण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, पारदर्शक प्रशासन आणि महिला सक्षमीकरण या 9 प्रमुख विषयांवर आधारित कार्याचं मूल्यमापन करून पंचायतींना गौरवण्यात आलं. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. जलसंधारण आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील प्रभावी उपक्रमांमुळे या ग्रामपंचायतींना हा सन्मान मिळाला. नाशिक जिल्ह्यातल्या निंबळे ग्रामपंचायतीनं सुशासन पंचायत श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक मिळवत 75 लाख रुपयांचं पारितोषिक प्राप्त केलं. तसंच रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा या श्रेणीत द्वितीय क्रमांकासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान प्राप्त केला. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त पंचायतींच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित विशेष ई पुस्तकाचं अनावरण करण्यात आलं. काही निवडक पंचायतींच्या उत्कृष्ट कार्यावर आधारित माहितीपटही यावेळी प्रदर्शित करण्यात आला. मराठा आरक्षणासंदर्भात कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील

यांनी काल मुंबईत दिली. मंत्रालयात मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. आरक्षणासंदर्भात नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र आदींबाबत नागरिकांना सहाय्य करण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मदत वाहिनी क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. तसंच प्रमाणपत्रांसंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयातल्या कार्यालयात 93-26-56-28-15 हा मदत वाहिनी क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 17 अधिकृत उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल मुंबईत व्यक्त केला. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी समज गैरसमजातून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ते अर्ज बंडखोर मागे घेतील आणि महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. सामंत यांनी काल नाशिकमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा दावा केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारची कर्जमाफी ही केवळ दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोप केला आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. ही कर्जमाफी मार्च महिन्यापूर्वीच जाहीर होणं आवश्यक होतं. सरकारनं 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यापेक्षा जास्त रकमेचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून भरायची हा मोठा प्रश्न आहे असं ते म्हणाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरी आणि व्यापारी वर्गामध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी 4 लाख मेट्रिक टनांहून अधिक कृषी मालाची आवउलाढाल होते. तसंच देशातल्या 11 राज्यांमधून इथं कृषी मालाची आवक होत असते. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्धपातळीवर राबवण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानाची मुख्य संकल्पना सुदृढ मृदा समृद्ध पीक आनंदी शेतकरी अशी आहे. हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या मोहिमेचं नियोजन करण्यात आलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय मृदा विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्याचा समावेश देशातल्या उच्च खत वापर आणि मध्यम ते उच्च सुपीकता असलेल्या विशेष 243 जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. हिंगोलीच्या मातीत स्फुरदचं प्रमाण आधीच पुरेशा प्रमाणात साचलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब, सोयाबीन, हळद किंवा इतर पिकांसाठी DAP खताचा अवाजवी आणि अंदाधुंद वापर तातडीनं थांबवावा अशी शिफारस ISER केली आहे. त्यानुसार हिंगोलीतील मराठवाडा भागात स्फुरदाच्या रासायनिक मात्रेमध्ये 25% कपात करून त्याऐवजी PSB आणि 5 टन प्रति हेक्टरी शेणखताचा वापर केल्यास पिकाचं उत्पादन घटत नाही आणि जमिनीचं आरोग्यही टिकून राहतं असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र हिंगोलीचे जिल्हा समन्वयक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ PP शेळके यांनी दिला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विक्री केंद्रात फुले समर्थ या वाणाच्या कांदा बियाण्याची विक्री काल सुरू करण्यात आली. या वाणाला त्याच्या आकर्षक लाल रंगामुळे बाजारामध्ये इतर कांदा वाणापेक्षा जास्त बाजारभाव मिळत असल्याचं कुलगुरू डॉक्टर खर्चे यांनी सांगितलं. कांदा बियाण्याची विक्री व्यवस्था ही कांदा बियाणं शिल्लक असेपर्यंत चालू राहणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव इथं बकरी ईदच्या दिवशी सुमारे 400 गोवंशाची निर्दयी आणि अमानुषपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तातडीनं तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. जागतिक सायकल आणि पर्यावरण दिनानिमित्त राज्याच्या विविध भागात सायकल फेरींचं आयोजन करण्यात आलं. हिंगोली इथं सायकल चालवा, भविष्य घडवा, पर्यावरण वाचवा, आरोग्य जपा, झाडं लावूया, जगवूया अशा घोषणा देत शहरातल्या पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या वतीनं भव्य सायकल फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये शहरातील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, महिला आणि युवक युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवणं लाभदायक आहे ही जाणीव नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी परभणी शहरामध्येही माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीनं सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं. गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीनं शहरात काढण्यात आलेल्या सायकल फेरीमध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन निरोगी जीवन आणि पर्यावरणाचा संदेश दिला. बदलत्या परिस्थितीनुसार प्रत्येकानं किमान 1 दिवस तरी सायकलचा वापर करावा असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी यावेळी केलं.

0: भंडारा जिल्ह्यात तुमसर इथल्या सिरीनबाई नेत्रावाला स्कूल माडगी या शाळेत आरटीई प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि बोगस प्रवेशांविरोधात पीडित पालकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन पुकारलं आहे. खोटे पत्ते आणि बोगस कागदपत्र सादर करून श्रीमंतांना प्रवेश देण्यात आला तर गोरगरीब आणि हक्काच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी तक्रार करून 15 दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न केल्यानं पालकांनी तुमसर पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या लॉयड स्पोर्ट्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी गोव्यात आयोजित पहिल्या अखिल भारतीय इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली. ही स्पर्धा गोवा हौशी तिरंदाजी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आली होती. कोयना धरणातला उपलब्ध पाणीसाठा पुरवणं अत्यावश्यक असल्यानं सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या आणि बिगर सिंचन सर्व योजनांवर पाणी उपसा बंदी करण्याचा आदेश सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी काढला आहे. सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. राज्याच्या चारही विभागात तुरळक ठिकाणी विजा जोराचे वारे यांच्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीपटेक धोरण लवकरच आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या 2 प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार. मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
2: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
1: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
3: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
2: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
1: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
3: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
4: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:22 आणि 6 सेकंद झाले आहेत.
1: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
2: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी, शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
3: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
4: मग
3: मग काय,
4: स्वतःपासून सुरुवात कर.
2: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं, वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: सांधे गुडघे मणक्याचे विकार सारे गेले,

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: न येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
2: नक्की.
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या. बर का, येवा कोकण आपलाच असा.
3: यावेळी उमा सदांची मंडळी गेली आहेत कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमा सदन. श्रोते हो, आता यानंतर प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.
4: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 31 मे हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळं अनेक शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. तंबाखूच्या व्यसनामुळं होणारे गंभीर दुष्परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक आर्थिक प्रश्नांविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये विशेषतः तरुणांमध्ये गुटखा, पान मसाला, सिगारेट, ई सिगारेट यांचं वाढतं आकर्षण ही चिंतेची बाब ठरत चालली आहे. याच अनुषंगानं जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. या दिवसामागचा मुख्य उद्देश नेमका काय आहे?
1: मॅडम, जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यामागे असा उद्देश आहे की तंबाखूमुळे जे काय जगामध्ये आज मृत्युमुखी लोक पडत आहेत किंवा ह्याच्यामुळे जे काही दुष्परिणाम लोकांच्यावरती होत आहेत, तर त्यामध्ये तंबाखू हे जे आज मोठं संकट जगावरती होत आहे आणि तिथे लाखो लोक मृत्यू पावत आहेत, त्या परिणामांची किंवा तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती, लोकांच्या मध्ये त्याची अवेअरनेस निर्माण व्हावी यासाठी आणि त्याच्याबाबत जे काही कायदे आहेत ते समाज मान्य मध्ये निर्माण व्हावेत किंवा त्याची त्या जाणीव व्हावी म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. मॅडम, आपण जसा उल्लेख केलात की तरुणांच्या मध्ये व्यसनाबद्दल आकर्षण आहे, तर आपण बघता टीव्ही माध्यम किंवा इतर जे काय आहे वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षण व्यसनाच्या बाबतीत केली जातात, तंबाखू, सुगंधी द्रव्य, सुगंधी सुपारी. तर याच अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी 31 मे तंबाखू विरोधी दिवसाच्या अनुषंगाने एक थीम जाहीर करत असते. त्यानुसार यावर्षी त्यांनी थीम जाहीर केलेली असून ती जी थीम आहे ती अनमास्किंग

0: द अपील काउंटरिंग निकोटिंग अँड टोबॅको ॲडिक्शन म्हणजे काय? तर आकर्षणाचा बुरखा फाडणे आणि निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनांचा सामना करणे.
1: हा सर, आजच्या तरुण पिढीत गुटखा, पान मसाला, सिगारेट किंवा ई सिगारेटचं आकर्षण वाढताना दिसते. यामागची प्रमुख कारण काय असतील असं आपल्याला वाटतंय?
0: नक्कीच ही खरोखर चिंतेची बाब आहे. आजचा तरुणामध्ये आकर्षण वाढण्यामागे काही प्रमुख कारणं आहेत, त्यापैकी एक आहे मित्रांचा दबाव. अनेकदा काय होतं, आपण मित्रमंडळीमध्ये कूल दिसण्यासाठी किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी तरुण धूम्रपान किंवा गुटख्याची सुरुवात करतात. दुसरी गोष्ट आहे की आकर्षक जाहिराती आणि त्याचे उदात्तीकरण आपण आज पाहतो. चित्रपट, वेब सिरीज किंवा सोशल मीडियावरती हिरो हिरोईन सेलिब्रिटी धूम्र करताना दाखवले जातात. त्यामुळे तरुणांना काय वाटतंय की हे ग्लॅमरस आहे. आणि तिसरं जे म्हणाल तर आपण मानसिक तणाव स्ट्रेस, जो आजकाल अभ्यासाचा तणाव, करिअरची चिंता किंवा कौटुंबिक समस्यांमुळे तात्पुरता आराम मिळण्यासाठी तरुण या व्यसनाकडे आहारी जातात. त्यामध्ये नवीन ट्रेंड्स एक आपल्याला पाहायला मिळेल आजकाल, तो जो आहे ई सिगारेट. ही आधुनिक आणि कमी हानिकारक आहे असा एक मोठा गैरसमज पसरवला जात आहे आणि लोकांना मुलांना त्याकडे आकर्षित केलं जात आहे. अर्थात तंबाखू मुक्त आणि निरोगी समाज घडवणे हाच या दिवसाचा मुख्य उद्देश मानला जातो.
1: सर, अनेकांना असं वाटतं की तंबाखू थोडी घेतली तर काय होत नाही, पण प्रत्यक्षात तंबाखू सेवनामुळे शरीरावर आणि मनावर सुद्धा अनेक गंभीर परिणाम होत आहेत. याबद्दल सर आपण काय माहिती द्याल?
0: मॅडम, हा खूप मोठा गैरसमज आहे. थोडी तंबाखू खाल्ल्याने काही होत नाही, पण तंबाखू मध्ये निकोटीन नावाचे जे अत्यंत व्यसन लावणारे रसायन आहे त्याची छोटीशी सुरुवात ही माणसाला गुलाम बनवत असते. मग त्याचे शारीरिक काही दुष्परिणाम होत असतात, त्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सर. तंबाखू हा तोंडाचा, जिभेचा, गळ्याचा, फुफ्फुसाचा किंवा कर्करोगाचे मुख्य कारण तंबाखू मानलं जातं. दुसरं गोष्ट आली की हृदयविकार. तंबाखूमुळे दुसरा जो आजार होणार आहे त्यात हृदयविकार एक आहे. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होणे, त्यामुळे रक्तदाब, ब्लड प्रेशर वाढणे आणि हार्ट अटॅक सारखे किंवा ब्रेन स्ट्रोक याचा धोका काही पटाने यामध्ये वाढतो. किंवा त्यामध्ये तिसरा विषय आहे श्वसनाचे विकार पण होतात तंबाखू खाल्ल्याने. मग त्यामध्ये फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होऊन दमा, COPD यासारखे गंभीर आजार होतात. आणि तिसरी गोष्ट म्हटली तर मानसिक आजार सुद्धा. तंबाखू खाणाऱ्या लोकांच्या मध्ये तंबाखूमुळे माणसाची मानसिक स्थिती अस्थिर होते. जेव्हा व्यसनी व्यक्तीला तंबाखू मिळत नाही तेव्हा तो फार चिडचिड करतो, त्याला नैराश्य आणि अस्वस्थता जाणवू लागते. तंबाखू तात्पुरता आनंद देते पण दीर्घकाळात मानसिक आरोग्य पूर्णपणे खालवते.
1: हो खरंय सर. सर, तंबाखूच्या व्यसनामुळे कर्करोगाबरोबरच अनेक आजार उद्भवत आहेत. सर, याचा कुटुंब आणि समाजावर ही कशा पद्धतीने परिणाम होतोय?
0: मॅडम, आपण जाणता आजचे तरुण हे आपल्या देशाची भावी पिढी जे आहे ते आधारस्तंभ म्हणा किंवा देशाचं भविष्य आपण मानलं जातं. तर हीच जर का पिढी व्यसनाच्या आहारी जाते त्यामध्ये त्यांना अँझायटी येते, डिप्रेशन येतं. त्यामुळं कुटुंबामध्ये एकाच्या व्यसनामुळे फार परिणाम होत असतात. त्याचं कुटुंब पूर्ण अस्वस्थ होतं. त्यामध्ये त्यांची घरात चिडचिड झाल्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य सगळं पूर्ण त्यांचं अस्वस्थ होतं. याचा परिणाम त्याचबरोबर आर्थिकही त्यांची हानी होते. एखाद्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्यांचं पैशाची बरबादी होते, आर्थिक फायनान्शियल त्यांना अडचणींना सामोरं जावतं. आणि यामुळे त्याचा परिणाम होतो की सामाजिक, कौटुंबिक आणि जे काही आर्थिक जे आहे हे सर्व एकंदरीत ह्या एका व्यसनामुळे त्याचा परिणाम आपल्याला जाणवायला सुरू होतो.
1: हो खरंय सर. सर, तरुणांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी शासन आणि आरोग्य विभागामार्फत अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मागील वर्षभरात राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोणते महत्वाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत?
0: आपल्या इकडे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष म्हणून प्रत्येक जिल्ह्यातच हा जिल्हा रुग्णालयामध्ये उघडलेला असतो. त्या ठिकाणी त्यानंतर एक जिल्हा सल्लागार असतात, त्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशक असतो. यांचं कार्य असं चालत असतं. तर त्या यांचं कार्याचं काय हे असतं स्वरूप, तर तंबाखू मुक्त शाळा आणि महाविद्यालय मोहीम करणे, तर शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरामध्ये तंबाखू विक्रीवर कडक बंदी आणून त्या शाळांना तंबाखू मुक्त कसं घोषित करता येईल यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रयत्नशील असतं. ग्रामीण भागामध्ये जनजागृती करत असतात, यामध्ये आपल्या आशा स्वयंसेविका असतात, अंगणवाडी सेविका असतात, या माध्यमातून गावागावामध्ये पथ्यनाट्य, रॅली, समुपदेशन अशी शिबिरं घेऊन या

0: माध्यमातून समाज जागृती केली जाते. तिसरी गोष्ट, आपला जो काय कोटपा ऍक्ट आहे, सिगारेट आणि अदर टोबॅको ऍक्ट जो आहे, त्यामार्फत पोलीस विभागामार्फत गुन्हेगारी अन्वेषण किंवा एलसीबी म्हणतो आपण, दंडात्मक कारवाई मार्फत पण ह्याच्यावरती बंदी आणायचा आपण प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये अन्न प्रशासन विभाग, एफडीए, पोलीस प्रशासन आणि आरोग्य यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या आणि बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या लोकांवर छापे टाकून त्यांच्याकडनं दंड वसुली करण्यात येतो. दंड वसूल करणे हा आपला उद्देश नाही, तर दंड हा वसूल करण्याचं कारण म्हणजे त्या लोकांना त्यापासून परावृत्त करणे किंवा कायद्याच्या भीतीनं तरी निदान व्यसनापासून लोकांनी परावृत्त होणे हा विषय असतो. त्यानंतर लास्ट आपला जो आहे तो डिजिटल मीडिया. तर या सोशल मीडिया, एफएम रेडिओ, आज आपण बोलतोय त्याप्रमाणे माध्यम, या अशा माध्यमातून तरुणांपर्यंत थेट संवाद साधून त्यांच्यापर्यंत व्यसनमुक्तीचा किंवा तंबाखू विरोधी गोष्टी न करण्याचा, तंबाखूपासून दूर राहण्याचा आपण संदेश पोहोचवत असतो.
1: सर, तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये नेमकं कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं आणि या समुपदेशनामुळे लोक खरंच व्यसनमुक्त होत आहेत का?
0: टीसीसी सेंटर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये राज्यभर चालवलं जातं. तर याच्या टीसीसी म्हणजे काय, टोबॅको सिजेशन सेंटर, म्हणजे व्यसनमुक्ती, तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र. तर या केंद्रामध्ये काय असतात, एक डेंटिस्ट दंत शल्य चिकित्सक असतात, त्यांना एक असिस्टंट असतो, फुलफिल असतं, आणि त्या ठिकाणी जे येणारे लोक आहेत, ओपीडी आहे, त्या लोकांना ओपीडीला किंवा बाह्यरुग्ण विभाग चेक केला जातो आणि नागरिकांना किंवा तंबाखूपासून त्यांना मुक्त होण्यासाठी कार्य केलं जातं किंवा त्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. तर ह्याच्यामध्ये काय होतं की त्यामध्ये एक चार स्टेप आहेत. तर पहिली पायरी काय आहे, तर मानसिक पायरी असते. कुठल्याही व्यक्तीचे आपल्याला कुठलंही व्यसन सोडवताना आपण त्याची मानसिक तयारी करून घेतली जाते. त्याआधी त्या व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते आणि समुपदेशक त्याला काय करतो, त्याच्याशी संवाद साधतो, मग त्याला व्यसन सोडण्याची मानसिक प्रेरणा देतो आणि जेणेकरून त्याला ते व्यसन सोडण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करतो. दुसरं आहे निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण एनआरटी म्हणतो. याच्यामध्ये काय असतं, तीव्र व्यसन असल्यास एखाद्या व्यक्तीला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम जे असतं किंवा पॅचेस दिले जातात आणि ज्यामुळे तंबाखूची जी काय त्याच्यासाठी तळमळ जी असते ती कमी व्हायला त्यामुळे मदत होते. तिसरी गोष्ट आहे वर्तवणूक उपचार केले जातात किंवा बिहेव्हिअरल थेरपी त्याला आपण म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ चहा पिल्यानंतर किंवा तणाव ताणतणावात असताना, मग हे आपण त्या केंद्रामध्ये शोधून घेतो किंवा शोधून काढलं जातं, जो तिथं आमचे कर्मचारी कार्यरत आहेत किंवा जे डेंटिस्ट आहेत ते. आणि त्यावेळी काय करतात की त्याचं मन दुसरीकडे कसं वळवायचं किंवा त्याचं दुसरीकडे मन कसं बिझी राहील यासाठी त्याला ट्रेनिंग दिलं जातं. चौथी गोष्ट आहे यशस्वीतेचं याचं प्रमाण किती आहे. तर होय, नक्कीच याचं योग्य मार्गदर्शन आणि प्रबळ इच्छाशक्ती जर का त्या पेशंटची असेल आणि मला व्यसन सोडायचंच आहे, असे हजारो लोक दरवर्षी व्यसन सोडण्यासाठी यशस्वी होत आहेत. हे जे काही आम्ही टीसीसी केंद्रामार्फत जे काही उपचार केले जातात त्याचा फॉलोअप घेतला जातो आणि फॉलोअप घेतल्यानंतर असल्यानंतर अशा व्यक्तीला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून शक्यता फार कमी होते. मग तर या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 17 टीसीसी सेंटर आहेत. तर याच्यामध्ये टोबॅको सिजेशन सेंटर आहेत, आपले जे 17 ग्रामीण रुग्णालय आहेत तिथं फंक्शनल आहेत, त्या ठिकाणी नागरिकांनी त्या सुविधेचा लाभ घ्यावा, त्या ठिकाणी जावेत, आमचे डेंटिस्ट तुम्हाला मदत करतील. तुम्हाला खरोखर तुमची तंबाखू सोडायची इच्छा असेल, प्रबळ इच्छा, तुम्ही निर्णय घ्या आणि तंबाखू सोडायची इच्छा असेल तर तुम्ही त्या सेंटरमध्ये जा, आपल्याला तिथं मदत करायला आमचे डेंटिस्ट आहेत आणि त्यानुसार आपण तंबाखू सोडायसाठी प्रयत्न करू.
1: तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये तंबाखूचं व्यसन, त्याचे दुष्परिणाम आणि शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध जनजागृती उपक्रमांविषयी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरडेकर यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. सर, धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, तंबाखूचं व्यसन हे केवळ एका व्यक्तीच्या आरोग्याचं नुकसान करत नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे तंबाखू मुक्त जीवन ही आजची गरज आहे. आजच्या भागासाठी इतकंच. पुढील भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन विद्यार्थ्यांसाठीचे विशेष उपक्रम, कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि पालकांची भूमिका याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलाय आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र.

0: येईल ना येईल, मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
2: नक्की.
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या. बर का, येवा कोकण आपलाच असा.
3: यावेळी उमासदांची मंडळी गेली आहेत कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू. 101
4: अवश्य का आज सकाळी 10 वाजता. 7:40 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. भावधारा कार्यक्रमाची सुरुवात करूया रामदास कामत यांच्या स्वरांनी. वीणा चिटको यांनी या गीताला संगीत दिलं आहे आणि शब्दही आहेत वीणा चिटको यांचे.

वीणा चिटको यांच्या शब्द आणि संगीतात सजलेलं हे गीत गायलं होतं रामदास कामत यांनी. भावधारा कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे आनंद भाटे यांच्या स्वरात. गीत आहे विद्या वैद्य यांचं.

0: श्रोते हो, आनंद भाटे यांच्या स्वरातलं हे होतं विद्यावैद्य यांचं गीत. या पुढची भावगीतं थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
3: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
2: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
3: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
2: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
3: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
2: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल लेजर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.

0: येईल न येईल, मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. हा तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
2: नक्की.
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या. बर का, येवा कोकण आपलाच असा.
3: यावेळी उमा सदनची मंडळी गेली आहेत कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू. 101 उमा सदन. आणि आता भावधारा कार्यक्रमात प्रसारित करत आहोत साधना सरगम यांच्या स्वरातलं तुषार मुरकर यांचं गीत. संगीत आहे प्रतिमा काळे यांचं.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आणि आता भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया रामदास कामत यांच्या स्वरात गंगाधर महांबरे यांचं गीत.

0: sites under the headline Summer Travel Plans Take No Break. And finally, the Tribune writes about a memorable moment when the Tibetan spiritual leader, the 14th Dalai Lama, was presented with a Grammy Award won by his audiobook Meditations, The Reflections of His Holiness. And with that, it's back to you, Anuja.
1: Thank you, Tanvi. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to hold talks with acting President of Venezuela Delcy Rodriguez in New Delhi today. Union Home Minister Amit Shah to chair 73rd plenary session of Northeastern Council in Shillong. U.S. Secretary of State Marco Rubio says United States and India are only weeks away from concluding a long-awaited trade agreement. IMD issues orange alert for heavy rain in Kerala and Mahi today. First World Yogasan Sports Championship to begin today in Ahmedabad. Prime Minister Narendra Modi to join the event. And in football, India advanced to the final of SAB Women's Championship, beating Bhutan 1-0 in Goa. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात. आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये ऊर्जा सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध उद्योग, नवीकरणीय ऊर्जा आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज या 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या असून भारत आणि व्हेनेझुएला दरम्यानचे संबंध अधिक मजबूत होण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहरात आज आणि उद्या ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीमध्ये वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञ चर्चा करणार आहेत. तसंच या बैठकीदरम्यान काशीच्या जगप्रसिद्ध GI टॅग प्राप्त उत्पादनाचं एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात वाराणसीच्या समृद्ध हस्तकला परंपरेचं प्रदर्शन कारागीर करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मेघालयमधील शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार असून त्याचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या परिषदेत पूर्वोत्तर राज्यातील विविध विकाससंबंधी मुद्द्यांवर व्यापक चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, शेती, बागा, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प आदी विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 याबाबत व्यापक चर्चा होणार आहे. या परिषदेत पूर्वोत्तर राज्य विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राज्यमंत्री सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील 8 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी 2 दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते लंकामुरा इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीचं उद्घाटन करणार असून पुष्पदंत पॅलेस हॉटेलचा शिलान्यासही करणार आहेत. तसंच अमित शहा राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांबरोबर उच्चस्तरीय बैठक करणार आहेत. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. माहिती

आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत बैठकीनंतर पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विविध निर्णयांबाबत माहिती दिली. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यामध्ये 2.5 पटीनं वाढले आहेत. विमान कंपन्यांना देण्यात येणारा 10,000 कोटींचा हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असंही वैष्णव यांनी सांगितलं. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. राजधानी दिल्ली क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटरच्या सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी 8,300 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच या कराराला अंतिम स्वरूप दिलं जाईल आणि येत्या काही आठवड्यात तो पूर्ण होईल असा विश्वास अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या परदेशी व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा महत्वपूर्ण धोरणात्मक भागीदार असल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यामध्ये आपण भारतासोबतच क्वाड देशांच्या गटातील ऑस्ट्रेलिया, जपान यांच्याबरोबरही सागरी व्यापार वाढवण्यासंदर्भात चर्चा केली असल्याचं मार्को रुबिओ यांनी सांगितलं. जगभरात योगासनांना प्रचंड लोकप्रियता मिळत असून आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथं पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 होत आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. ते या कार्यक्रमामध्ये आज आभासी माध्यमातून सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतील एक महत्वपूर्ण टप्पा आहेत असं सांगत स्पर्धेचं आयोजन करणाऱ्यांना आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या जागतिक योगासन स्पर्धा 8 जूनपर्यंत चालणार असून त्यामध्ये जगातल्या 60 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. पश्चिम बंगालमधल्या विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव येत्या शनिवारी कोलकाता इथं भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीला रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक देखील उपस्थित राहतील. या बैठकीत चर्चेचा मुख्य भर राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांवर असणार असून यामुळे रेल्वे विकासाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथं काल एका हॉटेलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 झाली आहे. यामध्ये 12 परदेशी नागरिक तर 9 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. आतापर्यंत 49 जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 8 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला असून इमारतीचा मालक लोकेश बजाज याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या 2 प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते झाला. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला.

0: गोव्यातल्या मडगाव इथं सुरू असलेल्या सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत काल यजमान भारतीय संघानं उपांत्य फेरीमध्ये भूतानचा 1-0 पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. सामन्याच्या 58व्या मिनिटाला संफिदा नोंगक्रमनं निर्णायक गोल करत भारताला 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचवलं. या स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद पटकावलेला भारत आता येत्या शनिवारी विजेतेपदाच्या लढतीमध्ये गतविजेत्या बांगलादेशच्या संघासमोर बरोबर अंतिम सामना खेळणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी पुणे, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आपण ऐकत आहात मध्यम लहरी 378°, 7-8 मीटर्स अर्थात 792 KHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सर्वदूर. 8:40 आणि 50 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. श्रोते हो, आज प्रसिद्ध गायक SP बालसुब्रमण्यम यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया त्यांच्या आवाजातलं इलाही जमादार यांचं गीत. संगीत आहे हर्षित अभिराज यांचं.

0: भावधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. या पुढची गीतं या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का?
3: काय कसं आहात?
4: काय झालं?
2: फीस अटेन्शन.
4: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
5: आरबीआय सांगते,
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: न येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. हा तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
2: नक्की.
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या. बर का, येवा कोकण आपलाच असा.
3: यावेळी उमा सदांची मंडळी गेली आहे कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन ऋचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सर्व दूर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 9:40 झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, आज अभिनेत्री सुलोचना म्हणजे सुलोचना दीदी यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला त्यांची काही गीतं आम्ही ऐकवणार आहोत. सुरुवातीला ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीत वसंत पवार यांचं, चित्रपट सांगती ऐका.

यानंतरचं गीत आहे पी सावळाराम यांनी लिहिलेलं, वसंत देसाई यांनी संगीत दिलेलं हे गीत आहे आशा भोसले यांच्या स्वरात, आणि चित्रपट मोलकरीण.

मोलकरीण या चित्रपटातलं हे होतं आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत. यानंतरची चित्रपटगीतं थोड्याच वेळात.

0: येईल न येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
2: नक्की.
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या. बर का, येवा कोकण आपलाच असा.
3: यावेळी उमा सदांची मंडळी गेली आहेत कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या

0: गौरी लागू
1: एकशे एक उमा सदन।
2: श्रोते हो, आता एक निवेदन। आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे। प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे। आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जातात।

तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद.

0: तिन्ही कॉलेजला
1: काळजी करू नकोस.
0: फीस पाहिलीस का? काय कसे आहात?
2: काय झालं?
1: फीस अटेन्शन.
2: राहुलचा बँक अकाउंट आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
3: RBI सांगते,
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता प्रसारित करत आहोत एकटी या सिनेमातील सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

श्रोते हो, आज प्रसिद्ध अभिनेत्री नूतन यांचा पण जन्मदिवस आहे. त्यानिमित्त ऐकूया त्यांनी गायलेलं पारध या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं.

0: श्रोते हो, हे होतं नूतन यांच्या स्वरातलं पारद या चित्रपटातलं गीत.
1: वॉचमॅन, वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
2: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: कमी वेळात जास्त नफा बसे।

श्रोते हो, आज रात्री 8:15 एक कलाकार या कार्यक्रमात अवश्य ऐका। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यावरती चित्रित कार्यक्रम, सादर करते आहेत राजश्री सोनी। आणि आता मराठी चित्रपट संगीतातलं शेवटचं गीत, मुंबईचा फौजदार या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं, संगीत विश्वनाथ मोरे।

0: श्रोते हो, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम साध संवाद. मराठी शाहीतील नाण्यांचे संग्राहक आणि अभ्यासक अमित लोमटे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. सादर करते विक्रांत मंडपे.
1: श्रोत्यांनो नमस्कार. साध संवादचा आजचा विषय थोडा वेगळा आहे. मराठी शाहीतल्या नाण्यांचे अभ्यासक संकलक अमित लोमटे यांना आज आपण स्टुडिओत आमंत्रित केलंय. अमित नमस्कार.
2: नमस्कार,
1: स्वागत आहे तुमचं.
2: धन्यवाद.
1: नाण्यांसोबतच ताम्रपट्ट्याचाही अभ्यासक आहेत अमित. व्यवसायाने वास्तुविशारद, त्यासोबत नाणकशास्त्र किंवा मुद्राशास्त्राचे अभ्यासक आहेत आणि भारतविद्या अभ्यासक आहेत. अमित, पहिला प्रश्न तुम्हाला की एखादा राजा आपली नाणी टांगसाळीतनं घडवून घेतो याचा अर्थ काय असतो?
2: नाणी हे मुख्य म्हणजे चलन म्हणून वापरात होतं. पूर्वीच्या काळी जर बघितलं ना तर प्रामुख्याने चलन हे मोठ्या व्यवहारांमध्ये अधिक वापरलं जात असे. सामान्य माणूस हा फार तर म्हणजे बार्टर सिस्टीम ही चालू होती. चलन ह्याचा तेवढा प्रचार आणि प्रसार कमी होतात. पण चलनाचा मुख्य उपयोग काय तर एखाद्या राजानी दुसऱ्या राजाला खंडण्या देणे किंवा मोठे व्यवहार व्यापारी परगावी जाऊन व्यवसाय करत असत त्यांना नाणी लागत असत. ह्या अशा स्वरूपाच्या ह्याच्यासाठी नाणी लागत असत.
1: किंवा युद्धाच्या तयारीसाठी जी काय खरेदी होत असे त्याच्यासाठी
2: सैनिकांचे पगार करण्यासाठी नाणी लागत असत. की म्हणजे कोणाचे पगार करण्यासाठी म्हणून चलन पाडलं जात असे. आणि नाणं हे म्हणजे पूर्वीच्या काळी त्याला एंट्रेन्सिक व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो की तो धातूचं वजन आणि त्याचं शुद्धता ह्याचं हे त्याचं मूल्य असायचं. त्यामुळे जो नाण्याचं वजन किंवा जे मूल्य आहे त्या धातूचं मूल्य आहे ते त्या नाण्याचं मूल्य. त्याची इश्युईंग अथॉरिटी म्हणजे जो राजा ते नाणं मुद्रित करायचा त्याची त्याच्यावरती माहिती यायची की त्याचं नाव मग ते कुठं पाडलंय हे किंवा त्याचा वंश अशा पद्धतीने ती नाणी चालायची. प्रामुख्याने जे मोठे व्यवहार किंवा मोठ्या ठिकाणीच ती नाणी वापरली जात असत. सामान्य माणूस हा काही फारशी नाणी वापरत होता अशातला भाग नाहीये. पण तरी प्रचंड प्रमाणात भारतात नाणी सापडतात.
1: बर, पण किती नाणी छापायची याचं गणित काय असे?
2: त्याला गणित असं ऍक्च्युअली काही नव्हतं. ती जशी गरज लागेल तशी नाणी छापली जात असत. म्हणजे अगदी मराठ्यांच्या काळातलं किंवा उत्तर पेशवाईच्या काळातलं म्हणलं तर जशी गरज लागेल तशी नाणी छापत. अगदी पानिपतच्या युद्धाच्या वेळेला आपण जे म्हणतो की दिल्लीचं तख्त फोडलं तर ते चांदीचं तख्त फोडून पगार करण्यासाठी नाणी पाडली अशी एक नोंद आहे. त्यामुळे ती गरज होती तेव्हाची. त्यामुळे त्या तख्ताचा उपयोग काय केला तर ती नाणी पाडण्यासाठी केला.
1: परिस्थितीनुसार हा निर्णय होत असे किती
2: गरज आहे, बाजारात किती व्यापार होतोय याच्यासाठी ती नाणी पाडली जायची.
1: मराठेशाहीतल्या नाण्यांचे आपण अभ्यासक आहात तर विशेष करून मराठेशाहीतल्या नाण्यांबद्दल आपण बोलूच, पण तुम्ही नाणे जमवायला कधी सुरुवात केलीत?
2: मी नाणी जमवायला अगदी 96-97 सालापासून केली. पण ती काही मराठेशाहीची म्हणून नाणी जमवायला केली नाहीत. कुणीही सामान्य पहिल्यांदा चालू करतात तशी परदेशी नाणी गोळा करणे, मग त्याच्यापासून थोडा अभ्यास चालू केला. मग काही अंजनेरीला, नाशिक पाशी अंजनेरी आहे तिथे एक मोठी नाण्यांची इन्स्टिट्यूट आहे जी एशियातली सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूट समजली जाते आजही. त्यांची काही पुस्तकं पब्लिकेशन आहेत त्यातला अभ्यास करून मग मी मराठेशाही हा माझा मुख्य सब्जेक्ट धरला आणि मग त्याच्याप्रमाणे त्याच्यात अभ्यास करायला लागलो.
1: ही जी पुरातन काळातली नाणी आहेत त्याच्यात नक्की बघायचं काय आणि काय महत्वाचं त्यातलं?
2: आता संग्राहक म्हणून म्हणलात तर त्यातलं दोन तीन एका छोट्या नाण्यावरनं खूप गोष्टी कसं समजतात. म्हणजे भारताची जी ब्राह्मी ही लिपी आहे ही नाण्यांमुळेच प्रकाशात आली आहे खऱ्या अर्थी. कारण त्याच्यावरती राजांची इंडो ग्रीक जी नाणी भारताची होती त्याच्यावरती एका बाजूला ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेलं होतं तर दुसऱ्या बाजूला ग्रीक लिपीमध्ये लिहिलेलं होतं. जेम्स प्रिन्सेप हा जो माणूस होता ब्रिटिश अधिकारी त्याला ग्रीक लिपी वाचता येत होती. त्यांनी ती वाचली आणि त्याच्याप्रमाणे ब्राह्मी लिपी जी इतके काळाच्या पडद्याआड गेलेली होती त्याचा शोध लावला आणि त्याच्या प्रश्नापासून इतिहासाचं एक नवं दालन उघडं झालं. कारण इतक्या गोष्टी शिलालेख जे वगैरे काही वाचता येत नव्हते किंवा हे काय आहे अशोकाचे म्हणा किंवा गुप्त काळातले शिलालेख म्हणा ज्याच्यावरून आज आपल्याला बहुतांश इतिहास कळतो हे सगळं नाण्यांवरनं समजलेलं आहे. त्यामुळे एक छोट्याशा नाण्यावर बरीच माहिती आपल्याला समजू शकते. अगदी त्या राजाचं नाव असेल, बिरुद असेल, ते कुठं पाडलं असेल, ते कशासाठी पाडलं असेल ह्या सगळ्या गोष्टी त्या एक छोटंसं नाणं देतं आणि ते सर्क्युलेशनमध्ये असल्यामुळे कुठूनही कुठे जातं. त्यामुळे

0: ही नाणी कुठपर्यंत गेली? रोमची नाणी भारतात सापडतात आणि उलट पक्षी इथली नाणी रोममध्ये सुद्धा सापडतात, व्यापार कळतो. बऱ्याच गोष्टी एक नाणं आपल्याला सांगून जातं.
1: बरोबर, त्या काळात महत्वाची असलेली गोष्ट ती पण नाण्यातनं प्रतीत होत असेल, म्हणजे
0: भरपूर होतात. देव असतात,
1: सण समारंभ असतील,
0: सण समारंभ येतात, काही वास्तू म्हणजे काय आपण जे म्हणू बिल्डिंग्सचे अंकन येतात, रिलिजियस सिम्बल्स काही काही वेगळे वेगळे जे येतात जे नाण्यांवरनं पाहायला मिळतात, त्याचे अर्थ कळतात, किंवा त्या राजांचं कशा कुठल्या देवतांचे अफिलिएशन होतं ते समजतं, राजांचे छंद कळतात की गुप्तांच्या नाण्यावरती राजा समुद्रगुप्त हा वीणा वाजवताना दाखवलेला आहे, त्याच्यावरनं तो एक चांगला उत्तम संगीतकार होता किंवा त्याला ह्याची जाण होती हे कळतं, किंवा ते शिकारीचे बरेच हे दाखवलेले आहेत गुप्तांच्या नाण्यावरती की तो सिंह मारतोय, गेंड्या हत्तीवर बसून गेंड्याची शिकार करतोय, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यावरनं आपल्याला, किंवा तारखांवरून ही कुठे पाडली हे समजतं.
1: वेळेची मर्यादा आपल्याला आहे, अर्धा तासात बोलायचं आहे, त्याच्यामुळे आपण मराठेशाहीबद्दल जास्त बोलूया. मराठेशाहीकालीन नाण्यांबद्दल याचा इतिहास काय सांगतो, कधीची नोंद, सगळ्यात जुनी नोंद याच्या संदर्भातली काय सापडते?
0: शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला 1674 6 जून, तो पहिले मराठेशाहीची नाणी पाडली गेली. कारण कुठलाही राज्याभिषेक झाला की राजाचा की एक प्रथा आहे की नाणी पाडली जायची त्या राजाच्या नावाने. शिवाजी महाराजांनी छत्रपती हे स्वतःचं बिरुद धारण केलं आणि पहिली दोन प्रकारची नाणी शिवाजी महाराजांनी पाडली ती मराठेशाहीच्या नाण्यांची पहिली सुरुवात म्हणता येते. त्यातलं एक होतं ते होन होतं, जे सोन्याची नाणी होती त्यांना होन म्हणायचे, आणि तांब्याची नाणी होती त्याला पुढे शिवराई म्हणून ते प्रचलित झालं. होन हे तेव्हाचं एक नाण्याचा प्रकार होता जो दक्षिण भारतात प्रचलित होता. ते साधारण 2.70 ते 3 ग्रॅमच्या आसपासचं सोन्याचं नाणं असायचं आणि त्याच्यावरती अच्युतराई होऊन देवराई होऊन असे पूर्वी प्रचलित होते. ते त्या राजाच्या नावाने जे नाणं पाडलं जायचं त्याचं नाव असायचं. तसं छत्रपतींचा होऊन झाला, त्याच्या एका बाजूला श्री राजा शिव असं 3 ओळीत एका बाजूला असतं आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती लिहिलेलं असतं. तसंच त्यांच्या तांब्याच्या नाण्याच्या मागवरी तोच मजकूर मिळतो, श्री राजा शिव आणि मागच्या बाजूला छत्रपती असा मजकूर येतो. सोन्याच्या नाण्यांच्या बाबतीत शिवाजी महाराजांचं असं झालं की तेव्हा मुघलांची सत्ता मोठी होती, बऱ्याच ठिकाणी पसरलेली, आणि त्यांचा नाण्याचा जो वजनाचा स्टँडर्ड होता तो वेगळा होता. 11 ग्रॅमचा तोळा होता आणि त्याची त्यांची मोहर होती, म्हणजे ज्याला सोन्याचं नाणं त्यांचं चलनी होतं ते भरपूर चालायचं. त्यामुळे ह्या नाण्याला त्या मानाने असा खूप काय म्हणतो ऍक्सेप्टन्स मिळालेला दिसत नाही, किंवा ती तेवढ्यापुरतीच पाडली होती राज्याभिषेक डोळ्यासमोर धरून, त्यामुळे ती अत्यंत दुर्मिळ आहेत. पण मराठ्यांची म्हणजे छत्रपतींचे पैसे ज्याला म्हणतो आपण तांब्याची नाणी, ही अगदी 1850-60 19व्या शतकापर्यंत ती नाणी चालू होती, हे आपल्याला त्याची परंपरा दिसते.
1: बरं, या परंपरेबद्दल ऐकायला आवडेल की ती नाणी कशी टिकली पुढेपर्यंत आणि त्याचं कारण काय होतं त्याच्यामध्ये?
0: नाही, झालं कसं की होन हे पाडले गेले ह्याच्यात शिवाजी महाराजांची तुळा झालेली होती असं म्हणतात, त्यामुळे ती तेवढ्यापुरती पाडली, ती दान म्हणून किंवा अशी वाटली गेली. तांब्याची नाणी पाडली गेली 1680 साली शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आपल्याला माहितीये, त्याच्यापुढे 1890 संभाजी महाराजांचा मृत्यू झाला, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांनी ही तांब्याची नाणी चालवलेली मात्र पाहायला मिळतात, ज्याच्यावरती परत मजकूर समोरच्या बाजूला श्री राजा शिवच्या ऐवजी श्री राजा शंभू असा येतो आणि मागच्या बाजूला छत्रपती येतो. तीच परंपरा पुढे चालली, तशी शाहू महाराजांची नाणी येतात, राजाराम महाराजांची नाणी येतात, पण ह्या सगळ्या नाण्यांच्या मागच्या बाजूला बघितलं तर छत्रपती हेच येतं, त्यामुळे ह्याला छत्रपैती पैसा म्हणूनच ती प्रचलित झाली, किंवा त्याला तांबडा छत्रपती म्हणायचे कारण तांब्याचं होतं, तांबड्या रंगाचं ते नाणं दिसायचं. शाहू महाराजांच्या नंतर मात्र पुढे काय झालं की 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झाला, 1708 साली शाहू महाराज गादीवर आले, त्यांनी पहिल्यांदा तेव्हा एक करार झाला होता त्यांच्या आणि मुघलांच्या मध्ये, आणि त्याच्याप्रमाणे चांदीची नाणी पाडायला पहिल्यांदा चालू झालेली आपल्याला दिसतात मराठ्यांची.
1: अच्छा,
0: ही जी चांदीची नाणी होती त्याला मात्र एक कराराप्रमाणे अट होती की ती मुघल बादशाहच्या नावाने नाणी पाडली जायची.
1: बर,
0: त्यामुळे नाणं हे मुघल बादशाहचं असायचं, पण चौथाईचे आणि सरदेशमुखीचे हक्क हे मराठ्यांकडे असल्यामुळे नाणी पाडायचे मराठे, मग आपली नाणी ओळखणार कशी? त्यामुळे त्यांनी त्याला दोन प्रकार अवलंबलेले दिसतात, एक तर आपल्या टंगसाळींची नावं जिथे नाणी पाडली जायची त्या टंगसाळी, आणि दुसरं म्हणजे त्याच्यावर एक वेगळी चिन्ह ते छापायला लागले, जसं बेलपान किंवा ज्याच्यावर ही मराठा नाणी आहेत अफिलिएशनची हे समजायचं, कुठे बेलपान, जरीपटका, शंकराची पिंड, त्रिशूळ, ज्याच्यावरनं ही बादशाहचं नाव असलं तरी मराठ्यांची नाणी येते हे लक्षात येतं. आपल्याला हे माहितीये की

0: म्हणजे सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी अशा दोन गाद्या तयार झाल्या.
1: बरोबर.
0: त्यांनी आपापली नाणी पाडायला चालू केली. शाहू महाराजांची पहिली टंकसा म्हणजे सातारच्या छत्रपतींची पहिली टंकसाळी साताऱ्यात होती. मग रहिमतपूर नावाचं ठिकाण जे जवळच आहे सातारच्या जवळ आहे तिथे पाडली गेली ह्याची नोंद आहे. आणि पुढे मात्र बाजीरावाच्या काळामध्ये ती त्यांच्या पुण्यात ती आणली गेली आणि पुण्यातनं त्याचे परवाने म्हणजे रितसर त्याला एक काय म्हणतो की एक परवाने देऊन ती नाणी टंकसाळी पाडायचे सावकारांना परवाने देऊन वेगवेगळ्या ठिकाणी टंकसाळी चालू केल्या गेल्या कारण मोठ्या प्रमाणात व्यवहार व्हायला लागले. मोठा राज्याचा विस्तार वाढायला लागला त्यामुळं पैशाची गरज अधिक भासायला लागली. त्यामुळे त्या सावकारांना त्याचे हे दिले जायचे आणि ती नाणी पाडली जायची सगळीकडे. मग
1: मराठा नाण्यांचे प्रकार काय सांगाल म्हणजे किमतीनुसार आणि धातू वापरलेला.
0: किमतीनुसार म्हणलात तर काय झालं की होन हा मी म्हटलं तसा हा शिवाजी महाराजांचा एक होन होता. त्याच्यानंतर पुढे होनाचे तीन प्रकार येतात ऍक्च्युली. त्यात धारवाडी नावलगुंदी आणि निशाणी हे स्वराज्यात पाडलेले होन होते पण हे आज ओळखता येत नाहीत वेगळे कारण त्याच्यावरचा जो मजकूर असतो तो सारखा असतो आणि ते अत्यंत कमी प्रमाणात आहेत. दोन येतो तो शिवराई पैसा किंवा छत्रपती पैसा म्हटलं ते की जी तांब्याची नाणी असायची आता त्याचे आणि तिसरं म्हणजे रुपया किंवा चांदीची जी नाणी पाडली जायची ती आणि मग त्या काळात मोहरा पाडल्या जायला चालू केल्या की ज्या मुघल ह्याला धरून होत्या त्याचं कन्वर्जन किंवा आपण जे बदल म्हणतो ते असं होतं की तीन रुके म्हणजे एक पैसा व्हायचा, चार पैसे म्हणजे एक आणा व्हायचा, सोळा आणे म्हणजे एक रुपया व्हायचा आणि 12 ते 15 रुपये म्हणजे एक मोहर व्हायची आणि खोन हा छोटा असल्यामुळे 3 रुपये म्हणजे एक खोन धरला जायचा. आता ह्याची किंमत ठरायची कशी तर त्या धातूच्या शुद्धतेवर त्या किमती ठरायच्या हे सावकार ठरवायचे. ज्यांना परवाने मिळायचे ते त्याची शुद्धता पाहिजे ते त्या नाण्याचं सगळं वजन माप सगळं बघायचे. एका प्रदेशातली दुसऱ्या प्रदेशात नाणी आली की त्यांच्या शुद्धतेप्रमाणे म्हणजे तुमच्या 100 नाण्याला आमचे नाणी 105 भरावी लागतील किंवा असे आणि हा जो फरक मिळायचा त्याला बट्टा म्हणायचे. त्यामुळे जो आत बट्ट्याचा व्यवहार झाला तो तसा कमी अधिक ती भरायची त्या शुद्धते. आता चांदोरी जी नाणी म्हणतो आपण की तेव्हा होती आता तेव्हा दोन प्रकार झाले की एक गावाच्या नावाने नाणी ओळखली जाऊ लागली आणि काही त्याच्यावर असलेल्या चिन्हांच्या नावाने मराठी नाणी ओळखली जाऊ
1: लागली.
0: म्हणजे पुण्याचा अंकुशी आता पेशव्यांना गणपती हा त्यांचा आराध्य दैवत असल्यासारखा होता त्यामुळे त्यांनी गणपतीची काही चिन्ह नाण्यावर छापली आणि त्या नावाने ती नाणी प्रचलित झालेली दिसतात. त्यामुळे अंकुशी रुपया हा पुण्याचा होता किंवा चाकणचा श्री शिक्का होता त्याच्यावर श्री हे मोठं चिन्ह यायचं म्हणून त्याला श्री शिक्का म्हणायचे किंवा तसाच पुण्याचा नागफणी म्हणून होता. नागाच्या फण्यावर जो 10 आकडा असतो तशा पद्धतीचं एक त्याच्यावर चिन्ह येतं त्याच्यावर त्याला नागफणी म्हणायचे. आणि गावावरून म्हणला तर चांदोरी किंवा वाई शिक्का बागलकोटी सुरती अशी नाणी काही होती.
1: आणि गावाची नावं बदलली की तो नाण्यांमध्ये फरक होत असे.
0: मराठ्यांच्या नाण्याचा आणखीन एक विशेष असा आहे की त्यांनी बरीच औरंगजेबाच्या काळामध्ये त्यांनी धर्मवेडापैकी भरपूर आपल्या इथल्या गावांची नावं बदललेली होती. ती मराठ्यांनी परत आपली नावं आणायचा प्रयत्न केलेला नाण्यांवर दिसतो आणि ती दुहेरी नावं मराठ्यांच्या टंकसाळींवरनं दिसतात. त्याची उदाहरण म्हणजे सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे पुण्याचं नाव. औरंगजेबाचा एक नातू होता त्याचं नाव होतं मुहिया अल्मिला. तो पुण्यात गेला आणि त्याच्या नावाने त्याचं नाव त्यांनी पुण्याचं नाव बदलून मुहिया बाधे केलेलं होतं. मराठ्यांनी आल्यावर त्यांच्या नाण्यावर मुहियाबाद उर्फ पुना असं नाव परत आणलेलं दिसतं. म्हणजे त्यांनी बदललेलं नाव हे मुहियाबाद होतं पण नंतर पुणे हे नाव आणलं ते आपल्याला दिसतं. तोच प्रकार चाकणचा होता. चाकणचं नाव मोमिनाबाद गेलेलं होतं तर त्या नाण्यावरती मोमिनाबाद चाकण असं नाव येतं. म्हणजे पूर्वीचं नाव जे त्यांनी बदललं होतं औरंगजेबाने ते परत चाकण आणलेलं आपल्याला नाण्यावर दिसतं. ते जाफराबाद चांदोरचं दिसतं आणि हे मात्र औरंगजेबाच्या नावं बदलली होती त्या बाबतीतच दिसतं. नाशिकचं नाव शहाजांनी गुलशनाबाद केलेलं होतं ते मात्र मराठ्यांच्या नाण्यावर गुलशनाबादच येतं. तिथे नाशिक नाही लिहिलेलं आहे. हे म्हणजे असं दिसतं की ती जी काही मुद्दाम केलेला हा बदल होते ते जाणून बुजून परत मराठ्यांनी आपली नाणी नाण्यांवर आणायचा प्रयत्न केला आणि आपली
1: आणि नाण्यांवरती जेव्हा ते आलं ते इतिहासाचं फार मोठं साधन झालं. इतिहास
0: समजून घेण्यासाठी अगदी
1: टांगसाळीचा तुम्ही वारंवार उल्लेख करतायत. मराठा नाणी कोणकोणत्या टांगसाळींमध्ये तयार होत असत.
0: मराठा जर टांगसाळी म्हणल्या किंवा टांगसाळीप्रमाणे जवळजवळ 100 पेक्षा जास्त मराठा टांगसाळी माहिती आज ज्ञात.
1: 100
0: हो त्या प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात आहेत, दक्षिण भारतात आहेत आणि जिथे जिथे मराठे गेले तिथे त्यांनी टंगसाळी चालवल्या. म्हणजे अगदी बनारस, हरिद्वार, आटकेपार झेंडे रोवले आपण जे म्हणतो ते आपल्याला आजही लाहोरमध्ये लाहोरचं नाव दारुल खिलाफत होतं असं नाण्यांवरती येतं पूर्वीपासून. मराठ्यांचं तिथं राज्य 1758 आणि 1759 मध्ये मराठा अगदी एक वर्षभर तिथं होते. राघवादादांनी लाहोर

0: मुलतानचा भाग घेतला, आजही तेव्हाच्या मराठा नाण्यावरती तिथल्या जरीपटका पाहायला मिळतो. त्यांनी
1: हो
0: त्यांचं चिन्ह म्हणून त्या लाहोरवरती मोठा जरीपटका छापला, हे अगदी आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसंच पाकिस्तानमधल्या मुलतानमध्ये मराठ्यांनी नाणी पाडल्याचे दाखले आहेत आणि नाणी मिळतात, सरहिंदमध्ये मिळतात. त्यामुळं भारतात जिथे जिथे त्यांची सत्ता गेली तिथे तिथे त्यांनी नाणी पाडली. कमी अधिक प्रमाणात तो कार्यकाळ होता, कारण जेवढ्या वेळ त्यांची तिथे सत्ता होती आणि लागत होतं तिथे नाणी पाडली गेली. आज त्याच्यावर भरपूर काम होऊन त्याच्याहून बऱ्याचशा नव्या मराठ्यांच्या टंकसाळी आलेल्या आहेत माहितीत.
1: पण त्या टांगसाळीचा उल्लेख त्या नाण्यावरती असतो.
0: असतो असतो त्या नाण्यांवरती त्या टंकसाळीचं नाव असतं. तो जो मुघल बादशाह तेव्हा राज्यकर्ता होता दिल्लीत, तो जरी अगदी त्याला आपण पपेट रुलर म्हणू असा असला तरी त्याचं नाव त्या कराराप्रमाणे असायचं, त्यामुळे ते असायचं. त्याच्यावर त्याची फासली किंवा हिजरी ही तारीख असायची, त्यामुळे ते कधी पाडलं ह्याची तारीख कळते. आणि मग चिन्ह जर असतील मराठ्यांनी घातलेली, की जसं मी म्हटलं जरी पटका घातलाय, तर तो त्याच्यावरती दिसायचा की ते अधोरेखित करायचं की हे मराठ्यांचं नाणं आहे. कारण तिथं शिखांची पण सत्ता होती अशा काही भागात, की ओव्हरलॅपिंग सत्ता एकमेकाच्या दिसायच्या. पण मग ती ह्या चिन्हांवरून लक्षात येतं की हे मराठ्यांनीच पाडलेलं नाणं आहे ह्या ठिकाणी.
1: मराठा चलनाचा प्रसार महाराष्ट्राभर झाला तुमच्या बोलण्यात, नाही आत्ता समजलंच, पण ते प्रदेश पुन्हा एकदा सांगितलं तर बरं होईल.
0: प्रदेश म्हणलं तसं प्रामुख्याने हे तीन भाग म्हणजे आपल्याला आयडेंटिफाय करता येतात, की सगळ्या दक्षिण भारतात अगदी तंजावर पर्यंत, कारण तिथे तर मराठ्यांची सत्ताच होती. त्यामुळे ज्या पद्धतीने सोन्याची नाणी शिवाजी महाराजांनी पाडली, तशी तंजावरच्या भोसले घराण्यांनी नाणी पाडलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याची डिनॉमिनेशन किंवा वजनाप्रमाणे त्याचं जे परिमाण होतं ते मात्र बदललेलं दिसतं. तिथं कासू म्हणून छोटी नाणी पाडायची तांब्याची, तर तिथं त्यांनी त्या पद्धतीने नाणी पाडली. किंवा फनम नावाचं अगदी छोटं नाणं पाडायचे सोन्याचं, ती त्यांनी तिथे चलनाला ती नाणी वापरली. उत्तरेत त्यांनी चालू प्रथा होती त्याच्याप्रमाणे नाणी पाडली, त्यामुळे ती अगदी अटकेपर्यंत मराठ्यांनी नाणी पाडलेली. मग वृंदावन, मथुरा, दिल्ली ह्या सगळ्या ठिकाणी, किंवा मध्ये ग्वाल्हेर, तुमचं उज्जैन, ह्या सगळ्या ठिकाणी मराठ्यांची नाणी, झाशी.
1: पण हा तुम्ही सांगताय तो सत्ता स्थापनेचा रूट असं म्हणूया, पण व्यापारासाठी पण ही नाणी वापरली गेलीच असतील ना, त्याच्याबद्दल काय?
0: सत्ता स्थापन झाली की व्यापारासाठी ती नाणी ओघानी लागायचीच. आणि मग ते काय आहे की
1: सत्तेशिवाय व्यापार झाला नाही असं म्हणताय.
0: तिथे व्यापार होताच आधी, तिथे त्यांची चलनी नाणी होती, पण आता आमची सत्ता आली दाखवण्यासाठी म्हणून ही नाणी पाडली जायची. राजा बदलला, जसं आज आपण इंग्लंडमध्ये बघतो की राजा बदलला की त्यांचं नाणं बदलतं आणि त्या नव्या राजाचा चेहरा त्याच्यावर येतो, अगदी त्याच संकल्पनेवर ते थोडंफार चालायचं की इथं आलंय आता आमची सत्ता आलेली आहे आणि आता आमची नाणी चालतात. ती मोरओवर त्याचा पूर्ण पॅटर्न काही बदलला जायचा नाही, कारण जसं आपण म्हणतो की उद्या अमेरिकेतला डॉलर आणून भाजीवालीला दिला, तर ती भाजीवालीला तिचं किंमत जास्त असेल तरी ते बघितलंच नाही म्हटल्यावर ते चालायचं नाही, चलन चालणार नाही चलन. तसंच तेव्हा होतं
1: आणि प्रत्येक देशाची म्हणून करन्सी असतेच ठरलेली,
0: त्यामुळे ते तसं चालाय. पण तेव्हा करन्सीला पॅरामीटर हा वेगळा होता, त्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू होती. पण ते त्यांच्या नजरेत बसलेलं होतं की बाबा हे नाणं आज इथं चालतं, की पुण्याच्या आजूबाजूच्या भागात मध्ये अंकुशी रुपया हा चालतो, किंवा चांदोरच्या भागात चांदोरी रुपयाचं प्रत ही चांगली असते, त्यामुळे तो कुठेही घ्यावा, त्याला जरा वाईट ऍक्सेप्टन्स असायचा असं म्हणा. त्यामुळे त्या पद्धतीची नाणी चालवायची, पण आपली चिन्ह किंवा आपली टंगसाळीची नावं हे त्याच्यावर घालायची. आणि त्याच्यावर उलट अभ्यास करून कळतं की बाबा ही त्यांनी तिथे पाडलेली होती, किंवा आपण जर त्यांच्या कधी तिथे स्वाऱ्या केल्या, कधी त्यांचं राज्य होतं हे पाहिलं, तर त्या तारखांवरनं उलटी आयडेंटिफाय करता येतात की ही ह्या तारखेला त्यांची म्हणजे ह्या साली मराठ्यांची सत्ता होती, म्हणजे ही मराठ्यांची नाणी आहेत त्या प्रभागातली.
1: मराठेशाही अस्तंगाला गेली आणि डच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले, या सगळ्यांच्या राजवटीमध्ये मग या मराठेशाहीतल्या नाण्यांचं स्थान काय राहिलं?
0: काय होतं की बऱ्याच म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला सुद्धा सांगितलं जातं की ईस्ट इंडिया कंपनी तेव्हा नुकती आलेली होती आणि त्यांनी शिवाजी महाराजांना परमिशन मागितली होती की आमची नाणी तुमच्या राज्यात चालू द्या. तर म्हणजे त्यांनी इतकं साधं उत्तर दिलं होतं की ते म्हणले तुमचं जर चलन चांगलं असेल तर आमच्या राज्यात चालेल. म्हणजे त्यांनी नाही म्हणलेलं नव्हतं, त्यांच्या वखारी अगदी थोड्या प्रमाणात होत्या तेव्हा. एका वेळेला 2-3 मॉनिटरी सिस्टीम चालायच्या एका ठिकाणी, हे अगदी कॉमन होतं कुठल्याही भागात, म्हणजे महाराष्ट्रातच असं नाही, भारतात कुठेही त्या मॉनिटरी सिस्टीम पॅरेलल चालायच्या. कारण शेवटी लोकांना त्या धातूची किंमत लागायची, त्यामुळे एखाद्या राजाच्या खजिन्यात वेगवेगळ्या प्रांतातली नाणी सुद्धा गोळा झालेली असायची, नंतर तो त्याची वितळून आपल्या पद्धतीने नाणी पाडायचा ही वेगळी गोष्ट झाली. पण मॉनिटरी सिस्टीम ज्या ओव्हरलॅपिंग होत्या, त्यामुळे मग घेणी एकमेकावरती कुरघोड्या करून त्यांच्या प्रदेशात आपली नाणी चारवायला बघितली वगैरे असेही काही प्रकार दिसतात. म्हणजे औरंगजेबाच्या प्रदेशामध्ये ब्रिटिशांनी आपली नाणी चालवायला प्रकार केला होता आणि प्रयत्न

0: केला होता जो त्यांनी मोडून काढला हे दिसतं थोड्याफार प्रमाणात.
1: पण मराठेशाहीतली नाणी किती काळपर्यंत चलनात राहिली?
0: 1850 पर्यंत कोल्हापूरच्या गादीची टंकसाळ चालू होती, म्हणजे 1818 ला खरं म्हणजे मराठेशाही संपली असं
1: संपली
0: आपण
1: हो.
0: म्हणतो, पण त्याच्यानंतर सुद्धा ती नाणी होती. तसंच ईस्ट इंडिया कंपनीने पुण्यात जो चालायचा तो अंकुशी रुपया हा चालू ठेवला होता,
1: बरं.
0: तारखा त्यांनी त्यांच्या पद्धतीने घातल्या, हळूहळू त्यांनी ती बंद करून त्यांची नाणी चलनात आणली. वन फाईन डे इतकं व्यापक असलेलं चलन तुम्हाला बंद करता येत नाही हे त्याच्यावरनं दिसतं, आणि त्यामुळे ते चलन काही काळ कंटिन्यू केलं. अगदी एक उल्लेख मिळतो की लोकमान्य टिळकांनी जेव्हा स्वराज्याची मुवमेंट, तेव्हा त्यांनी सुद्धा स्वराज्याचं हे चलन असल्यामुळं तुम्ही चालू ठेवा असं सांगितलेलं होतं,
1: बर.
0: की जे छत्रपती पैसा आपण म्हणतो, कारण ती खूप प्रमाणात अगदी कोकणात इकडे तिकडे सगळीकडे तो छापला जायचा आणि तो व्यापक प्रमाणात छोट्या छोट्या गावांमधनं चालायचा, आणि त्याची किंमत मूल्य अगदी कमी असल्यामुळं सामान्य माणसाच्या सुद्धा तो हाताळण्यात होता तेव्हापर्यंत, हे आपल्याला दिसून येतं.
1: महादेव गोविंद रानड्यांचं नाव मग अशी तुम्ही सांगितलं होतं आपली
0: हो
1: मुलाखत सुरू होण्याआधी, तर त्या तो ऐकायला आवडेल त्यांनी केलेला अभ्यास नाण्यांच्या संदर्भातला.
0: महादेव गोविंद रानड यांनी बऱ्याच भारतातल्या म्हणजे किंवा तेव्हाच्या ज्या सिस्टीम्स होत्या त्या एक पद्धतीने अभ्यास करून त्या ब्रिटिशांनी राखाव्यात किंवा त्या टिकवाव्यात ह्याच्यासाठी प्रयत्न केलेले अभ्यासपूर्वक प्रयत्न दिसतात. ब्रिटिशांचं म्हणणं काय होतं की इथे आलेली जी नाणी आहेत किंवा ही जे पद्धतीचे सगळे राजे नाणी पाडतात ह्याला काही सिस्टीम्स नाही आहेत, तर त्यांनी हे खोडून काढण्यासाठी म्हणून करन्सीज अँड मिंट्स अंडर मराठा रूल असा एक पेपर पब्लिश केलेला होता, आणि तो रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये 1890 साली वाचून दाखवलेला होता. त्याच्यात त्यांनी ही सिस्टीम कशी चालते, त्याचे डिनॉमिनेशन्स काय, त्याचे म्हणजे रुपयाचे कमी कमी भाग कसे होत जातात, त्याची शुद्धता कशी तपासली जाते, त्याचे सावकार ह्याचा विनिमय कसा करतात, त्याच्यासाठी आमच्या म्हणजे क्वालिटी टेस्टिंग कसं होतं, हे सगळं त्यांनी मांडून हे चलन चालू राहावं याच्यासाठी एक छोटा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो.
1: आणि एक रेव्हरंटचा पण तुम्ही उल्लेख केला होता.
0: हो, एक त्याच्या आधीचा अभ्यास खरा म्हणजे एक रेव्हरंट होता ज्याचं नाव होतं जेई ॲबट, हा कोकणामध्ये धर्मप्रचाराचं मुख्यत्वे काम करायचा, आणि त्या भागात मी म्हटलं तसं छत्रपती पैसा किंवा शिवराई ही प्रचंड प्रमाणात चलनात होती, हे बघून त्याला कुतूहल वाटलं की इतक्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीची एकच प्रकारचं नाणं ज्याच्यावर वेगळी वेगळी चिन्ह आहेत, हे बघून त्यांनी जवळजवळ 25,000 नाणी गोळा केली, आणि त्याचा एक अभ्यास करून एक कॉर्पस करून 150 याच्यामध्ये प्रकार आढळतात असा, आणि काही त्याच्यावर त्याची मतं किंवा त्याचे अभ्यासपूर्ण एक हे मांडली की मतं मांडली की ही कशा पद्धतीने हे नाणे होतं, तर त्याचा प्रिलिमिनरी स्टडी ऑफ शिवराई और छत्रपती कॉइन्स बाय जेई ॲबट म्हणून ते छोटं हे पब्लिश आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी खरा पहिला अभ्यास केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे मात्र ह्याचा बऱ्याच जणांनी अभ्यास केला, अगदी इतिहास संशोधक मंडळातले गह खरे त्यांनी त्याच्यावर भरपूर अभ्यास केलाय, पुरे पूर्वीची कागदपत्र काढलीत आणि सगळीकडे पब्लिश केलेली.
1: नाण्यांचा अभ्यास आणि नाण्यांचा संग्रह करणं या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत असं म्हणूया आपण. तुम्ही नाण्यांचे संग्राहक पण आहात, तुमच्या संग्रहामध्ये आज काय खजिना आहे?
0: माझ्या संग्रहामध्ये आता मराठा नाण्यांच्या ह्यानी म्हणायचं तर शिवाजी महाराजांचा होऊन माझ्या संग्रहात आहे, त्याच्याहून काही पुढे म्हणजे
1: वेगळं काय आणखी
0: त्याच्याहून काही त्याच्या पुढे काही जात नाही, पण बाकीची सुद्धा मग मी म्हटलं तसं मुहियाबाद उर्फ पुना ही नाणी आहेत, किंवा तारा राणींनी एक मोहीम चालवलेली जेव्हा होती कोकणच्या भागात तेव्हा त्यांनी काही टंकसाळी चालवल्या ज्याची नाणी अत्यंत दुर्मिळ आहेत, की त्याच्यामध्ये भूदरगड येतं ती अगदी थोडी नाणी आहेत, किंवा पर्नाळ्याची नाणी येतात ती कमी येतात, किती पर्नाळा किल्ल्यावर
1: पर्नाळा म्हणजे
0: पन्हाळा किल्ला पन्हाळा त्याची नाणी कमी येतात ही माझ्या संग्रहात आहेत, किंवा साताराला जी नाणी पाडली गेली त्याला सातारा म्हणून टंकसाळ येते, किंवा किला सातारा म्हणून एक साताराला नाव होतं त्याच्या नावाने त्या टंकसाळीच्या नावाने नाणी पाडली गेली ती कमी येतात, किंवा मराठेशाहीच्या अगदी शेवटी फुलगाव हे एक मोठं ठिकाण झालेलं होतं जिथं फुल शाहरी रुपये म्हणून पाडले गेले, त्याच्यावरती जास्वंदीचं छोटंसं फुल छापलं जातं, अंकुश असतो आणि खाली जास्वंदीचं फुल येतं, ती नाणी आहे.
1: अंकुशी रुपया पुण्याचा
0: अंकुशी रुपया आहे तर अगदी आजही भरपूर मिळतं, म्हणजे ज्यांना संग्रहक आहेत त्यांना माहिती आहे की ईस्ट इंडिया कंपनीचे रुपये आणि पेशव्यांचे रुपये आणि म्हणजे ते अंकुशी रुपया हा वाईड स्प्रेड चलन होतं, त्यामुळे ते भरपूर मिळतं, पण त्या अंकुशी रुपयाच्या खाली फुलगावमध्ये पाडलेल्या नाण्यांच्या खाली एक छोटंसं जास्वंदीचं फूल येतं जे कमी येतात, की अशी दुर्मिळ नाणी, कारण संग्रहकाला ती दुर्मिळ असणं आणि त्यातनं काहीतरी इतिहास समोरच्याला सांगणं हे जास्त आवडीची गोष्ट असते, किंवा लाहोर मुलतान सरहिंद ही सगळी नाणी माझ्याकडे आहेत जी पाकिस्तानमध्ये मराठ्यांनी चालवलेली होती, ती अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी.
1: खरंच बघायला हवा तुमचा संग्रह खरोखर. नाणी जमवणं आणि अभ्यास या दोन्ही एका बरोबरच चालणाऱ्या गोष्टी आहेत, वेगळं आपण करू शकत नाही. हा अभ्यास तुम्ही कसा केलात?
0: आधी ते नाणी जमवण्यापासून चालू होतं आणि मग त्याचा अभ्यास होतो. कुठलाही संग्रह म्हणून मी सांगतो की हळूहळू काय होतं की अगदी

0: आणि पहिल्यांदा घेतली जातात, मग त्याचं कुतूहल वाढतं, मग आपण आजूबाजूच्यांना विचारतो. आणि आज इंटरनेटच्या 21व्या शतकात भरपूर इंटरनेटवर माहिती आहे, भरपूर पुस्तकं आहेत, लिटरेचर आहे, ह्याच्यावर होणारे एक्झिबिशन्स आहेत, ह्याच्यावरती होणारे म्हणजे ऑप्शन्स आहेत, ह्याचे पॅरामीटर म्हणजे पूर्वी किमतींचे अंदाज नसायचे, पण आता त्या किमती कळण्यासाठी म्हणून बरेच ऑप्शन हाऊसेस, ग्रेडिंग सिस्टीम्स ह्या वर्ल्डवाईड आहेत, ज्या भारतातही चालतात. त्यामुळे हे मोठं व्यापक फील्ड झालेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आता बरेच नवे संग्रहक झालेत. आणि मराठा तर जिव्हाळ्याचा विषय आपला की मराठा नाणी, मराठा इतिहास, त्यामुळे भरपूर ह्याचे संग्रह आज महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा आहेत.
1: इतिहास जाणून घेण्यापलीकडची गोष्ट तुम्ही सांगितलीत की या सगळ्या नाण्यांचा एक व्यवसाय म्हणून याच्याकडे बघणारी पण एक जमात आहे ना,
0: भरपूर,
1: आणि खूप लोक जगभरात याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत.
0: अगदी,
1: त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल.
0: व्यवसाय म्हणून काय झालंय की जसं त्याचं कुतूहल वाढायला लागलं तसे त्याच्या किमती वाढायला लागल्या. पूर्वी एक जी सामान्य गोष्ट होती की मी तुला एक नाणं देतो आणि तू मला एक नाणं दे, बार्टर एक्सचेंज म्हणून लहानपणी जे आपल्याला माहिती होतं, त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या किमती वाढत वाढत आता गगनाला भिडल्यात. म्हणजे काही नाणी ही म्हणजे किंमत सांगणं हे योग्य नाही, पण ती घरांच्या किमती एवढी नाण्यांच्या किमती आहेत काही काही. त्यामुळे ते एवढ्या मोठ्या प्रमाणाला तो व्यवसाय पोहोचलेला आहे. म्हणजे एखादा ऑप्शन जर झाला तर कमीत कमी त्याच्यात एक 2-4 कोटी रुपयाची नाणी एखाद्याला विकायला असतील तर तो ऑप्शन सक्सेसफुल होतो असं ते ऑप्शन हाऊसेस म्हणतात. आणि हे भारतात अगदी दर महिन्याला चाललेले ऑप्शन आहेत,
1: ऑप्शन हाऊसेस आहेत, ही सगळी
0: भरपूर आहेत.
1: म्हणजे जशी चित्रांची ऑप्शन होते,
0: जशी चित्रांची ऑप्शन होतात तशी नाण्यांची ऑप्शन होतात. आणि महाराष्ट्रातच कमीत कमी 4-5 ऑप्शन हाऊसेस असतील आज की जे मोठ्या प्रमाणात ना त्याचं पुण्यामध्ये होतात, मुंबईमध्ये होतात, नाशिकमध्ये होतात, आणि भारतभर तर होतातच होतात.
1: मिळवतात कुठनं नाणी ही सगळे?
0: नाणी मिळायचे मुख्य स्त्रोत म्हणजे एक तर ज्याला सराफा बाजार किंवा सोनार म्हणतात ते, कारण त्यांच्याकडे धातूला मूल्य असल्यामुळे चांदीची नाणी बऱ्याच वेळा पूर्वी आटवायला यायची. काहींनी ठेवलेली असतात तर ती विकली जातात, आणि त्यात काही दुर्मिळ असतील तर मग बरं संग्रह नक्कीच घेतो. दुसरा म्हणजे नद्यांमधून नाणी भरपूर मिळतात.
1: डोह
0: आहेत, नद्या तीर्थक्षेत्र असतात, तिथे लोक नाणी टाकतात, नदीमध्ये वाहतात, त्यामुळे नद्यांमधनं नाणी बऱ्या मोठ्या प्रमाणात आजही उपलब्ध होतात.
1: किंवा देवासमोर पण नाणी ठेवायची पद्धत आहे.
0: देवासमोर नाणी असतात त्यातनं मिळतात. म्हणजे तिरुपतीच्या हुंडीमधल्या नाण्यांचा एक वेगळं कॅटलॉग आहे की अर्पण केलेली लोक पूर्वीपासून जी नाणी आहेत, मग त्याचं एक त्यांनी पुस्तक सारखं छापलंय की ज्याच्यामध्ये इतक्या प्रकारची नाणी आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने सरकारी खजिन्यांमधनं पूर्वीचे जे आहेत त्याच्यामधनं मिळतात काही, की स्टेटची जी कॉइन्स असतात ती ते संस्थानिक आहेत, त्यांच्याकडे बऱ्याच प्रमाणात त्याचे साठे असतात, त्यातनं ती अभ्यासाला पुढे येतात.
1: हा हा प्रश्न राहायला विचारायचा तुम्हाला. महाराष्ट्रातली जी संस्थानं आहेत त्यांच्या नाण्यांची काय वैशिष्ट्य सांगतात? सांगलीचं संस्थान म्हणा, सातारचं संस्थान म्हणा.
0: सांगलीचं संस्थान म्हणून नाणं नाही सांगण्यापेक्षा सांगलीचं एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण नाणं आहे, त्याच्यावरती शहालमच्या नावाने ते नाणं येतं. ते मिरजच्या पटवर्धनांचं पटवर्धन होते, तिथे त्यांना पेशव्यांनी म्हणजे पंतप्रधानांनी ते तिथे ही दिलेल्या होत्या जहागिरी. त्यांचं आराध्य दैवत गणपती, त्यामुळे गणपतीच्या खाली शहालम लिहिलेलं नाणं हे त्यांचं, आणि वरती देवनागरीमध्ये श्री गणपती आणि खालच्या बाजूला शहालमचं नाव असं पटवर्धनांचं नाणं येतं.
1: नांदत होते
0: एकत्र. ते त्यांच्यासाठी ती मॉनिटरी सिस्टीम होती, त्यामुळे ते काही डेलिबरेटली केलेला हा काय होता, पण तो त्यांच्या आणि एका बाजूला पंतप्रधान लिहिलेलं येतं त्यांच्या. तशीच बाकीचे पण संस्थानं होती, मग तुम्ही शिंदे म्हणा, होळकर म्हणा, यांनी पुढे आपापली नाणी चालू केली. काही संस्थानांची नाणी ब्रिटिश काळामध्ये पण चालली, कारण ब्रिटिशांनी त्यांच्यावरती वेगळ्या अटी घातलेल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्या ह्यांनी नाणी पाडायला लावली, त्यामुळे तीही पुढे चाललेली आपल्याला पाहायला मिळतात काही संस्थानांची. पण कालोगात नंतर ती हळूहळू बंद झालेली पाहायला मिळतात. म्हणजे अगदी अहिल्याबाई होळकरांची नाणी आहेत की तिथे माहेश्वर टंगसाळीचं नाव येतं, त्याच्यावरती शंकराची पिंड आणि बेलपान येतं, किंवा शंकराचं आयुध म्हणून परशू येतो, अशी अहिल्याबाई होळकरांची नाणी येतात, मल्हारराव होळकरांची नाणी येतात, शिंद्यांची नाणी येतात, सावंतवाडीच्या खेमसावन बहादुरांची नाणी येतात, ज्याच्यावर त्यांना खेमसावन बहादूर ही पदवी होती म्हणून ते त्याच्यावर नमूद केलेलं येतं त्यांच्या नाण्यावर.
1: डोळसपणे पाहिलं तर अजूनही इतिहास खूप
0: भरपूर
1: ठिकाणी विखुरलेला आपल्याला दिसतो.
0: अगदी.
1: पण त्याच्यासाठी पाहिजे ती चांगली नजर आणि इतिहासाचा शोध घेण्याची इच्छा. आज तुमच्याशी गप्पा मारून खूप वेगळ्या विषयाबद्दल खूप छान माहिती मिळाली. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपण आज आलात, मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम तुमचे आणि आकाशवाणीचे.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम साध संवाद. मराठेशाहीतील नाण्यांचे संग्रहक आणि अभ्यासक अमित लोमटे यांची गौरी लागू यांनी घेतलेली

0: लाख त्यात त्याचं पण ऐकलेत. सादर करते विक्रांत मंडपे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सर्वदूर आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10:10 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन. लेखन ऋचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.
1: बंध कोणते नाही अनसंबंध कोणते नाही.
2: ऐकूया 101 उमासदन. लेखन ऋचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

0: एक किती छान वाटतंय झोके घ्यायला. किती वर्षांनी बसली आहे मी झोके घेत अशी निवांत.
1: आणि मस्त प्रवासाचा सगळा शेण निघून गेला.
2: आणि याचा झोका कसला स्मूथ येतोय. नाही दोरखंडाचा म्हणून एवढा स्मूथ आहे का?
0: अरे हो, जेवढ्या साखळ्या जास्त ना तेवढं फ्रिक्शन जास्त, मग तो स्मूथ नाहीये.
2: करेक्ट करेक्ट.
3: अरे इथे कोकणात म्हणूनच सगळीकडे लोखंडाच्या एकाच लांब सळईचे किंवा मग असे दोरखंडाचे झोपाळे असतात, त्यामुळे एकदम जास्त स्मूथ झोका येतो.
2: कमाल.
1: अरे झोका का थांबवला?
3: बघ ना,
2: एक एक मिनिट, तो स्मूथ कसा येतोय ना ते बघतोय ना म्हणून.
1: त्यासाठी झोका कशाला थांबवायला हवा? पाऊस कसा पडतो त्याचं शास्त्र सांगण्यापेक्षा भिजा ना त्या
2: पावसात,
1: आनंद
3: नाहीतर
1: मस्त.
0: रुचा
3: बघ ही बघ, फुल सुटलीये, फुल सुटलीये.
1: कधी कधी ना काही गोष्टी अशा का घडतात ते बाजूला ठेवून फक्त अनुभवावे.
2: रुचा ताई ना कोकणात आली की हिच्या विचारांना वेगळीच धार चढते, नाही का?
4: विराज,
2: काय काय काय
4: काय
1: काय?
4: अरे पाणी बघा किती थंडगार आहे. वाव, काय मस्त वाटत.
2: बापरे कमाल. अगं इतकं बाहेर होऊ नये तर या द्रोणीतलं पाणी इतकं गार कसं काय?
3: अरे जांभ्या दगडाची द्रोणी आहे ना म्हणून गार येते.
1: तेच विद्या, राहू दे शास्त्र, जस्ट फील इट.
2: झालं, ही दुसऱ्या ग्रहावरची झाली.
3: ए असू दे रे, असू दे. बर आता जायचं का आत? घरात जाऊया का?
0: बसू गे इथेच. एवढी दाट आंब्याची सावली आहे, सारवलेलं अंगण आहे, त्यावर हा झोपाळा
2: मस्त वाटत.
0: हे सुख कधी मिळणार आपल्याला शहरात?
4: मग आतापर्यंत काही दुःखात झुलत होतीस का मावशी?
0: ते झुलत नसत, झुरत असत.
4: माहितीये ग, तिला गंमत पण कळत नाही यार. आणि दुसऱ्या ग्रहावर गेली तरी चुका बरोबर शोधत असते.
2: बाय द वे, बाय द वे, आपण आलो पण तरी तुझे तात्या आजोबा कुठे आहेत ते दिसत नाही.
3: येतील येतील येतील. अरे नगर वाचन मंदिरात गेलेत.
2: बर,
3: सांगितलं होतं मला त्यांनी जरा उशीर होईल पण येतीलच, एवढ्यात यायलाच लागले असतील.
2: अरे मग आपण तोपर्यंत जरा वाढीत जायचं का? समुद्रावर कधी जायचंय? आणि
0: जाऊ रे जाऊ रे, जरा इथे दम खाना आधी मग जाऊया.
2: बर.
5: काय आली का मंडळी?
3: हो हो, येऊन जुने ही झालो आम्ही.
5: उत्तम उत्तम, जुनं तर सोनं. काय
3: काहो काहो, आपल्या वाडीत नव्हता का फणस एवढा बाहेरून आणलात? तो
5: आहेत आहे, पण शिंचे पिकले नाहीत अजून ना. म्हटलं पाहुणी एवढी कोकणात येऊन त्यांना फणस खायला मिळाले नाही असं नको म्हणून वेशीवरच्या गुरुवाकडून आणलं.
3: बापरे, वेशीवरून इथपर्यंत एवढा मोठा फणस आणला खांद्यावरून?
5: अगं मग खांद्यावरून नाही तर कसा आणायचा बरं?
3: अहो तसं नाही तात्या, म्हणजे आता वय आहे का तुमचं एवढं वजन उचलायचं? आम्हाला सांगायचं ना, आम्ही येता येता गाडीतून आणला असता ना.
5: नाही नाही नाही, एवढं लक्षात ठेव, तुझा तात्या काय एवढा लेचा पेचा झालेला नाहीये. अजून रोज सूर्य नमस्कार जोर आणि शिपण काढतो ते का उगाच?
2: शिपण हे मला बघायचं ना तात्या आजोबा.
5: बघूया ना बघूया ना. पण हे काय, म्हणजे तुम्ही पाचच जण दिसताय. प्रसाद दादा आलेला नाही काय?
0: अहो त्याला आयत्या वेळेला ना एक महत्वाचं काम आलं त्यामुळे तो नाही येऊ शकला.
5: अच्छा असू दे, चालायचं. बर, चहा पाणी काही झालं का नाही तुमचं?
4: हो, कोकणातलं अमृत पिऊन चिरत तरुण झालोय.
5: हो ना. हा मग सामान का पडलेलं आहे अजून इथेच? चला ना आत ठेवूया की.
2: एक मिनिट एक मिनिट मी ठेवतो.
5: ही बघा, ही पडवी बर का, आणि ते माझ घर. हा म्हणजे लक्षात ठेवा, इथून डाव्या हाताला ही खोली आहे ना, तिथे तुम्ही सगळ्या बायकांनी सामान ठेवा बर का. आणि विराज
2: हो,
5: तू आणि मी बाहेर पडवीत, म्हणजे चालेल ना?
2: हो चालतंय की. त्यात काय,
5: हा

0: माझघरात चेडानं चारवलंय बघ, त्याच्या डिझाईनचा पॅटर्न किती मस्त.
1: हे संज्ञा, पॅटर्न कसला, बोटाने किंवा खराट्याने सारवलं की त्याचे असे फराटे उमटतात.
0: हो पण त्याचे काय डिझाईन झालंय ते किती सुंदर दिसतंय बघ.
1: ते खरं.
2: अगं विद्या इंटेरियर डिझायनर आहे ना ती, त्यांच्या डिक्शनरीत खराटे फराटे नसतात, पॅटर्न असतात.
1: पॅटर्न
0: सगळ्यात कसरे. तुला काहीतरी बोलायचं असतं
2: मग म्हणजे काय,
0: चांगल्याला चांगलं म्हणण्याची सोय राहिली नाही हो आजकाल.
3: असू दे असू दे. बर, जेवायला टेबल खुर्ची मांडायची का पॅटर्नवर खालीच बसायचं.
2: मस्त
4: टेबल खुर्ची नको, मस्त खाली मांडी घालून जेवू केळीच्या पानावर.
3: उत्तम. आत स्वयंपाक चालू आहे, तासाभरात होईल, मग बसू जेवायला.
4: हो चालेल.
3: तुम्हाला तोवर आराम करायचा असेल तर, म्हणजे पडायचं असेल तर आपलं.
2: नाही, आता काही पडायचं वगैरे काही नाही, आम्ही एकदम रिफ्रेश झालेलो आहोत.
3: बर,
2: त्यापेक्षा काही करायचं असेल म्हणजे, तुम्हाला काही मदत हवी असेल, काही काम असेल तर सांगा, आम्ही आहोत. ओके.
3: नाही म्हणजे काम नाही, हा हा, पण हा फणस फोडायचा होता तुमच्यासाठी, जमेल?
2: फणस का नाही, फोडला नाही कधी, पण बघतो प्रयत्न करून.
1: चला तर मग, चला सगळ्यांनीच मिळून गरे काढून ठेवूया, मी कोयती आणि तेल घेऊन येते.
3: हा आणलंस? दे दे.
1: हा हे घ्या, हे घ्या. बघ,
3: एक घाव घालून असे दोन तुकडे करून घ्यायचे. ही मधली पाव त्याचा चीक असं ते पुसून घ्यायचं बरं का सगळं. हा हा, चांगला पिकला आहे त्यामुळे विशेष चीक नाहीये याला. हाताला चिकटायचा नाही सारखा सारखा.
4: माणसंही अशी पिकली कीच परिपक्व होतात नाही, मग कुठलेही विकार चिकटत नाहीत त्यांना.
0: अरे देवा, हिला फणसातही तंत्रज्ञान सुचतंय.
3: नाही नाही, पण ते जी काय बोलली ती लाख मोलाचं बोलली.
1: हे मात्र बरोबर.
0: बोलणारच, कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे ना, सगळ्यांना सारखं शिकवणार आहेत.
3: हो पण ते असं ओढून नाही निघणार बरं का. ही वरची पाव काढून टाकायची, त्याशिवाय निघणार नाहीत गरे.
4: कळलं शोधण्या, ते शिक आधी.
3: हा हे बघा, पाव काढले ना की गरे पटकन निघतात, आणि ही चिवर. हा
2: काय काय काय, ही हे गरे आणि चिवर म्हणजे.
3: हा हो, हे फणसाचे तुकडे केले ना ते चिवर.
2: बर,
3: ते असं फाकवायचं म्हणजे गरे मोकळे होऊन नीट काढता येतात.
2: हा जमलं जमलं.
3: एक एक चिवर घ्या आणि लागा काढायला बरं का. हा पण आधी हाताला तेल लावून घ्या बरं का, म्हणजे चिकटणार नाही.
0: हे बघ हे बघ, मी शिकले, मला जमलं.
1: वा वा, आठळ्यात थाबड्यात टाका आणि गरे ह्या डब्यात टाका.
3: म्हणजे असं बाळंत पण केल्याशिवाय गरे खायला काही मिळत नाही.
4: बाळंत खरंच केवढा व्याप आहे साधे गरे काढण्यात. आम्ही आपलं विकतची साठ विकतचे गरे खातो, त्यामुळे इतके कष्ट असतील अशी कल्पनाही येत नाही.
3: अहो काय माहिती का ताई, कोकणातली सगळीच फळं अशी, फणस काय, नारळ काय, काजू सुपारी नाहीतर कोकम, अहो कष्टाशिवाय इतक्या सोपस्कारांशिवाय इथे फळ हाती लागत नाही. त्या कृष्णाने उत्तरेत गीता सांगितली म्हणून, अहो इथे कोकणात सांगितली असती ना तर मा फलेशु कदाचना ऐवजी विना कष्टेन फलेशु कदाचन म्हणला असता.
2: बरोबर आहे. आणि एवढी मेहनत करून फळं खाण्याची अपेक्षाही न करणं हे अवघड आणि मोठं पाप आहे बरं का.
3: मग अरे खा की, त्यासाठीच तर सोलतोय ना एवढं आपण.
0: मी तर आधीच खाल्ले होते दोन, मस्त गोड आहेत एकदम.
1: हो खूपच खूपच गोड आणि खोबऱ्यासारखा खुटखुटीत आहे एकदम.
4: बर का नव्हे, कापा आहे बर का.
1: बर बर बर.
4: हो आणि बघा बर का, चार हात लागले की काम किती पटापट होतात सगळी बर का, गरे काढून झाले त्यांचे.
3: बघा बघा, मी आवडतो आता हे बाकीचं सगळं, तुम्ही आता जरा आराम करा. काय
2: नाही नाही, आता आराम जेवण झाल्यावरच. पण आता ते आपण वाडी शिपणं वगैरे जरा बघूया ना.
3: असं म्हणतो. चला मग जाऊया वाडीत, काय येत आहे ना सगळे.
2: येस.
0: वाव काय हिरवगार आहे, आणि त्या हिरव्यातही किती शेड्स आहेत मस्त.
4: ए मांडवावर भाजी पण दिसते बघ.
0: हो ना.
4: हो तात्या, एवढ्या उन्हाळ्यातही भाजी कमाल आहे.
1: अगं रुचाताई, पाणी आहे ना भरपूर त्यामुळे.
3: बरोबर नाही, म्हणजे पाणी आहेच पण घाम पण शिंकतो ना आम्ही. रोज मायेनी खाऊ घालतो तेव्हा अशी बाळसलेली आहे.
4: पण वाडी पण केवढी दाट आहे तुमची, डोक्यावर झाडांनी जणू सावलीच धरली आहे. एवढ्या उन्हातून चालताना काही सुद्धा वाटत
2: नाहीये. इकडे इकडे इकडे इकडे, पाण्यात पाय बुडवून बघा ना या पाटाच्या सुख.
1: पायातून वाट काढून पडणाऱ्या पाण्याचा स्पर्श किती

0: मस्त सुखा होतोय ना.
1: हळूहळू
2: ए विहीर आहे केवढी मोठी आहे आणि पाणी आहे अर्ध्यावरती पाणी एवढ्या उन्हाळ्यातही.
3: बर का ताई, माझ्या आजोबांनी बांधलेली आहे.
2: असं
3: त्यांच्या आशीर्वादाचा जिवंत झरा अजून वाहतोय आत खाली.
2: पण एवढं सगळं घर वाडी तुम्ही एकट्याने बघता सगळं?
3: हो हो.
1: आणि एकटे राहता भीती नाही वाटत?
3: अहो उभा जन्म गेला या गावात घरात.

0: हो
1: आणि एकटे राहता भीती नाही वाटत?
0: अहो, उभा जन्म गेला या गावात, घरात झाडाचं पान अन पान ओळखीचे, घाबरायचं काय त्या?
2: आमच्या या संज्ञा ससोबाला पान पडलं तरी भीती वाटते.
1: हो, तुला कशी पोहायची भीती वाटते ना, अगदी तशीच.
2: पोहायची नाही बरं का, विहिरीत पोहायची. मी स्पेसिफिक
1: म्हणजे तेच,
0: म्हणजे विहिरीत पोहायची भीती.
2: नाही हो, तिचं काय ऐकतात आता आजोबा. अहो नाही, पोहता येतं मला, पण विहिरीत कधी पोहलो नाही ना. मला खरं तर ना बघायचं आहे पोहून, पण कधी मिळालंच नाही राव.
0: अरे मग मार की उडी
2: आत्ता. नाही,
0: त्याला काय झालं, मनात आहे ना, मार. नाही
2: हो, बरोबर आहे, पण अरे काय, आत्ता नको, बघू परत कधीतरी.
1: अरे घाबरतो ना म्हणून त्याचे नखरेत ढकला.
0: विराज भाऊ, हे बघा, विराज भाऊ मनात असेल ना तर ते त्यावेळी करून टाकावं. न जाणो ती वेळ परत येईल न येईल.
2: म्हणजे
0: हा, म्हणजे टुमोरो नेव्हर कम्स.
2: ओके ओके, बरं. नाही हे बघा, ठीक आहे, हरकत नाही, पण उद्या प्रयत्न करतो नक्की. आता जेवायला जाऊया का आधी सगळे? चला चला चला, भूक लागली.
0: चला.
2: येस.

0: वा काय सुंदर पेटी वाजवतात आता तुम्ही, काय बोट सफाईदारपणे फिरतायत.
1: कमाल.
2: खरच हे भैरवीचे सूर ऐकलंय ना की मैफिलीच्या समाप्तीची हुरहुर लागते, नाही का?
0: खरच. आणि आता आपल्याला परत जायला निघायला हवं त्याची हुरहुर लागली.
3: हो ना, 2 दिवस कसे मजेत गेले खरंच कळलं नाही. अगदी फणसाच्या बाळणपणापासनं वाडी समुद्र आणि काय काय अनुभवलं. मस्त मस्त छान मजा आली.
4: पण विराटचं विहिरीत पोहणं राहून गेलं ना.
1: हो ना यार, परत आता कधी मिळणार कुणास ठाऊक.
5: बघा विराज दादा, मी म्हटलं होतं ना मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून.
1: ऐकायला हवं होतं.
5: हा, कारण
6: टुमॉरो नेव्हर कम्स.
5: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. काय
1: म्हणजे म्हणजे?
5: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या, तुमचं हक्काचं घर समजा. आणि बरं का तायांनो, भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. हा, तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
1: नक्की.
5: बरं का, येवा कोकण आपलाच असा.
3: नक्की येतो.

0: अरे भांडण मैत्री धुसफुस फुसफुस
1: कधी घालतो दंगा धुडगुस राहतो हा पुढे जण.
2: 101 उमा सदन या कौटुंबिक श्रुतिका मालिकेतले कलाकार गौरी लागू, प्रसाद कुलकर्णी, रुचा नामजोशी, विराज सवाई, विद्यागौरी ताम्हणकर, संज्ञा कुलकर्णी. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.
0: 101 उमा सदन.
3: श्रोते हो, आपण ऐकत होतात कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन. लेखन होतो रुचा नामजोशी यांचं, सादरकर्त्या होत्या गौरी लागू. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. 10:15 होत आहेत. ऐकूया काही बालगीतं. सुरुवातीला साधना सरगम यांच्या स्वरातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत आहे शारंगदेव यांचं.

हे होतं साधना सरगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं बालगीत. यानंतरचं गीत आहे श्रीनिवास खारकर यांचं, संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आणि आता कार्यक्रमात शेवटी पुन्हा एकदा आशा भोसले यांच्या स्वरात जयंत मराठे यांचं गीत, संगीत आहे यशवंत देव यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत होतात काही बालगीतं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:25 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत काही स्थानिक निवेदनं.

सुरुवातीचं निवेदन आलं आहे. सहयोगी संशोधक संशोधन संचालक विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे यांच्याकडून. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे येथील माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेशाबद्दलचं हे निवेदन आहे. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे येथे माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 15 जून 2026 पासून सुरू होत आहे. एका वर्षाच्या या निवासी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना रोपवाटिका व्यवस्थापन, फळे फुले आणि भाजीपाला लागवड तसंच बांधकामाचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षण प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी इयत्ता 9वी पास असणं आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना महानगरपालिका, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ तसंच विविध खाजगी संस्थांमध्ये माळी पदावर काम करण्याची संधी उपलब्ध होते. तरी माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असं आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्र प्रमुख सहयोगी संशोधन संचालक डॉ दत्तात्रय लाड यांनी केलं आहे. दुसरं निवेदन आहे, तेही सहयोगी संशोधन संचालक विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे यांच्याकडूनच आलेलं. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे इथे फळझाडांची कलम आणि रोप विक्री सुरू आहे. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे येथील राष्ट्रीय बागवानी बोर्ड भारत सरकार प्रमाणित रोपवाटिकेमध्ये विविध फळझाडांची कलम आणि रोप विक्रीस उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये आंबा, डाळिंब, पेरू, चिकू, सीताफळ, अंजीर, लिंबू आणि नारळ या फळपिकांच्या विविध वाणांचा समावेश आहे. सदर रोपविक्री सकाळी 9:30 ते 5:30 या वेळेत, शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्या वगळून सुरू असून शेतकरी, बागायतदार तसंच इच्छुक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख सहयोगी संशोधन संचालक डॉ दत्तात्रय लाड यांनी केलं आहे.

यानंतरचं निवेदन आहे मयत इस्माबद्दल. अंदाजे 35 ते 40 वयाची व्यक्ती, दिनांक 16/2/25 रोजी मगरपट्टा सिटी साऊथगेट समोरील बाजूस हडपसर पुणे येथे बेशुद्ध अवस्थेत सापडून आली. त्याला ससून हॉस्पिटल इथे उपचारासाठी नेलं असता तो उपचारापूर्वी मयत झाल्याचं डॉक्टरनी घोषित केलं असून त्याचा MLC नंबर 4870/2025 असा आहे. या इस्माचं वर्णन असं आहे. अंदाजे वय 35 ते 40 वर्षे, पूर्ण नाव पत्ता माहिती नाही, रंगाने काळा सावळा, उंची 5'4", उभट चेहरा, नाक सरळ, डोक्यावरचे केस काळे आहेत, दाढी काळी पांढरी, छातीवर आणि खांद्यावर लालसर काळसर खूण दिसत आहेत, पांढरा शर्ट आणि निळी जीन पॅन्ट अंगावर आहे, इतर काही खुणा नाहीत. तरी सदर मयत व्यक्तीचा आणि त्याचे वारस नातेवाईकांचा शोध होण्यासाठी या व्यक्तीसंदर्भात काही माहिती मिळाल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर यांच्याशी संपर्क साधावा.

श्रोते हो, आपण ऐकत होतात काही स्थानिक निवेदनं. मध्यमलहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सर्वदूर आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10:30

10 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, आज गुणी अभिनेत्री नूतन यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त ऐकूया त्यांच्यावर चित्रित काही हिंदी चित्रपट गीतं. सुरुवात करूया सुजाता या चित्रपटातील गीता दत्त यांच्या स्वरातील मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतानं. संगीत आहे SD बर्मन यांचं.

श्रोते हो माफ करा, हे गीत आहे बंदिनी या चित्रपटातलं, मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे एस डी बर्मन यांचं.

पार्वती चंद्र या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदिवर यांचं हे गीत कल्याणजी आनंदजी यांनी स्वरबद्ध केलं होतं. श्रोत्या, हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकत आहात. आजच्या कार्यक्रमात अभिनेत्री नूतन यांच्या चित्रपटातली काही गीतं आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरात तेरे घर के सामने या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत संगीत सचिन देवबर्मन.

पेंगेस्ट या चित्रपटासाठी आता ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीत सचिन देवबर्मन यांचं.

श्रोतेहोत ऐकूया बंदिनी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत, संगीत सचिन देवबर्मन.

श्रोते हो, बंदिनी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं हे गीत सचिन देव बर्मन यांनी स्वरबद्ध केलं होतं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात अभिनेत्री नूतन यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्यावर चित्रित झालेली त्यांच्या चित्रपटातली काही गीतं आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 11:19 झाली आहेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मिलिंद तुळाणकर यांचं जलतरंग वादन आता प्रसारित करत आहोत. त्यांनी वाजवलेला हा आहे राग परमेश्वरी. आलाप जोड झाला आणि विलंबित गत रूपक तालात निबद्ध आहे, तर द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ प्रशांत फाटक यांची आहे. ऐकूया मिलिंद तुळाणकर यांनी जलतरंगावर वाजवलेला राग परमेश्वरी.

0: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मिलिंद तुळाणकर यांचं जलतरंग वादन आत्ताच आपण ऐकलं. राग होता परमेश्वरी आणि त्यांना तबल्याची साथ केली होती प्रशांत फाटक यांनी. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून श्रोतेहो प्रसारित करण्यात आला. सकाळचे 11:30 वाजतायत. आता ऐकूया विशेष गीतगंगा.
1: नमस्कार श्रोतेहो, विशेष गीतगंगा आता ऐकवत आहोत. या मालिकेतून सध्या आपण युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा मारतो आहोत. आता ऐकूया या गप्पांचा चौथा भाग, विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.

0: गायत्री, मागच्या कार्यक्रमाच्या शेवटी तू जिंदगी ना मिलेगी दोबारा चित्रपटाचं गीत ऐकवलं आणि संदर्भ देताना हे सांगितलंस की कधीतरी तुम्ही डाऊन असता, नाराजी असते, मूड ऑफ असतो, अशावेळी गाणी तुम्हाला साथ करतात. बाय द वे, मूड ऑफ कधी होतो गायत्रीचा?
1: मूड ऑफ

0: जास्त जसं काही ह्याच्यामुळे नाही होत, कुठल्या स्पेसिफिक गोष्टींमुळे नाही होत, पण असं काही सांगता येत नाही कशामुळे होऊ शकतो मूड ऑफ एखाद्या वेळेस, की एखादी गोष्ट लाईच पटली आणि ती काही चेंजेस नसेल करताय, अरे यार असं होतं, मग असं अरे यार चला काय करणार, असं असं झाल्यावरती एक होतं की मूड ऑफ होतो, घ्या ऍडजस्ट करून. ट्रॅफिकनी माझा सगळ्यात जास्त मूड ऑफ होतो, इतका जास्त मूड ऑफ होतो की मी झोपून जाते.
1: मग पुन्हा आवडीचे काम.
0: कारण काय होतं ना, मी जर गाडीत बसली आहे आणि ट्रॅफिक आहे आणि हलतच नाहीये काहीच, आणि मी काहीच नाही करू शकत, म्हणजे मी सुपरमॅन नाहीये की मी गाडी उचलून अशी बाजूला ठेवली, मी हलक नाहीये, हा मी हलक पण नाहीये की मी काय असं स्वतःची गाडी उचलून चालत गेले घरी वगैरे, ना माझ्याकडे विक्रांत सरंजामेंसारखं हेलिकॉप्टर आहे, त्याच्यामुळे काहीच करता येत नाही एकदा ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलं की. आणि त्याच्याने ना माझी खूप चिडचिड होते की का मलाच का लागतो ट्रॅफिक जॅम असं, आणि एस्पेशली जेव्हा कामाला जायचं असेल तेव्हा तर 100% लागतो, एरवी कधीच लागणार नाही, जेव्हा कामाला जायचं असेल तेव्हा 100% ट्रॅफिक जॅम लागणार, किंवा काहीतरी कोणी कोणाचा तरी ऍक्सिडेंट झालेला असणार, नाही तर कुठली तरी गाडी बंद पडलेली असणार, नाही तर काहीतरी झालेलं असणार, म्हणजे खूप चिडचिड होते आणि मला खूप मूड ऑफ होतो, त्याच्यामुळे मी ठरवून टाकते की असं काही झालं की झोपून जायचं पटकन, म्हणजे चिडचिड नाही होणार आपली.
1: छान, किती छान पर्याय हा
0: एकदम. बरं, हे एक चांगलं आहे की मला कधीही कुठेही झोप लागू शकते, फक्त मी ठरवायला पाहिजे की इथे पण आता मला झोपायला सांगितलं, झोपू शकते.

0: गायत्री, मागच्या भागामध्ये आपण तुझ्या फेवरेट अशा शाहरुख खानबद्दल बोलत होतो.
1: खूप आवडतो तर त्याला काय करायचं.
0: तू एक त्याचा गुण पण सांगितलास की तू कशा आपल्यातल्या कमी म्हणा किंवा ज्याची आवश्यकता नाही त्या गोष्टी सोडून देतो आणि नवनव्या स्वीकारतो. आणि म्हणून तो प्रत्येक कलाकाराकडे एक झोळी असते, त्या झोळीची
1: करेक्ट
0: एक मर्यादा असते,
1: करेक्ट
0: त्यात किती भरलेलं असेल त्याची.
1: करेक्ट
0: आणि जर तुम्हाला ती झोळी आणखी भरायची असेल तर जे
1: करेक्ट
0: आपल्याला नको आहे, तू म्हणाल
1: करेक्ट
0: तसं, आपलं जे
1: करेक्ट
0: कमीपणा आहे, आपल्यातला
1: करेक्ट
0: जो कमीपणा आहे तो
1: करेक्ट
0: टाकल्याशिवाय आपल्याला चांगला आणखी घेता येणार नाही.
1: ॲब्सोल्युटली
0: म्हणून तो
1: ॲब्सोल्युटली
0: तीच बॅग तसं तू भरत राहतो.
1: ॲब्सोल्युटली. आपल्या फोनमध्ये पण जास्त डेटा झाला की आपण डिलीट करतोच ना
0: होय,
1: अननेसेसरी डेटा.
0: राईट.
1: सो येस दॅट इज देअर.
0: कधी कधी हे काळानुरूप पण असं असतं की त्या काळात ते खूप छान होतं पण ते
1: करेक्ट
0: आता नको आहे, ते
1: करेक्ट
0: बाजूला टाकून
1: करेक्ट
0: दे,
1: करेक्ट करेक्ट
0: असंही नक्कीच तुम्हा
1: ॲब्सोल्युटली
0: कलाकारांना हा अनुभव निश्चित असेल.
1: करेक्ट.
0: तुझ्या स्वतःबद्दल तुला अशी कुठली गोष्ट फेकून द्याविषयी वाटेल या स्टेजला?
1: ह्या स्टेजला आय फील की माझ्याबद्दल एकतर आय एम अ लिटल लेझी थोडंसं, तर मला माझा लेझीनेस फेकून द्यायला आवडेल जेवढा काही उरला आहे तो. पण आधी तर मी खूप लेझी होते, आता मी सीझन होऊन होऊन जरा कमी लेझी झाली आहे. पण येस लेझीनेस मला थोडा माझा फेकून द्यायला आवडेल.
0: एखादा अनुभव असा की लेझीपणामुळे एखादी संधी गेली म्हण
1: नाही, संधी
0: किंवा
1: गेली आहे एवढं लेझी मी कधी नव्हते.

0: मला झोप खूप प्रिय आहे.
1: ती असावी मला वाटतं, त्याचे जे परिणाम तुम्हाला मिळतात.
0: हा म्हणजे मला असं वाटतं की मला काय की मी जेवढा वेळ झोपड्यात घालवते तर तो वेळ मी काही चांगलं वाचनात किंवा काही चांगलं बघण्यात घालवला तर मला जास्त फायदा होईल.
1: स्वप्नात वाचत जा.
0: तर आय गेस त्याचा मला फायदा होईल असं मला वाटतं.
1: नक्कीच.
0: तर थोडस सुट्टीच्या दिवशी अख्खा दिवस झोपण्यापेक्षा किंवा सुट्टीच्या दिवशी अख्खा मी अख्खा नाही पण लोकांना वेगळंच वाटेल पण सुट्टीच्या दिवशी थोडस ह्या गोष्टींना पण मी वेळ दिला पाहिजे, थोडासा स्वतःला पण मी वेळ दिला पाहिजे. आणि स्वतःला वेळ देणं म्हणजे भरपूर झोप काढणं असं नाही, मला कळलं पाहिजे स्वतःला.
1: नक्कीच. सुट्टीचा उल्लेख केला, सुट्ट्या कशा मिळतात जर सलग शूटिंग असेल तर? विकली अशी सुट्टी असते का कधी कधी महिना महिनाभर कामच करायला लागतं?
0: सो अशी काही विकली किंवा अशी काही संडेला किंवा सॅटर्डेला अशी काही फिक्स सुट्टी नसते आम्हाला, पण कधी कधी महिना महिना काम करायला लागतं विदाऊट अ ब्रेक, कधी कधी मध्ये सुट्टी मिळते, कधी कधी कधी जे काय हॉलिडेज असतात त्या म्हणजे नॅशनल हॉलिडे असतात तेव्हा कधी कधी सुट्टी मिळते.
1: बरोबर.
0: सो असं काही फिक्स नसतं आमच्या सुट्टीचं स्केड्युल काही.
1: अगदी. आणि बाकी सगळ्यांच्या सोयीनुसार, लोकेशनच्या सोयीनुसार, स्टोरी लाईनच्या सोयीनं वगैरे.
0: पण मला माझं काम इतकं आवडतं की मला सुट्टी मिळावी असं नाही वाटत, उलट एखाद दिवसाच्या वर जर मला सुट्टी मिळाली तर मला चैन नाही पडत.
1: झोपेची सुट्टी मिळाली बस झालं.
0: बस झालं.
1: खूपच छान.

0: तुझ्या हसण्याबद्दल लोक बरंच मला लोक म्हणतील की तिला गायत्रीला फार तुम्ही हसवलं नाही. हा हे हवं होतं.
1: बापरे.
0: मला वाटतं एक ट्रेडमार्क झाला आहे तुझ्या हसण्याचा आणि तुझ्या विशिष्ट पद्धतीने हसण्याचा.
1: हो
0: तर मला वाटतं खूप ज्या अभिनयातल्या स्वतःच्या खासियत असतात त्या मोकळेपणा पण आणि हसणं हे उगाच तू नक्कीच करत नाही, तो
1: नाही.
0: अभिनयाचा तुझा भाग नाहीच आहे. त्यातनं तुझं व्यक्तित्व दिसतं हे महत्वाचं आहे, की तू किती जॉयफुल आहेस, तू किती मोकळेपणानं एखादं बोलतेस किंवा काम करतेस, त्याचा तो एक खूप चांगला काय म्हणत प्रूफ आहे त्याचा. एक एखादा किस्सा घरातला जो आम्हाला माहिती नाही हसण्यावरचा.
1: हसण्यावरचे खूप किस्से आहेत. कारण मला असे दुरून पण गुदगुल्या होतात, असं असं केलं
0: हो
1: तरी गुदगुल्या
0: ते तर
1: होतात मला. त्याच्यामुळे हसण्यावरचे अनेक किस्से आहेत. पण एक कुठला सांगायचा, एक सांगायचा झाला तर एकदा मी एक हॉरर मूवी बघायला गेले होते. कुठला तरी कंज्युरिंग सिरीज मधलाच कुठला तरी होता. आणि खूप भीतीदायक असा सीन चालला होता. आणि मला ना समहाव हॉरर मूवीजनी फार भीती वाटत नाही.
0: ओके.
1: म्हणजे मला थ्रिलर्सनी भीती वाटते, म्हणजे असे सायको थ्रिलर्सनी वगैरे मला भीती वाटते. शटर आयलंड बघताना मला भीती वाटते, पण मला कंज्युरिंग बघताना फारशी भीती वाटत नाही.
0: ओके.
1: एस्पेशली थिएटरमध्ये बघताना तर वाटतच नाही, कारण
0: वाटतच
1: तिथे
0: नाही.
1: खूप माणसं असतात. त्याच्यामुळे मी एकटी वगैरे बघत असेन तर ठीक आहे. तर काहीतरी खूप भीतीदायक सीन होता, असं वरतून भूत येऊन उडी बिडी मारतं असं काहीतरी. आणि मला ते बघून खूप हसायला आलं आणि मी
0: बेचारा नीट उडी
1: हसले.
0: मारता आली नव्हती म्हणून का तुला
1: नाही
0: भीतीच
1: ते
0: वाटत.
1: नाही, त्यांनी ज्या प्रकारे उडी मारली ते बघून मला खूप हसायला

0: मला ते खूप खूप हसायला आलं मला ते बघून.
1: तुमच्या
0: तर मी हसायला लागले आणि समोरची साधारण चार माणसं दचकून अशी
1: ती
0: मागे
1: घाबरली असतील.
0: ती घाबरली सीनमुळे आणि माझ्या हसण्यामुळे. ते बघून मला अजून हसायला आलं की एवढे टचकले हे सगळे माझ्या हसण्यामुळे. म्हणजे त्यांना एक वेगळा साऊंड इफेक्ट मिळाला त्यांच्या हॉरर मूवीला माझ्या
1: खूपच छान.
0: हसण्यामुळे. सो मी
1: मला
0: कधीच
1: वाटतं ही
0: विसरणार
1: सगळ्यात
0: नाही.
1: चांगली प्रतिक्रिया त्या सीनला मिळालेली असेल.
0: हा
1: त्याच्यावरून आठवलं की तू म्हणाली की थिएटरमध्ये मला भीती वाटत नाही, सगळे लोक असतात. रामसे बंधू नेहमी असेच सिनेमे काढायचे आणि त्यांनी एका कुठल्या सिनेमा मला आठवत नाही, पण त्यांनी बक्षीसच जाहीर केलं होतं की हा सिनेमा एकट्यानं बघून दाखव थिएटरमध्ये. हो
0: थिएटरमध्ये एकट्याने
1: एकट्यानं
0: अख्ख्या थिएटरमध्ये
1: अख्ख्या थिएटरमध्ये एकट्यानं बसून सिनेमा पाहिलं, काहीतरी बक्षीस त्यांनी जाहीर केलं होतं.
0: ऐशप्पन

0: खूप छान. हेलिकॉप्टरचा आत्ता उल्लेख
1: हो
0: केलास. सिनेमात अनेक आपण सीन बघतो विमान हेलिकॉप्टरच्या वगैरे, पण सिरियलमध्ये तो एक रेअर असा सीन
1: खे
0: असतो. काय अनुभव होता त्यावेळेसचा?
1: खूप खूप फन अनुभव होता. रामोजी फिल्म सिटीला आम्ही गेलो होतो, सॉरी रामोजी फिल्म सिटी काय म्हणते आहे मी, एस एल वर्ल्डला आम्ही गेलो
0: ओके.
1: होतो. आणि एस एल वर्ल्डला तिथे एक ते मोठं हेलीपॅड आहे आणि तिथे खरोखर हेलिकॉप्टर आणलं होतं आणि मी पहिल्यांदाच बसले हेलिकॉप्टरमध्ये आणि त्याच्यात शूट करायचंय, त्याच्यात टेक द्यायचा आहे. आणि मला असं झालं की एकदा आपण फक्त फिरून येऊया म्हणजे माझं डोकं शांत होईल.
0: पण योगायोगाने रोलही तसंच होता, ती पहिल्यांदाच
1: हां, ती पहिल्यांदाच
0: हेलिकॉप्टर.
1: बसलेली असते. पण खूप मस्त अनुभव होता हेलिकॉप्टरमध्ये शूट करण्याचा, की त्या एवढ्याशा स्पेसमध्ये आम्ही दोघं कॅमेरा मॅन हे सगळे आम्ही जे बसलो होतो आणि ज्या प्रकारे ते वन टेक शूट घडवून आणलं ते खूप कमाल होतं. आणि तेव्हाचा एक किस्सा सांगायचा झाला तर ते हेलिकॉप्टर लँड होत होतं आणि सुबोधदादा म्हणाला की गायत्री तू उडशील, तू उडून जाशील, तू हात पकड माझा. मी म्हणे नाही रे, उडत उडी ना वारा असतो. मी काही त्याचा हात पकडला नाही आणि जसं ते जोरात लँड व्हायला लागलं खाली त्याचा इतका वारा आला की मी ऍक्च्युली अशी मागच्या फेन्सवर जाऊन आपटणार होते, इतकी मी मागे गेले. तर त्यांनी मला पकडलं हाताने म्हणून मी वाचले, नाहीतर मी खरंच मागे जाणार होते. पण मला काय वाटलेलं की ते जे मूवीमध्ये दाखवतात ते दाखवतात ते काय आपलं खोटं असतं, एवढा वारा थोडी ना येणार आहे.
0: काजोल जशी घाबरते,
1: हां,
0: एवढं कुणी
1: ते
0: घाबरत
1: फार तर फार
0: नाही.
1: काय होईल, केस उडतील.
0: हा,
1: मी उडी नाही वाटलं नव्हतं मला.
0: खूपच छान.

0: शोधो चाल उलटी असो का सीधी, आपल्याच चालीनं चालणाऱ्या अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पाचा हा भाग इथे संपतोय. पाचवा आणि सहावा भाग पुढच्या रविवारी FM 101 MHz वरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून ऐकायला विसरू नका. याच वेळांमध्ये न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरूनही ऐका आणि ऐकत रहा
1: विशेष गीत गंगा.
0: सादर करते संजय भुजबळ.
2: अरे तुमच्यात सामील होऊन

विशेष गीतगंगा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकला. सादर करते होते संजय भुजबळ. श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासोबत. दुपारचे 12 वाजतायत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.

तुमची मैत्रीण मंजुषा वंजारी. मैत्रिणींनो, बघता बघता जून महिन्याला सुरुवातही झाली आणि आता सर्वांनाच वेध लागले ते येणाऱ्या पावसाचे. उन्हाळ्याच्या कडक उन्हामुळे तापलेल्या धरणीला हा ऋतू नवसंजीवनी देतो. पहिल्या पावसाच्या सरी जेव्हा कोरड्या जमिनीवर पडतात तेव्हा जो मातीचा सुगंध दरवळतो तो शब्दात व्यक्त करणंच अशक्य. हा क्षण म्हणजे ऋतूचक्रातील एक जादुई अनुभव. खरंच बऱ्याच ठिकाणी पाऊस आपली हजेरी लावतोही आहे. अगदी तनामनाला सुखावणाऱ्या या पावसासाठी निसर्गातला प्रत्येक जीव आसुसलेला. त्यांनी यावं आणि मनसोक्त बरसावं असं वाटतंय. मैत्रिणींनो, पण या बरसणाऱ्या पावसाचं काही नियोजनही करावं लागणार आहे. येणाऱ्या प्रत्येक थेंबाचं महत्व समजून पाणी साठवून ठेवावं लागणार आहे. जमिनीत पाणी मुरेल अशा सोयी कराव्या लागतील आणि त्या दिशेनं पावलं आत्ताच उचलावी लागतील. एकूणच कुठल्याही ऋतूत पाण्याची कमतरता भासू नये या दृष्टीनं प्रयत्न करावा लागणार आहे. आपली येणारी पिढी पशुपक्षी यांच्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा या धोरणाचा अवलंब करावा लागणार आहे. चला तर छोटासा प्रयत्न आपणही करूया, पर्यावरणाचं संतुलन राखूया. मैत्रिणींनो, यानंतर वळूया आपल्या या कार्यक्रमातील मालिकेकडे. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये डॉक्टर शारदा नायडू यांच्याबद्दल त्यांचं क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल आपण जाणून घेणार आहात. चला तर

0: मैत्रिणींनो, क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेअंतर्गत आज आपण फुटबॉल प्लेयर आणि ऍथलीट असलेल्या डॉक्टर शारदा नायडू यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. 40 वर्षाचा त्यांचा हा क्रीडा क्षेत्रातील प्रवास आहे. करिअरही याच क्षेत्रात त्यांनी घडवलेलं आहे. कसा हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाचा प्रवास होता हे आता छान गप्पांमधून जाणून घेऊया. शारदाताईंचं स्वागत करूया. नमस्कार शारदाताई.
1: नमस्कार मॅडम.
0: आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: खेळ कुठलाही असो, प्रत्येक व्यक्तीच्या तो जवळचा असतो. कोणी आपल्या समाधानासाठी खेळतं, कोणी त्यामध्ये करिअर करतं. आणि खेळ म्हटला की मग जिद्द चिकाटी हे गुण आलेच. तर तुमचा हा खेळाचा प्रवास आणि सहसा फुटबॉल या खेळाकडे मुली फारशा वळत नव्हत्या जर तुमचा काळ जर पाहिला तर. आणि तुम्ही कितीतरी मॅचेस जिंकलेले आहात आणि आज प्रिन्सिपल म्हणून तुम्ही एका कॉलेजमध्ये कार्यरत आहात. अजूनही विद्यार्थ्यांना घडवता, स्वतः तुम्ही खेळता देखील. तर कशी या खेळाची आवड निर्माण झाली, इथपासून सुरुवात करूया ना आपण आपल्या मुलाखतीला.
1: माझी सुरुवात अगदी लहानपण, मी 2 वर्षाची होती तेव्हापासून. मला कळायचं नाही खेळ वगैरे. मी नर्सरीमध्ये होती, एक रेस झाली आणि ती रेसमध्ये मी फर्स्ट आली.
0: बरं.
1: आणि मला एक वॉटर बॅग आणि काही काही मिळालं आणि मी असे टाकून दुपारी घराले गेली. हे काय मला माहित नाही काय होतं, पण इथे असं धावण्यामुळे असे बक्षिसे मिळतात असं मला कळलं. नंतर कुठे पण जिथे 15 ऑगस्ट मध्ये होत होता त्या काळी दुर्गा उत्सव गणपती मध्ये असे छोटे छोटे खेळ होत होते, तो मी निघायची आणि माझी आई मला खूप ढुंढायची कुठे गेली माझी बेटी. पण एखादीने सांगितलं तुमची मुलगी तिथे धावत आहे, तो मग मी यायची, पुन्हा खूप सारे पुरस्कार घेऊन यायची. नंतर असे मला खूप आवडलं लागलं खेळायला. जेव्हा मी 7वी कक्षात मध्ये गेली तेव्हा मी सेंट अँथनी स्कूल मध्ये होती आणि एक सर्क्युलर निघाला की फुटबॉल कोणाला खेळायचं आहे, वुमेन फुटबॉल असं एक सर्क्युलर निघाला होता आणि मी एकटीच हात उपर केले. तर सरांनी म्हणाला की फुटबॉल आणि तू खेळशील. मी हो सर. मला माहित नव्हता की फुटबॉल काय आहे, पण मला खेळायचं होता. आणि त्या दिवशी अगर हँडबॉल हॉकी काही पण असते तरी माझा हात वरच असता. काही मैत्रीण माझ्यासोबत आले.
0: बरं.
1: आणि आमची यशवंत स्टेडियम मध्ये प्रॅक्टिस होत होती, डीएसओचे कोच होते. ते आले आणि ट्रायल वगैरे झाला. माझी हाईट बघून मी खेळत होती, त्याला खूप फिटनेस तेव्हापासून छान होता माझा. म्हणाले ही खूप अच्छी गोलकीपर बनेगी ये लडकी. पटियालाचे कोच होते ते.
0: बरं.
1: तर माझा सुरू झाला प्रॅक्टिस आणि 6 महिना नंतरही माझा सिलेक्शन 1983 मध्ये फैजाबाद इथे सब ज्युनियर मध्ये झाला.

0: अरे वा,
1: तेव्हापासून माझा प्रवास आजपर्यंत सुरू आहे.
0: वा वा वा वा, खूपच छान. आणि फुटबॉल हा खेळ तुम्हाला माहित नव्हता, पण खेळायचं होतं, जिद्द होती की कुठलाही खेळ
1: खेळायचं होतं मला.
0: आणि ती जिद्द तुम्ही पुढे ठेवली आणि याच्यामध्ये तुम्ही खूप छान पद्धतीने आपलं करिअर केलं. आता फुटबॉल या खेळाविषयी खूप असं सविस्तर माहिती अनेकांना नसते, तर तुम्ही ऍज अ कोच आहात, तुम्ही अनेक मॅचेस खेळल्या आहात, तर काय सांगाल आमच्या मैत्रिणींना काय हा गेम आहे?
1: फुटबॉल खूप छान गेम आहे, खूप फिटनेस लागते. 90 मिनिटचा गेम.
0: बरं,
1: 90 मिनिट गेम मध्ये खूप फिटनेस लागेल आणि कोऑर्डिनेशन हे खूप छान असते. वुमेन्स फुटबॉल मध्ये वुमेनला 90 मिनिट खेळणं म्हणजे मजाक नाही आहे.
0: हो,
1: तरीही आमच्या महाराष्ट्राची तेव्हा फुटबॉलची टीम खूप छान होती. मी खेळली 10 इयर्स. 10 इयर्स मध्ये काफी फर्स्ट सेकंड थर्ड असे महाराष्ट्राला मिळाले.
0: बरं,
1: आता थोडा कठीण आहे. आता मणिपूर आणि वेस्ट बेंगॉल इतके खूप छान फुटबॉल प्लेअर आहे.
0: बरं,
1: आणि फुटबॉल जो प्लेअर असतात तिथे एक गोलकीपर आहे, मग फॉरवर्ड प्लेअर असतात, हाफ प्लेअर असतात, बॅक प्लेअर असतात. आणि क्रिकेट जो खूप फेमस आहे आजची स्थिती, पण वर्ल्ड मध्ये फुटबॉल ही फेमस आहे.
0: एका गोलकीपरची काय भूमिका असते?
1: गोलकीपरची भूमिका म्हणजे सर्व आत्मा असते.
0: हो,
1: गोलकीपर हा, कारण की त्याला दिसते की काय होत आहे ग्राउंड मध्ये. आणि त्याला जो प्लेअर असतात ना खेळते, जो फॉरवर्ड असतात, बॅक असतात, त्याला पण गोलकीपर ही मोटिवेट करतात, अगे बढ, इधर से बॉल ले, इधर इसको ये, यानी ऐसे वो गोलकीपर का ही पूरा रोल रहता है, जिसमें गोलकीपर अपना पूरा एनर्जी एक तो बोलने में, और दूसरा उसका दूसरा रोल रहता है कि उसको रोकना भी है बॉल. ये बात यानी इतना उसका पूरा ध्यान पूरे ग्राउंड के साथ में रह के और खुद को गोल भी रोकना है. अगर हमने बहुत अच्छा गोल मार भी दिया, अगर फिर वहां से अगर गोल होता है तो फिर कोई मतलब नहीं. इसलिए गोलकीपर का रोल बहुत बड़ा होता है, मतलब गोल बचाना भी है और गोल मारने वालों को मोटिवेट करके जिताना भी है.
0: बरं,
1: तो इतका खूप छान असते.
0: हो, मग यासाठी काही स्पेशल ट्रेनिंग द्यावी लागते का गोलकीपरला?
1: हो, सर्वांना.
0: बरं,
1: बॅकची अलग ट्रेनिंग असते, फॉरवर्डची अलग असते, हाफची अलग असते, गोलकीपरची अलग असते. गोलकीपरला डाइव मारायचं असते,
0: हो,
1: खूप जंप असावी.
0: बरोबर. मग कसं तुम्हाला तुमच्या कोचने घडवलं?
1: माझा कोच होता सत्यनारायण पारपल्ली. तो कोच एज्युकेटेड नव्हता, पण इतका छान कोचिंग द्यायचा, त्यांच्यामुळे आमचं भविष्य घडलं असं मला वाटतं.
0: आणि ऍज अ प्लेअर म्हणून तुम्ही तेवढी मेहनत केली, जसं तुम्हाला कोचने सांगितलं तसं तुम्ही सगळं फॉलो करत गेले, आणि पुढे मग चमकलात छान खेळामध्ये. प्रत्येक खेळाडूला त्या खेळातला मेन खेळाडू जो असतो, जो खूप नावाजलेला असतो, तो आपला आदर्श असतो. तुमच्या दृष्टीने कोण या खेळाचा आदर्श आहे?
1: त्यावेळी खूप सोशल मीडिया नव्हता, म्हणून आम्हाला पेले, मॅराडोना ये आमची आवडची.
0: हो, पण मग त्यावेळी मॅचेस बघणं वगैरे होत असेल,
1: पण दूरदर्शन DD1 हेच होतं. मला आठवते की जेव्हा मी इंटरनॅशनल खेळली होती 86 ला, माझ्या घरी टीव्ही नव्हता, माझ्या फ्रेंडकडे टीव्ही होता आणि माझी मॅच रात्री 11 वाजता आली.
0: तो
1: धावत आला आणि मला म्हणजे शारदा शारदा तेरा मॅच सुरू हो रहा है, जल्दी चल जल्दी चल. ऐसा जमाना था उस.
0: खरंच अवघड होतं, पण अवघडलाही तुम्ही सोपं करून दाखवलं मेहनतीने. बरं, यातच करिअर करावं असा केव्हा निर्णय घेतला मग तुम्ही?
1: मॅडम, मी ना ऍक्च्युअल 12th नंतर LLB चा फॉर्म आणला होता, पण माझी एक सिनियर गोलकीपर होती किरण लुक, ती बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन करत होती आणि स्टेडियम मध्ये आता काय करायचं शारदा, तो मी म्हटलं दीदी मैंने LLB का फॉर्म लेके आया है, तुला कशाला करायचं LLB? आपला फील्ड स्पोर्ट्स मध्ये आहे, फिजिकल एज्युकेशन ही आम्हाला पण माहित नव्हता की फिजिकल एज्युकेशन पण आहे. आणि मी BPE मध्ये नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय धंतोली,
0: बरं,
1: तिथे माझी ऍडमिशन झाली किरण दीदीमुळे.
0: बरं,
1: मी ईश्वर देशमुख कॉलेजचा प्रिन्सिपल आहे आणि

0: जी मास्टर डिग्री पीजीटीडी म्हणजे कॅम्पस मध्ये झाली नागपूर युनिव्हर्सिटीचे.
1: बरं, त्यामुळे खेळ करिअर नंतर कोचच्या भूमिकेत
0: पण
1: या सगळ्या भूमिकेत तुम्ही पुढे आलात. आता तुम्ही कॉलेज स्तरावरही अनेक मॅचेस खेळला असाल, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा. तर आपण थोडस राष्ट्रीय स्तरावर आता बोलूया. तर पहिली मॅच कुठे होती आणि ते अनुभव आम्हाला सांगा ना.
0: जसं की मी सांगितलं होतं की फर्स्ट मॅच म्हणजे सब ज्युनियर फैजाबाद, तेव्हा मी फक्त 13 वर्ष

0: पर का चान्स मिला. माझं सिलेक्शन सब ज्युनियर मध्ये पण व्हायचं, ज्युनियर मध्ये पण व्हायचं आणि सिनियर मध्ये पण व्हायचं. मी 16, 15, 16, 14 इयर्स मध्ये पण सिनियर नॅशनल खेळले.
1: बर,
0: तर माझा अनुभव मतलब खूप, मला अभ्यास आणि खेळ
1: हो,
0: याशिवाय माझा
1: दुसरं काहीच नव्हतं,
0: काहीच नाही होता. आणि माझी आई कधीच मला बोलली नाही की तुला हे काम करायचं आहे, तुला ते घरचं काम कर, असं कधीच नाही. तिने खूप खूप मतलब
1: मदत केली,
0: मदत इतकी केली काय सांगू आता मी. कारण की एका वेळी माझ्या वडिलांना रिश्तेदार लड़की है, आप पेन पेन के खेलने जाती है, अभी उससे शादी कौन करेगा. तो माझ्या वडिलांनी माझा खेळ बंद केलं होतं
1: बरं
0: वेळी. पण माझे शाळेचे प्रिन्सिपल फादर फ्रान्सिस सेंट अँटोनी, शारदा कैसे चल रहा आपका प्रॅक्टिस. मी सांगितलं सर माझा बंद झालाच. तर मला काही सांगता ते प्रिन्सिपलने आपला स्कूटर से मेरे घर आहे
1: बरं,
0: त्यावेळी माझे फादर होते घरी. तो उन्होंने बताया कि आपकी लड़की जो है वो एक दिन बहुत ज्यादा नाम कमाएगी, आपने उसका खेल बंद कर दिया है, तो ये ठीक नहीं है, आप उसको फिर से शुरू करो. माझे वाले ने काही ना बोलता
1: हो म्हणाले
0: आणि त्यानंतर वडिलांनी काहीच नाही बोलला, काही कधी नाही. आणि त्यांना कळत पण नाही होतं कुठे चालली केव्हा येते. माझे वडील गार्ड होते सेंट्रल रेल्वे मध्ये, ते पण टूर मध्ये असतात. तर तिने पण काही नाही. आणि माझी आईचा मोठा रोल आणि माझी भाऊचा, माझ्या मला तीन भाऊ होते.
1: बरं,
0: तिघे भाऊ कधी माझ्या स्टड बूट असतात तिला पॉलिश करायचे, टूर मध्ये जाणार तो प्रेस करायचे, देऊन अक्का क्या हो गया अभी और क्या करना है, ते खूप खुश. माझं मतलब वातावरण इतका मतलब
1: सपोर्टिव्ह
0: होता, खूप खूप सपोर्टिव्ह होता. आईचा रोल मोठा
1: हो, आई वडिलांची भूमिकाच इतकी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये महत्वाची असते आणि त्यांच्या पाठिंब्याने आपण खऱ्या अर्थाने पुढे जातो. जसा भक्कम पाठिंबा तुम्हाला मिळाला. आता अडचणी तर प्रत्येकाच गोष्टींमध्ये येतात.
0: खूप अडचणी आली, सांगण्याचा काही अर्थ नाही, पण अडचणींमधून निघायचा म्हणजे स्पोर्ट्स.
1: बरोबर, तेच पुन्हा तेच की जिद्द चिकाटी जर तुमच्यात असेल आणि मला करायचंय, माझ्या स्वप्नांना मला पूर्ण करायचंय असं म्हटलं की नक्कीच ती स्वप्न पूर्ण होतात. तर अशा रीतीने तुम्ही राष्ट्रीय स्पर्धेतही अनेक मॅचेस खेळलेल्या आहात. पुढे जेव्हा तुमचा खेळ अधिकाधिक प्रगल्भ होत गेलात, तुम्ही गोलकीपरची भूमिकाही खूप छान पद्धतीने निभावत होतात, आंतरराष्ट्रीय खेळाकडेही तुम्ही वळलात, तर आंतरराष्ट्रीय खेळात तुम्ही किती मॅचेस खेळलात, किती मॅचेस तुमच्या झाल्या?
0: आंतरराष्ट्रीय मॅचेस फुटबॉलमध्ये खूप जास्त खेळायला मिळालं नाही. जेव्हा सिलेक्शन होतं जकार्ताला म्हणजे जायचं होतं, तर तेव्हा 10,000 द्यायचं होतं. तर 10,000 तेव्हा नाही, माझ्याजवळ होते पण नाही आणि पापाजवळ पण इतके नाही होते, तर मी सोडलं ते. नंतर इंडियामध्येही होतं इंटरनॅशनल, तेव्हा माझं सिलेक्शन पुन्हा झालं आणि मी पुन्हा खेळलंय. नंतर माझी ही जो स्वप्न होती इंटरनॅशनल खेळायची, ती माझ्या डोक्यात राहायची. तर मी मॅरेज नंतर आणि खूप शोधायची कुठे आहे वेटरन्स का जो होता है वो किधर मिलेगा, तर ऐसे पता करते करते मुझे पता चल गया की वेटरन्स का भी मॅचेस जो होते. नंतर मी तेव्हा एज ऑफ 45 श्रीलंका मध्ये खेळले, नंतर फिलिपिन्स मध्ये खेळले आणि मलेशिया मध्ये खेळले आणि वहां से मुझे ब्रॉन्झ मेडल सिल्वर मेडल मिळाला.
1: बरं, आणि जेव्हा ही असं नॅशनल म्हणा किंवा इंटरनॅशनल मॅचेस सुरू असतात आणि 90 मिनिटाची तुम्ही म्हणालात मॅच असते, त्यामध्ये एक एक मिनिट महत्वाचा असतो, आणि असा एखादा अनुभव सांगता येईल का शारदाताई की बस आता मॅच संपायला आलेली आहे पण आपल्याला एका गोलची गरज आहे आणि वेळेतच प्रतिस्पर्धी दुसऱ्या टीमनी तो गोल केला आणि तुम्ही तो अडवला आणि तुम्ही आपली आपल्या टीमला जिंकवून दिलं, इंडियाला जिंकवून दिलं, असा अनुभव?
0: तर नाही, पण नॅशनल होता सिनियर नॅशनल गोंदियामध्ये 1992 ला आणि खूप पब्लिक, पुरा गोंदियाचा स्टेडियम फुल होता. आम्ही सेमी फायनल हारलो होतो मणिपूर सोबत आणि आम्हाला थर्ड प्लेस साठी पाहिजे होतं प्लेस. तर आमची मॅच होती केरला आणि केरला पण खूप

0: छान, त्यावेळी तो खूपच छान. आमचा गोल झाला, आम्ही दोन केलं आणि केरलाने एक गोल केला. आता माझा मानसिक स्थिती आप समजू शकते की मला दुसरा गोल
1: कुठल्या हालतीत
0: थांबवायचं. तो मीने इतके गोल, इतना गोल बचाया है मैंने डाई मार मार के. उस समय एक डाई मारने से इतनी पब्लिक तालियां और ये वो जो पब्लिक का सपोर्ट और उनके वजह से वो हमने मैच जीते.
1: वाह वाह,
0: वो नहीं भूल सकती. और उसमें मुझे बेस्ट गोलकीपर का मिला अवार्ड.
1: बर किती अशा पद्धतीने तुम्ही मॅचेस जिंकवून दिल्या आहेत, किती गोल अडवलेत.
0: खूप महाराष्ट्राला खूप मेडल दिले.
1: बर
0: 1984 ते 95 पर्यंत खूप मेडल दिले.
1: बरं, आता तुम्ही ऍथलीट सुद्धा आहात.
0: हो,
1: तुम्ही हाय जम्प हर्डल्स मध्ये सुद्धा पार्टिसिपेट केलेलं आहे, त्याबद्दल सांगा ना थोडं.
0: जेव्हा मला सुरू करायचं होतं ऍथलेटिक्स, तेव्हा मी काय करू असं माझ्या मनात होतं. तर फर्स्ट गोवामध्ये एक नॅशनल होता, तेव्हा आम्ही लोक थ्रोईंग इव्हेंट मध्ये घेतला.
1: हा,
0: माझी मैत्रीण आणि मी डिस्कस थ्रो, जेव्हलिन थ्रो आणि शॉर्टपट. नंतर मला वाटलं की मी खेळू शकते, पण माझा थ्रोईंग मध्ये नाही आहे, मी रनिंग करू शकते असं मला वाटलं. तो मी प्रॅक्टिस सुरू केली रनिंगची.
1: बरं,
0: हो. तर रनिंग करता करता मला वाटलं की मी हर्डल्स पण करू शकते, कारण की मी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होती तेव्हा नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये मी हर्डल्स मध्ये सिल्वर मेडल होती आणि लॉंग जम्प मध्ये पण होती. तर मी फिर 100 मीटर हर्डल्स आणि लॉंग जम्प पण हाय जम्प पण सुरू केलं. पण प्रॅक्टिस, विदाऊट प्रॅक्टिस
1: काहीच
0: मी बिलकुल पॉसिबल नाही आहे. उसके लिए मी सकाळी 6 ते 8 वर्कआउट करते.
1: बरं, अजूनही?
0: अजूनही.
1: मग यामध्ये किती मेडल्स मिळाले, कुठे गेले?
0: यामध्ये श्रीलंका मध्ये मुझे हर्डल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळाला, फिलिपिन्स मध्ये सिल्वर मेडल मिळाला हर्डल्स आणि हाय जम्पला, आणि मलेशिया मध्ये पण 100 मीटर मध्ये ब्रॉन्झ मेडल आणि हर्डल्स मध्ये ब्रॉन्झ मेडल.
1: आता तुम्ही म्हणालात की खेळासाठी खूप व्यायाम करावा लागतो, सराव असतो, आहारही खूप महत्वाचा असतो.
0: आहार मध्ये मी सगळं घेते, मतलब प्रोटीन. आणि आहार मध्ये कसं की नाश्ता कंपल्सरी 8:30, मतलब 8:30 है ना, लंच टायमिंग. डायटिंग कधी सायकली.
1: बरं,
0: डायटिंग करते.
1: तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, त्यातला एक मानाचा पुरस्कार आहे तो म्हणजे शिवछत्रपती अवॉर्ड फुटबॉल साठी तुम्हाला मिळालेला आहे, तो अनुभव सांगा ना. 1991 ते 1992 मध्ये हा पुरस्कार तुम्हाला मिळाला
0: आणि मला 94 मध्ये मुंबईमध्ये मिळाला. खूप खूप, मतलब जितना हम लोग सब करते है उसकी मेहनत का वो फल. आणि खूप आनंद मिळाला की सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी तिथे होते, त्यांना पण छत्रपती पुरस्कार मिळाला होता आमच्या सोबत.
1: वा वा वा, तो अनुभव आजही तुम्हाला आठवत असेल.
0: मला खूप पुरस्कार मिळाले खेळा क्षेत्रातही आणि खेळा
1: व्यतिरिक्त.
0: हा, पण मला वाटते माझा सर्व मोठा पुरस्कार आहे आय एम मदर ऑफ इंटरनॅशनल शूटर. हे माझा मोठा पुरस्कार आहे, कारण की माझी जी मुलगी आहे ते पण रायफल शूटिंग करते आणि ती इंटरनॅशनल झाली. ही माझा खूप मोठा, मला वाटते असं की माझा खूप मोठा पुरस्कार आहे.
1: आणि तिला घडवण्यात तुमचा हात आहे. खेळानंतर मग तुम्ही कॉलेजमध्ये सर्व्हिसला लागलात आणि कोचच्या भूमिकेत, लेक्चरर म्हणूनही तुमचं काम सुरू होतं आणि मुलांना घडवणंही काम सुरू होतं. कोचची भूमिका जरा थोडीशी जबाबदारीची असते, तर कशा पद्धतीने कसं आव्हान पेललं?
0: सायकोलॉजी असते. हम एक प्लेयर को उस दृष्टी से देखते है की जब सब खेलने के बाद उनको नहीं पता होता कि उनका, जैसे मुझे एक हमारे कोच ने बोला कि ये गोलकीपर बहुत अच्छी बनेगी, है ना. तो उसी दृष्टिकोण से सभी को देखना होता सिलेक्शन के समय. फिर वहां से हम बिल्कुल उनको वहां से लेकर कि आप ये लॉन्ग जम्प अच्छा कर सकते हो, आप 100 मीटर अच्छा कर सकते हो, आप फुटबॉल में इस पोजीशन पे अच्छा कर सकते हैं, ये एक कोच का होता है दृष्टिकोण. वो किस तरीके से देखने के बाद उसको बताए कि इसमें आप बहुत ऊपर जा सकते हैं.
1: आणि त्यात त्याला एक्सपर्ट बनवणं ही तुमची भूमिका असते.
0: हो,
1: तर अनेक मॅचेस तुमची टीम खेळली असेल, तुमच्या कॉलेजचे विद्यार्थी खेळले असतील.
0: चॅम्पियन आहे
1: तुमची टीम, चॅम्पियन आहे
0: फुटबॉल मध्ये.
1: बरं, तर पुष्कळदा असं होतं ना की कधी हार जीत होते, जिंकणं हरणं तर हे असतंच, खेळताना दडपण येतं कारण पुढची टीम

0: जर स्ट्रॉंग असेल तर त्या प्लेअरवरही दडपण येतं. कसं त्यांचं ते मानसिक बळ वाढवता तुम्ही?
1: मेंटल टफनेस. खेळ शारीरिक आहे पण मेंटल टफनेस खूप आवश्यक. त्यामध्ये मेडिटेशनचा खूप मोठा रोल आहे.
0: बरं,
1: अग्रेसिव्ह गेम आहे फुटबॉल.
0: हो,
1: मुलांना थोडा साईडमध्ये घेऊन मेडिटेशन करायचं आणि त्यांना मेंटली टफनेसचे जितके ट्रेनिंग असतात ते आवश्यक आहे.
0: बरं शारदा, ते आता मुलांचा सध्या खेळाकडे कसा कल दिसून येतो?
1: हो,
0: किती उत्सुक आहेत खेळाविषयी?
1: आजकालचे मुले मोबाईल मध्ये,
0: हो,
1: मोबाईलचा खेळ खूप खेळतात. पण हे आमची जिम्मेदारी आहे आता की मैदान मध्ये कशा, मतलब किस प्रकार से हम लोग उनको मैदान में ला सकते हैं, क्योंकि स्कूल का टाइम टेबल, ट्यूशन, अदर ऍक्टिव्हिटी, त्यानंतर वेळ नसते. पण कंपल्सरी 1 आवर
0: खेळायला
1: द्यायलाच हवं. जे मुली आहे, मुली डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, काही पण कोणत्याही फील्ड आहे, पण त्याला पण सेल्फ डिफेन्स आलाय पाहिजे.
0: हो बरोबर.
1: हर स्कूल में, हर कॉलेज में, जो फील्ड में आप है वहां एक सेल्फ डिफेन्स का कोर्स के लिए कंपल्सरी करना चाहिए.
0: बरोबर. तुमचा हा खेळाचा प्रवास अजूनही सुरू आहे. वयाच्या 45व्या वर्षीपासून कितीतरी स्पर्धेत तुम्ही भाग घेतला, नॅशनल इंटरनॅशनल गाजवलेलं आहे आणि आणखी अजूनही तुम्ही प्रॅक्टिस करता आणि मॅचेस खेळताही?
1: खेळते.
0: बरं, तर आता कसं वाटतं?
1: मला मतलब खूप आनंद ग्राउंड मध्येच येते.
0: बरं,
1: आता पण मी रोज धावते, जम्प करते. आमचे जो विद्यार्थी आहे त्यांच्या सोबत खेळते मी, फुटबॉल पण खेळते मी आता.
0: बरं, म्हणजे अजून खेळण्याचं काही इच्छा अजून संपली नाही?
1: संपली नाही, कधी संपणार पण नाही.
0: हो, म्हणजे ग्राउंड तुम्हाला असं ओढून देतं. फुटबॉल हा खेळ धावण्याचा आहे, ताकदीचा आहे आणि पेशन्सचा आहे. खरंच कौतुक आहे तुमचं की आजही तुम्ही अशा या खेळामध्ये अजूनही आहात आणि तेवढंच जीव तोडून मुलांनाही तुम्ही शिकवत आहात. आपण बघतोय की आता इतक्या अनेक, गेल्या मागील 10 वर्षापासून भारतामध्ये अनेक खेळ होतात, त्या खेळामध्ये आपल्या भारत देशाचं नाव अनेक प्लेयर्सनी उंचावलेलं आहे. खास करून महिलांचाही खूप सहभाग दिसून येतो आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकवला जातो तेव्हा अगदी आपल्याला सगळ्यांनाच अभिमान वाटतो. स्त्रियांनी खेळामध्ये घेतलेली गगनभरारी बघता तुम्हाला काय वाटतं?
1: अभि आपने देखा की जितने भी ओलंपिक्स वगैरे में भी मेडल्स महिलाओं के, पहले पुरुष और महिला इसमें कैसा था कि शक्ति पुरुष को, ऐसा कुछ नहीं है. मेडिकल साइंस ने वो प्रूव भी कर दिया है कि आप पहले रेसलिंग वगैरह लड़कियां नहीं खेलती थी कि उससे आपको प्रॉब्लम आएगी आगे चल के, शादी के बाद प्रॉब्लम आएगी. बट लड़कियों ने भी ये सिद्ध कर दिया कि इक्वल मीन्स इक्वल.
0: हो,
1: कहीं पर भी अभी ऐसे ऊपर नीचे नहीं है. तो इसकी वजह से उन्होंने अपने आप को सिद्ध किया और अभी आगे भी कर लेगी. आगे भी जितनी जो लड़कियां अभी इस वक्त है, क्रिकेट, हॉकी है ना, शूटिंग,
0: हो,
1: शूटिंग मध्ये पण खूप छान रिझल्ट आहे आपला. तर मला वाटते की हा जो प्रवास आता आगे
0: वाढतोय,
1: वाढतोय छान, खूप छान असेल.
0: हो, ज्या मुलींना या खेळात यायचं आहे खास करून फुटबॉल मध्ये, तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: जैसे मेरा लाइफ में मैंने ऐसे बनाया था कि मुझे किसी का उदाहरण नहीं, मेरा उदाहरण लोग ने लेना चाहिए. तो ऐसे ही हर किसी ने यदि सोचा कि वो खुद ही एक उदाहरण बनते जाए तो कोई रुकावट है, कहीं रुकी नहीं सकती है.
0: खूब छान. तंत्रज्ञान वाढत चाललंय, फैसिलिटी वाढत चाललेली आहे,
1: फैसिलिटी खूब आहे आता.
0: हो, त्या काळात तुमच्या काळात एवढी फॅसिलिटी नव्हती जितकी आता आहे.
1: काहीच फॅसिलिटी नव्हती. जनरल डिब्बे मध्ये जायचं आम्ही, फक्त ब्रेड आणि जॅम मध्ये दिवसभर राहायचं.
0: बरं,
1: तर असं नाही आहे.
0: हो,
1: खूप फॅसिलिटी आहे आणि खूप स्पॉन्सरशिप पण भेटत आहे मुलींना.
0: आता अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेतच, तर कोणकोणते आहेत?
1: एक्सिलन्सी पुरस्कार आणि संयोजक, खूप छान ऑर्गनायझेशन आहे मधून, मोटिवेशनल स्पीकर, आणि एव्हरी इयर वुमेन्स डे को एक पुरस्कार तो रहता ही.
0: वा वा, छान. तर जाता जाता तुम्ही काय सांगाल की या खेळाने तुम्हाला काय दिलं, कसं घडवलं तुमचं आयुष्य?
1: हो, मला खेळांनी सर्व दिलं. स्पोर्ट्स एज ए करिअर याला बघायला पाहिजे. खुद के फिटनेस के लिए बहुत जरूरी है.
0: हो,
1: तो स्पोर्ट्स ही काम आएगा.
0: बरोबर. आपली ही जी मुलाखत आपल्या इतर मैत्रिणी ऐकतील तर नक्कीच त्या प्रेरित होतील.
1: हो,
0: आणि खेळाकडे मुलांनाही प्रेरित करतील या आशेसह आता आपण इथे थांबूया. शारदाताई, आपल्याला कार्यक्रमात कुठलं गीत ऐकायला आवडेल?
1: मी

0: युपीमध्ये गेली होती खेळायला नॅशनल मध्ये, तिथे एक गाणं खूप चालत होता, कोण दिशा में लेके आया है बटुईया, ते मला खूप आवडते.
1: तर ऐकूया हे गीत. आपण इथे आलात आणि छान मनमोकळी मुलाखत दिलीत. पुढच्याही वाटचालीसाठी आकाशवाणी नागपूर तर्फे शुभेच्छा आहेत तुम्हाला. धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू.

क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये डॉक्टर शारदा नायडू यांची राखी पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकली. यानंतर इंद्रधनू या मालिकेमध्ये एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची ही मुलाखत आपण ऐकणार आहात. चला तर ऐकूया.

0: मैत्रिणींना नमस्कार. इंद्रधनु मालिकेमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज तंत्रज्ञानाचा युग. प्रत्येक गोष्ट एका क्लिक वरती आपल्याला उपलब्ध होते. धावत्या युगात तंत्रज्ञानाची प्रगती सुद्धा धावतीच आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली जाते. पण या गोष्टीचा चुकीचा वापर होऊ नये ही गोष्ट सुद्धा तेवढीच महत्वाची. डिजिटल युगात झालेली क्रांती म्हणजे AI, अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. सध्या सतत कानावर पडणारा हा शब्द. दैनंदिन जीवनामध्ये आरोग्यसेवा, वाहतूक, उद्योग, शिक्षण या आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्याचा सहजतेनं वापर केला जातोय. तर आज याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनश्री देशपांडे. आणि आजचा आपला विषय आहे AI, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. तर सोनश्रीताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: तुमचं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
1: धन्यवाद.
0: तर हा असा एक सध्या सगळ्यांसाठी असा कुतूहलाचा विषय आहे, कारण की आपल्या बऱ्याच मैत्रिणींना AI याबद्दल थोडीफार माहिती आहे, पण त्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. तर सोनश्रीताई, हे सांगा की AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय, आणि आमच्या मैत्रिणींना हे सोप्या शब्दात तुम्ही कसं सांगू शकाल?
1: अगदी बरोबर म्हणालात स्वातीताई. कृत्रिम बुद्धिमत्ता यातच सगळं येतं, पण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे या यंत्रांना माणसासारखी हुशारी देणं.
0: हा,
1: सोप्या भाषेमध्ये त्यांना बुद्धिवान करणं. पण मग कसं? विचार करायला शिकवायचं, माहिती द्यायची, ह्या विचारांनी ही माहिती कशी डिकोड करायची, त्याच्यावर निर्णय कसे घ्यायचे, आणि मग ते निर्णय प्लॅनिंगच्या किंवा ऍक्शनच्या स्वरूपात आपल्याला कसे द्यायचे, हे सगळं शिकतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि हे उत्तर असतं जेव्हा तुम्ही एक प्रॉम्प्ट देता ना कसला तरी, की मला हे

0: शोधून दे, तेव्हा तो जो प्रॉम्प्ट काही सेकंद विचार करून उत्तर देतो तेव्हा ही सगळी प्रक्रिया मागे झालेली असते. तर फक्त आपण विचार करतो जेव्हा ए आय म्हणतो तेव्हा अशा लिखाणापुरती गोष्टींचा विचार करतो, पण ऍक्च्युली ए आय आपल्या रोजच्या गोष्टींमध्ये मिसळलेलं गेलं आहे. उदाहरण घेतलं झालं तर तुमचे ओटीटी प्लॅटफॉर्म्स असू देत, तुमचे डिजिटल सर्च इंजिन्स असू देत, किंवा तुमच्या रेग्युलर मॅप्स असू देत. आपण कुठेही जातो साधा एक मॅप लावून देतो की आम्हाला इथे इथे जायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या जो व्हॉइस असिस्टंट असेल त्याला सांगता. तर त्याच्यामध्ये जी सुधारणा होते, जे बेटरमेंट येत आहे, रिफाईनमेंट येत आहे, तो सगळा एआयचा गुण आहे.
1: अच्छा, बरं, आज तंत्रज्ञान बरंच पुढे गेलं आहे, स्त्रिया सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहेत, तर आज स्त्रियांनी एआय समजून घेणं का महत्वाचं ठरतं हे सांगा.
0: नक्कीच नक्कीच, खूप खूप गरजेचं आहे, कारण एआय जसं आपण आता बोललो डिजिटलच रोजच्या जगाचा भाग झाला आहे. तर एआय हा त्याच्यातला सरमिसळलेला एक असं इन्ग्रेडियंट आहे जे त्या सगळ्याला स्मार्ट बनवतं. आपल्या भूमिका जेव्हा आपण वेगवेगळ्या स्त्रिया म्हणून आपण वेगवेगळ्या भूमिका सांभाळतो, मग घर असो, काम असो, मुलं, शिक्षण, नातेसंबंध, तो एक खूपच इनव्हिजिबल विषय असतो, पण या सगळ्या गोष्टींमध्ये माहिती लागते. आणि आपण दिवसाला, अशी एक स्टडी सांगते की महिला पुरुषांपेक्षा तिप्पट जास्त निर्णय घेतात दिवसाला. मग ह्या सगळ्या निर्णयांसाठी मिळणारी माहिती, त्याच्यासाठी सांभाळावा लागणारा वेळ, ते सगळं, जी तारेवरची कसरत आपण रोज येता जाता करतो, या सगळ्यामध्ये आत्मविश्वास पण टिकवावा लागतो. तो सगळ्यात महत्वाचा विषय आहे. एआय समजलं की आजच्या डिजिटल जगामध्ये स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो. हे मी स्वतः बघितलं आहे. खूप साऱ्या ज्या स्त्री उद्योजक आहे ज्यांच्याशी माझा संपर्क येतो, त्यांना यांनी फार फरक पडतो, कारण आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय क्षमता वाढवायला मदत करतो.
1: बरोबर आहे.
0: आणि जेव्हा असे टूल्स आपल्याला चांगल्याने येतात तेव्हा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला असतो. तुमचा वेळ वाचतो, तुम्हाला माहिती आहे की माझी जी माहिती पुरवली आहे त्याच्यामध्ये मला प्लॅनिंगसाठी एक असिस्टंट आहे जो मला गोष्टी थोड्या सोप्या करून देईल आणि मला चटकन निर्णय घेता येतील. सो हा झाला स्त्री म्हणून कोर विषय, का माहिती असावं, कारण आपला आत्मविश्वास वाढतो. तिथून आपण थोडं विलगित झालो तर आपलं घर येतं. मग जसा घरच्या सवयी या स्त्रीच्या रूपाने असतात, आईच्या, सुनेच्या, मुलीच्या, तशाच डिजिटल सवयी पण आपल्यातून येतात.
1: हो,
0: जर आपली त्याबद्दलची माहिती कमी असेल तर आपल्या सवयी बिघडतात आहे का बरोबर जातात आहे हे पण आपल्याला कळणार नाही. तर मग आपल्या घराला या डिजिटल सवयी लावायच्या आहे त्या आपल्या नॉलेजशिवाय कमतरता पडतात. राईट. सो हा आत्मविश्वास, या सवयी आणि त्यासाठी जे काही छोटं छोटं शिकणं आहे ते. सो महिलांसाठी हे गरजेचं नाही आहे की मी एखादा मोठा कोर्स करून घेऊ का यायचा, मग मला सगळ्याच गोष्टी वापरता येतील. आपण जसं एक एक करत एक एक गोष्ट शिकलो, पहिले मॅप्स नाही शोधता यायचे, आता शोधता येतात, सर्च नाही करता यायचं, आता सर्च करता येतं. अगदी तसंच, तर आज एखादा पाठवायचा मेसेजच आहे तो नीट करून घे, उद्या एखाद्या गोष्टीची यादीच बनवून घेऊ दे, परवा एक प्रोजेक्टच करायचं मुलांसाठी त्याच्यासाठी काही रूपरेषा बोलवून घे, आयडियाज मागवू देत, अशा छोट्या छोट्या स्टेप्स मधनं पण एआय शिकता येतं.
1: हो, खूप छान.
0: त्यामुळे एआयची भीती कमी होते, विश्वास वाढतो, आत्मविश्वास वाढतो आणि वापरासाठी आपली बुद्धी मोकळी होते. आपण एआयला वापरताना बेसिक, सगळ्यात फंडामेंटल, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की एआय हा आपलं काम कमी करायला असलेला असिस्टंट आहे. आपलं काम आउटसोर्स नाही करायचं. घरात बाई लावली जर आपण कामाला तर ती आपल्याला मदत करते, ती आपला डिसिजन नाही घेऊन घेत तिच्यासोबत. आपण सांगतो हे हे काम करायचंय, अगदी त्याच रांगेमध्ये एआय पण आपल्याला मदत करतो आपण जे काम सांगू त्यासाठी.
1: अच्छा.
0: सो महिलांसाठी हा विषय समजून घेणं नितांत गरजेचं आहे, कारण आपण जे अष्टभुजा बनून असतो ना घरी, त्या अष्टभुजेला एक्स्ट्रा पॉवर देण्याचं काम एआय करतं.
1: खूप छान सांगितलं तुम्ही, कारण आज तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये प्रत्येकानेच पुढे जाणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही सांगितलं की उद्योजिका असो किंवा नोकरदार स्त्री असो, त्यांना एआय वापरणं आणि येणं खूप गरजेचं आहे. आणि तसंच गृहिणीला पण येणं खूप गरजेचं आहे. हो ना, जी घरी राहते, कारण तिला असं वाटते मला काय करायचंय शिकून, पण तिच्यासाठी पण खूप गरजेचं आहे, कारण की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये, रोजच्या व्यवहारामध्ये या कृत्रिम बुद्धिमत्तेची आपल्याला गरज पडते.
0: नक्कीच.
1: तर ही गरज आपल्याला कुठे कुठे पडते हे सांगा.
0: खूपच छान प्रश्न. ह्याच्यासाठी एक तर हा वापर खूप ठिकाणी होऊ शकतो आणि हे

0: श्रोत्यांना सोपं चटकन लक्षात यावं म्हणून मी तीन भागात सांगते. पहिला भाग वैयक्तिक वाढ, पर्सनल ग्रोथ. मग तुम्ही वर्किंग वुमन आहात, तुम्ही गृहिणी आहात, तुम्ही सासू आहात, सून आहात, कॉलेजमध्ये जाणारी अध्यापिका आहात, तुमचं प्रोफेशन काय यांनी फरक पडत नाही. तुमची वैयक्तिक ग्रोथ ही तर आहेच ना. पर्सनल ग्रोथ हा असा विषय आहे जो ज्याचा त्याला वेळोवेळी कळत असतो. आणि या पर्सनल ग्रोथसाठी खूप सारे AI टूल्स अवेलेबल आहेत आपल्याला आता, जे तुमच्या कामामध्ये, जे तुमच्या घर कामामध्ये, जे तुमच्या परिवारासाठी वेगवेगळ्या पद्धतीने काम करू शकतात. जसं की काही टूल्स आहेत जे आपण लिहायला भाषेसाठी वापरतो, जसं की ChatGPT आहे, Gemini आहे, क्लाउड आहे. हे टूल्स आपण एखादा विषय सोप्या भाषेत कसा करता येईल, त्यावर रिसर्च कसा करता येईल, त्याच्यावर निबंध लिहायचे, त्यावर काही विचार ठेवायचे आहेत, त्यासाठी वापरतो. मोठा मजकूर, छोटा, ईमेल ऑपरेशन्स, याच्यासाठी या गोष्टी वापरतो. पण त्याचसोबत काही ठिकाणी नवीन स्किल शिकायसाठी पण या टूल्सचा वापर होऊ शकतो. की मला अमुक एखादी गोष्ट शिकायची आहे तर त्याच्यासाठी छोटासा प्लॅन बनवून देत तो टूल तुम्हाला शिकवणार नाही, पण तुम्हाला त्याची आखणी करून देईल, त्याचं प्लॅनिंग करून देईल.
1: अच्छा.
0: खूपदा आपल्याला भाषेची अडचण असते, बोली भाषेत हवं असतं, आपण ट्रान्सलेट केलं तरी पण ती क्लिष्ट मराठी येते खूपदा. पण मग हे करताना हे टूल्स खूप कामात येतात. जेव्हा तुमचे रायटिंग टूल्स आपण म्हणतो, तुम्हाला खूप इझिली बोलण्याचे मुद्दे मिळू शकतात. तुम्हाला एक खूप इझिली एखादा आर्टिकल आहे जे तुम्हाला तुमच्या सुपिरियरने सांगितलं आहे की हे आर्टिकल तुम्ही हे करून आणा, तुम्ही इझिली त्यांना ट्रान्सलेट करू शकता. एखादा निर्णय, गृहिणींबद्दल तुम्ही बोललात म्हणून सांगते की गृहिणींसाठी हे असतं की मला तसं काहीच करायचं नाही, मी का वापरू,
1: हो ना,
0: राईट. त्याच्यासाठी खूप छान पद्धतीने AI वापरता येतं. जसं की एखादा निर्णय आहे आपल्याला घ्यायचा, तुम्हाला माहिती आहे की मी घेणार, पण मग असं असतं की नाही मम्मी इथे विचारलं तर असं होईल, तिथे विचारलं तर तसं होईल, जज करतील सगळे. तुम्ही असे जे निर्णय AI ला विचारू शकता, पण विथ अ फिल्टर. फिल्टर असं वापरायचं, मला या निर्णयाचे तोटे आणि फायदे सांग, मला पाच गोष्टी सांग या निर्णयावर अवलंबून असलेल्या. तुमच्या गोष्टी क्लिअर होतात, तुम्हाला निर्णय स्वतःच घ्यायचा आहे, तो AI नाही घेणार, पण तुमच्यासाठी या गोष्टींची मांडणी किंवा आखणी म्हणता येईल, प्लॅनिंग म्हणता येईल, ते तुमचा AI नक्कीच नक्कीच करू शकतो. दुसरा भाग घर, आरोग्य, मुलं. AI काही लॅपटॉप किंवा GPT पुरतं मर्यादित नाही आहे, तुमच्या फोनमध्ये आहे, तुमच्या घरामध्ये जर ते व्हॉइस असिस्टंट डिव्हाइसेस असतील तर त्याच्यामध्ये आहे, तुमच्या TV पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर इतक्या, आणि इंटरनेट ऑफ थिंग्स तर आहेच, तुमच्या ॲपवरनं लाईट बंद होतात, फॅन सुरू होतो, AC बंद होतो, या सगळ्या गोष्टी तर आता ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. असं असताना जेव्हा तुमच्या स्मार्टवॉच, तुमचे रिमाइंडर्स, तुमच्या ॲप्स, तुमचे व्हॉइस असिस्टंट्स, तुमचं लर्निंग ॲप, आजकाल लर्निंग पण ॲप्सवर चालतं, इथे सगळीकडे स्मार्ट फीचर्स असतात. मग तुमच्या औषधांचे रिमाइंडर्स असो, पाण्याचे रिमाइंडर्स असो, तुम्हाला स्टेप काउंटर असो, स्लीप ट्रॅकिंग असो, हे सगळ्या गोष्टी तुमच्या घराचं आरोग्य ठीक ठेवतं. आणि हे तुम्ही सगळं कन्सॉलिडेट करू शकता, एकत्र आणू शकता तुमच्या AI मध्ये. सो गृहिणींनी हा विचार मनातनं काढून टाकावा की माझ्यासाठी याचा काय फायदा आहे. प्रचंड उपयोग आहे मुलांसाठी. जेव्हा आपण आता म्हणतो घर, आरोग्य, मुलं, मुलांसाठी दर आठवड्याला कुठला ना कुठला प्रोजेक्ट असतो, नवीन ऍक्टिव्हिटी करायची असते, टिफिनमध्ये काही नवं द्यायचं असतं, मग तुम्ही रेसिपी शोधू शकता, ऍक्टिव्हिटी शोधू शकता. काहीच नसेल आणि तुम्हाला जर सुचत नसेल की मी काय करू, आता माझ्या मुलांसाठी काहीतरी अजून खाद्य हवं आहे, त्यांच्या बुद्धीला अजून काहीतरी हवं आहे, सारखे आपले स्क्रीन बघतात, हे करतात, याचे उपाय सुद्धा तुम्ही AI ला विचारू शकता की मला पेरेंटिंग क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज सजेस्ट कर. अगदी सोप्या पद्धतीने आपण या गोष्टी करू शकतो. तिसरा भाग काम, उद्योजकता किंवा तुमचा व्यवसाय असेल, तुमचा व्यवसाय नसेल तरी घरची कामं. पण माझी घरची कामं ही 50 आहेत, ती मी दर आठवड्याला कशी विभागू शकते, हा एक सोपी गोष्ट झाली घरच्या गृहिणींसाठी. बाहेर करताना तुमचे ईमेल्स आहे, रिराईट्स आहे, तुम्हाला तुमच्या कंपनीचे पोर्टफोलिओज बनवायचे आहेत, प्रपोजल्स द्यायचे आहेत. कामांमध्ये एक खूप मोठा, जर तुमचा व्यवसाय असेल किंवा तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे तुम्हाला लोकांशी बोलावं लागतं, क्लायंट फेसिंग असतं, तिथे कोऑर्डिनेशन्स आणि रिप्लाईजला खूप फरक पडतो. मी एक छोटी उद्योजिका आहे, मला एक ईमेल आला थँक्यू म्हणायला, तर मला त्याचा रिप्लाय टाकायचा आहे. काहीतरी नवीन ऑफर मी तयार करते आहे आणि ती मला 10 लोकांना 15 लोकांना मेलवर टाकायची. याचं जे क्रिएशन असतं, हा मेसेज बनवणं जे आहे, कारण खूपदा तिथे कॅरेक्टर लिमिट असते, तुम्ही स्पेसिफिक 250 वर्ड्सहून जास्त शब्द नाही वापरू शकत, तेवढ्या कॅरेक्टर्समध्येच बसवायचं. पण मग माझी ब्रँड लँग्वेज पण नको.

0: खराब व्हायला, व्हॉइस अँड टोन माझाच असला पाहिजे, असं असताना मला मराठीतच लिहायचं आहे, एवढ्या शब्दात लिहायचं आहे आणि हाच अर्थ जायला हवा, त्याच्यातली माहिती तुटायला नको, हे सगळं जेव्हा करायचं असतं तेव्हा AI खूप खूप मदतीचा असतो. सो अशा वेगवेगळ्या 3 भागांमध्ये तुम्ही AIचा वापर करू शकतो.
1: अच्छा, सोनश्री ताई खूप छान असं सांगितलं तुम्ही, कारण की आज प्रगती करण्यासाठी तंत्रज्ञानाची कास धरणं खूप महत्वाचं ठरतं. तर आता आपण पूर्णपणे त्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहायचं का, किंवा मग हे सांगा की AI वापरताना स्वतःचा विचार आपण कसा जपायचा?
0: हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे या विषयाचा, की AI वापरणं अगदीच चांगलं का वाईट या प्रश्नांमध्ये न पडता AI वापरणं ही काळाची गरज आहे. ते वापरत असताना आपण आपली विचार करायची सवय जपणं हा मोठा भाग आहे या गोष्टीचा. आणि माणूस म्हणून, मनुष्य म्हणून ही बुद्धिमत्ता आपल्याचकडे आहे. तसं पाहिलं, आपण थोडं झूम आउट केलं आणि पाहिलं तर माणूसच शिकवतोय मशीनला की माझ्यासारखा विचार कसा करायचा, राईट? म्हणून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, आपल्याकडे नॅचरल इंटेलिजन्स आहे. म्हणून इथे एक छोटासा मनाचा ब्रेक खूप महत्वाचा असतो. 3 स्टेपचं फ्रेमवर्क आम्ही युजली याच्यासाठी कामात आणतो. 3 स्टेपचा रूल म्हणता येईल. AI वापरताना सगळ्यात आधी स्वतः विचार करा, मग तुम्ही तुमचे काउंटर्स असू देत, स्टेप काउंटर, किंवा तुम्ही एखादी मदत मागत असाल, जसं आपण आत्ताच बोललो की मला हे हवंय, मला ते करून हवंय, मला याचं प्लॅनिंग हवंय, हा कुठलाही प्रश्न विचारण्याआधी पहिले हा नियम लावा की मी विचार करेल, मला नेमकं काय हवं आहे ते ठरवेल आणि त्यानंतरच प्रॉम्प्ट देईल किंवा विचारणा करेल. आता आपण व्हॉइस असिस्टंट मध्ये पण असतो तर विचारणा करेल. तो AI उघडण्याआधी हे करायचं, म्हणजे आपण डिस्ट्रॅक्ट होत नाही, कारण आपला मूळ प्रॉब्लेम AI नाहीच आहे, आपला प्रॉब्लेम डिस्ट्रॅक्शन आहे. आपला प्रॉब्लेम खूपदा आळस होऊन जातो की आहे ना, मग करून घेईल. आपल्याला ती छोटीशी सवय आपल्याला लावायची आहे. सगळ्यात आधी मी 2 मिनिट विचार करेल, थांबेल की मला नेमकं काय हवंय, मी विचार करून याचं उत्तर नाही मिळणार आहे का, खूप आहे का काम, ते कमी वेळात हवंय का, या सगळ्या गोष्टींची आखणी त्या 2 मिनिटात करायची आणि मग प्रश्न विचारायचा, मग ऍप उघडायची जी कुठली तुमची प्रिफर्ड असेल ती. या गोष्टी क्लिअर झाल्या, हे मुद्दे तुमच्याकडे आले की मग दुसरा स्टेप AI कडनं ऑप्शन्स घ्यायचे, की ही परिस्थिती आहे, ही सिच्युएशन आहे, हा प्रॉब्लेम आहे, असं असताना मी काय काय करू शकते याचे पर्याय घ्यायचे, इन्स्टेड ऑफ की मी काय करू सांग आणि मग AI त्याच्या अंडरस्टँडिंग नुसार तुम्हाला काहीतरी सांगेल. पण मग तुमच्याकडे त्याच्यासाठी काहीच चेकपॉइंट राहत नाही जेव्हा आपण 1-on-1 क्वेश्चन करतो. म्हणून आपण थोडं स्मार्ट बनायचं, कमांड देण्याआधी पहिले आपले मुद्दे क्लिअर करायचे,
1: बरोबर,
0: आणि त्यांना म्हणायचं की आता या सिच्युएशनवर, या गोष्टीवर, या प्रॉब्लेमवर 5 पर्याय दे 3 पर्याय दे. पर्याय आले की तुम्ही विचार करायला भाग पडता की या पर्यायांपैकी माझ्यासाठी कुठला. मग ते पर्याय तुम्हाला, आणि पर्याय घेण्यामागचं ना एक सेफ्टी उदाहरण पण असतं, सेफ्टी कारण पण असतं, यासाठी की तुमचा परिवार तुम्हाला माहीत, लोकांची स्वभाव तुम्हाला माहीत, तुमची एक्झॅक्ट सिच्युएशन तुम्हाला माहिती. AI ला फक्त तेवढंच माहिती जेवढं तुम्ही दिलंय, तो त्या बेसिसवर निर्णय देतोय. फायनल तुमचा जो निर्णय असेल, जी हुशारी आहे ती तुमच्याचकडे राहते. का? कारण तिसरी स्टेप म्हणजे निर्णय घेणं हे तुमच्याकडे असतं, की हे मी करावं का नाही करावं. म्हणून पर्याय मागणं दुसऱ्या स्टेपमध्ये खूप महत्वाचं असतं. पर्याय आले की त्याची समज काय हे कळतं, आपल्याला पर्याय मिळतात, आपल्याला ते जास्त चांगल्याने समजून घेता येतात आणि ते जास्त रिअल असतात आपल्या सिच्युएशनसाठी. तिसरी स्टेप म्हणजे तुम्हाला त्याचं फायनल जे डिसिजन आहे ते आपण वापरायचं असतं. या खूप छोट्याच्या गोष्टीने आपली विचारशक्ती प्रचंड पद्धतीने जपता येते.
1: खूप छान सांगितलं. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ. या अंतर्गत आज इंद्रधनु या मालिकेमध्ये डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट सोनश्री देशपांडे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि आजचा आपला विषय आहे AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती. मैत्रिणींनो, वळूया पुन्हा आपल्या कार्यक्रमाकडे. तुम्ही म्हणालात की AI म्हणजे काळाची गरज आहे, पण बरेचदा यावर आपल्याला अवलंबून सुद्धा राहावं लागतं, तर त्यावर अवलंबून राहण्यासाठी कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे सांगा.
0: आता आपण त्या झोनकडे वळतोय जिथे थोडी थोडी भीती वाटायला लागते. AI बद्दल भीती बाळगणं, वाटणं, आता ज्या पद्धतीने हे तंत्रज्ञान विकसित होत आहे अगदी साहजिक आहे. पण ह्यासाठी माझे स्वतःचे

0: नियम आहेत, तीन झोन्स आहेत, ग्रीन झोन, येलो झोन आणि रेड झोन. असे तीन झोन्स मध्ये मी पण ऑपरेट करते आणि मी पण सगळ्यांना सांगते की ह्याच पद्धतीने ऑपरेट करावं.
1: अच्छा,
0: ग्रीन झोन. ग्रीन झोन म्हणजे अशी कामं जिथे एआय सहज वापरता येतं, ज्याबद्दल आपण आतापर्यंत बोललो. ड्राफ्ट आहे, आयडियाज आहेत, समराईज करायची आहे काही गोष्टी, चेकलिस्ट बनवून घ्यायच्या आहे, कामांच्या यादी किंवा टाइम टेबल बनवून घ्यायचा आहे कामांचा, किंवा प्लॅनिंग आहे, लँग्वेजचं करेक्शन आहे. हे झाले ग्रीन झोन वाले काम, ज्याच्यामध्ये आपण कुठलीही प्रायव्हेट माहिती देत नाही आहे. ज्या खूप सोप्या पद्धतीने आपल्या पेरिफेरीवाल्या गोष्टी इझी करू शकतात, जिथे आपण म्हणतो की माझा नाहक वेळ जातोय, ज्या जी कामं खूपच वेळ खाणारी असतात ती सगळी कामं ग्रीन झोन मध्ये होतात आणि ती एआय डेफिनेटली सोपी करतो. दुसरा झोन असतो येलो झोन, असे विषय जिथे मला एआयची मदत तर हवी आहे पण त्याचं डिसिजन नको आहे.
1: अच्छा,
0: मदत हवी आहे आता कशी? मला डॉक्टरकडे जायचं आहे, चार पाच रिपोर्ट्स केल्या, मग त्याच्यासोबत ते एवढं मोठं काय काय लिहून आलं मला कळलंच नाही त्याच्यात काय लिहिलं आहे. एखाद दोन गोष्टी वाढून आल्या तेवढं ते ब्लॅकमध्ये बोल्डमध्ये ठळक झालेलं आहे, पण पुढे काय? मग डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हणाले हे गोळ्या घ्या, झालं. माझ्यातले प्रश्न तसेच राहतात. या ठिकाणी एआय कामात येतं. तुम्ही डॉक्टरांना प्रश्न काय विचारायचे हे एआयला विचारू शकता. हे खूप सोपी होतं की मला डॉक्टरकडे जायचंय पण 10 प्रश्न जे डॉक्टरांना विचारायला हवेत विचारायचे डॉक्टरला. तुमचं जे ओपिनियन आहे ते तज्ज्ञाकडनंच घ्यायचं आहे, पण प्रश्न काय विचारायचे हे तुम्ही यायला विचारू शकता.
1: अच्छा,
0: हा तुमचा येलो झोन झाला. अशा गोष्टी ज्या सेन्सिटिव्ह असतात, फायनान्शियल ऍडवायझर, एआय तुमचा फायनान्शियल ऍडवायझर कधीही बनू शकत नाही. आपण कितीही माहिती फीड केली तरीही त्यातला जो तज्ज्ञ आहे आपण त्याच्याचकडे जायचं, पण त्या तज्ज्ञाला विचारायचे प्रश्न जर तुमच्याकडे नसतील तर ती एआय कडनं बनवून घ्यायची. तिसरा म्हणजे रेड झोन, जिथे हा सगळ्यात जास्त धोकादायक बनतो. आता मगाशी मी एक्झाम्पल घेतलं तुमच्या ब्लड टेस्ट रिपोर्टचं. आता हे जर करायचं असेल तर आपण म्हणू की अरे पण मग मी प्रश्न कोणत्या बेसिसवर विचारेल. हे या गोष्टी येतात रेड झोन मध्ये. जेव्हा तुम्हाला अशी माहिती आहे जी एआय मध्ये टाकता कामा नये, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो.
1: अच्छा,
0: ओटीपी, तुमचे पासवर्ड्स, तुमचे पॅन कार्ड, तुमचे डिटेल्स, तुमचे लीगल डॉक्युमेंट्सचे डिटेल्स, तुमचे आयडेंटिटी डिटेल्स, तुमच्या ब्लड रिपोर्ट्स एक्झॅक्ट, मुलांचे फोटोज, त्यांच्याबद्दलचे डिटेल्स, पत्ता, ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या खूपच स्पेसिफिक असतात, ज्या आपण कुठल्या पण जनरल प्लॅटफॉर्मवर नाही टाकत, त्या डिटेल्स कधीही एआयला फीड करू नये. का? कारण एआय, तुम्ही पण आपल्याला जे काही डिसिजन्स मिळतात एआयकडनं ते जगभर मिळणाऱ्या फाईल्समधनं वर्कआउट होऊनच मिळत आहे. तो त्याच्यावरच काम करतो. ही माहिती अख्ख्या जगातनं पुरवली जाते आणि त्या जगात आपणही येतो. मग ही माहिती जर सगळ्या पद्धतीने वापरली जाते आहे तर आपण दिलेली माहिती पण सगळ्या पद्धतीने वापरली जाईल. म्हणून कुठलीही खासगी माहिती त्यावर कधीही टाकू नयेत. यासाठी एआय वापरताना तुमची डिजिटल सेफ्टी, तुमची प्रायव्हसी हा स्वतंत्र मोठा विषय आहे, पण सध्या हे तीन झोन्स आपण नेहमी पाळायला हवेत. रेड झोन, अग्री येलो झोन अँड जो आपला कुरण असू शकतो असा ग्रीन झोन.
1: खूप छान अशी महत्वाची माहिती तुम्ही आता दिलीत. तर आता हे सांगा की कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय वापरताना प्रायव्हसी आणि सुरक्षिततेची कोणती काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे?
0: आता आपण बोललो की प्रायव्हसी खूप महत्वाची आणि त्याचे संदर्भ वापरणाऱ्यालाच माहिती असतात, वापरणाऱ्या माणसालाच माहिती असतं.
1: बरोबर,
0: मशीनला माहिती राहणार नाही. पण एक खूप मोठी गोष्ट इथे समजून घ्यावी लागते. आपला डिजिटल फुटप्रिंट, जसं मी आधी पण म्हणाली, हा फक्त एआयमुळे तयार नाही होत. आपण सोशल मीडिया वापरतो, ऑनलाईन शॉपिंग करतो, युपीआय वापरतो. भारतात अगदी युपीआय डिजिटल पेमेंट्स अगदी पीकवर आहेत. फोटोज आपण क्लाउडवर अपलोड करतो, मॅप्स वापरतो, तो लोकेशन सर्व्हिस ऑन करायला लागतो. ही सगळी माहिती आपण शेअर करतो. ही सगळी माहिती आपण रोजच्या दिवसात, तुम्ही आत्ता आठवलं तर सकाळपासून आतापर्यंत किती किती ठिकाणी माहिती गेलेली आहे, आणि ती पण फक्त आजच्या दिवसाची, आतापर्यंतची तर मी बोलतच नाहीये. सो एवढी जर आपण माहिती करतो तर फक्त एआयचा प्रश्न नाही आहे. जे काही आपल्या डिजिटल फुटप्रिंटमध्ये आहे ते सगळं ओपन आहे कुठल्याही एआयला ऍक्सेस करायला. सो प्रश्न एआयच्या सुरक्षिततेचा किंवा प्रायव्हसीचा नाही आहे, प्रश्न आपल्या डिजिटल सवयींचा आहे.
1: अच्छा,
0: की आपल्या डिजिटल सवयी काय आहे, आपण कुठे काय शेअर करतो आहे. इथे एक साधं फ्रेमवर्क आपण वापरतो. युजली चार प्रकार त्याच्यातले लक्षात ठेवू शकतो आपण. चार गोष्टी. पहिली ही पब्लिक माहिती असते. पब्लिक माहिती जी ऑलरेडी

0: पब्लिक आहे, माझी कंपनी आहे, त्याचं नाव, त्याचा ऍड्रेस, त्याचा फोन नंबर ऑलरेडी पब्लिक मध्ये आहे, कारण आपण रजिस्टर करतो गव्हर्नमेंट एंटिटी मध्ये. पण आपला आधार पब्लिक नसतो, कारण तुम्ही जर तुमच्या डिजी लॉकरवर आधार बघितला तर समोरच्या नंबर्सवर फुल्या फुल्या असतात आणि शेवटी फक्त तुमचे चार डिजिट दिसतात. सो असं नाही समजायचं की माझा आधार पण प्लॅटफॉर्मवर आहे तर तो पण पब्लिक, असं नाही. दुसरा प्रकार म्हणजे प्रायव्हेट माहिती, वैयक्तिक माहिती, जसं आपण बोललो माझा फोटो, घरचा पत्ता, नंबर, आयडीज, असं सगळं. ही माहिती टाकताना काळजी घ्यायला हवी. तिसरी गोष्ट सेन्सिटिव्ह माहिती. आता सेन्सिटिव्ह माहिती म्हणजे काय? माझ्या घरात किती लोक आहे ही प्रायव्हेट माहिती झाली. माझ्या घरात कोण लोक आहेत, त्यांची नावं काय, ते कसे दिसतात, ही सेन्सिटिव्ह माहिती झाली. ती मास्क करून वापरायची. जसं की आपण म्हणालो की आम्हाला 10 प्रश्न विचारायचे डॉक्टरांना, कसं विचारायचं, मेडिकल रिपोर्ट आहे, ती मास्क करून विचारा. तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, फक्त अप्रोच बदलायचा आहे थोडासा. तसंच तुम्ही जर म्हणालात की माझं फायनान्शियल, तुम्हाला काही ऍडवायझर हवं असेल, किंवा सगळे म्हणतात इकडे तिकडे खूप मी गोष्टी ऐकते आहे, पण मला ना माझ्या सिच्युएशनसाठी काहीतरी हवं आहे आणि मला माहिती आहे कुठे जायचं, पण मला त्यांच्यासमोर मूर्ख नाही ठरायचंय, मला नीट प्रश्न विचारायची आहेत. मग असं करताना काय करायचं, एक सिच्युएशन एक्सप्लेन करायची. असं नाही सांगण्याची गरज की मला हा प्रॉब्लेम येतोय, तुम्ही सिच्युएशन एक्सप्लेन करा आणि त्याच्यातनं प्रश्न घ्या. म्हणजे ही तुमची जी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती बाहेर जाणार नाही. चौथी गोष्ट सगळ्यात महत्वाची, प्रोटेक्टेड माहिती. याच्यासाठी एकदम प्रॅक्टिकल रूल जो मी आता सांगितला, मास्किंग. मास्क इट बिफोर यू आस्क इट. अगदी डोक्यात फिट करून घ्यायचं की मी मास्क नाही केला तर मी आस्क नाही करू शकत. मास्क इट फर्स्ट. तुम्हाला या सगळ्या पद्धतींच्या गोष्टींसाठी खूप मदत मिळते, पण इन्फॉर्मेशन प्रायव्हसी ही अटमोस्ट इम्पॉर्टंट असते. जर तुम्हाला क्लायंट बद्दल काही विचारायचंय तर कंपनीचं नाव मिटवा, फक्त क्लायंट लिहा, फोन नंबर्स मिटवा, ऍड्रेस लाईन्स मिटवा. अगदी साध्या पद्धतीने आपण फोनमध्ये गोष्टी ग्रुप करू शकतो, त्याच्यावर ब्लॅक हायलायटरनी तुम्ही कव्हर करू शकता की मला जेवढी सिच्युएशन आहे तेवढीच विचारायची, बाकी गोष्टी करा. थोडासा एफर्ट जास्त लागेल, पण या मास्किंगनी खूप जास्त फरक पडतो. आणि आपण आपल्या सवयी बदलायच्या त्या तर आहेच, ते महत्वाचं आहे, पण याच्याशिवाय ह्या ज्या इनपुट्स आपण डेलिबरेटली देतो त्या इनपुट्स देताना आपल्याला मास्किंग करणं खूप गरजेचं आहे.
1: खूप छान सांगितलं सोनश्रीताई. तर एआयचा सजग आणि उपयोगी वापर करण्यासाठी स्त्रियांनी कोणते नियम पाळायला हवेत हे सांगा.
0: याच्यासाठी मी रफली 5 नियम देऊ शकते. बघायचं की आपण 5 गोष्टी करतोय का. सगळ्यात आधी थांबायचं, विचार करायचा की मला विचारायचं काय आहे, विचारण्याची गरज आहे का, की हे माझ्याच बुद्धिमत्तेने सॉल्व्ह होतं आणि मला आर्टिफिशियल बुद्धिमत्तेची गरज आहे. स्वतःला विचारा माझं मत काय आणि त्या मतानुसार मला उत्तर हवं आहे का. रूल नंबर 2, प्रॉम्प्ट स्पष्ट द्यायचा. जर मी अस्पष्ट प्रश्न विचारला तर मला उत्तरही अस्पष्ट येतं. तिसरी गोष्ट, कामानुसार टूल्स निवडायचे. प्रत्येक गोष्टीसाठी एकाच टूलकडे विसंबून राहण्याची गरज नाही, कारण ते त्या पद्धतीने बनलेलं नसू शकतं. लिखाण आहे तर तुम्हाला जेमिनी आहे, तुम्हाला जीपीटी आहे, बाकी इतर टूल्स आहेत. तुम्हाला डिझायनिंग करायचं आहे तिथे इतर टूल्स आहेत. तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे तिथे वेगळी टूल्स आहेत. या पद्धतीने रिमाइंडर्स कोणी द्यायचे, रुटीन कोणी ठेवायचं, अशा टूल्सला तुम्ही विभागू शकता. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा जास्तीत जास्त वापरही करू शकता आणि एफिशियन्सी तुम्हाला मिळते. त्यानंतरचा चौथा नियम जो आपण आत्ताच पाहिला, सगळ्यात महत्वाचा, खासगी माहिती काढायची. मास्क करायची. मास्क इट बिफोर यू आस्क इट. दॅट इज युअर फोर्थ. आणि पाचवा नियम सगळ्यात महत्वाचा, अंडरलाईनिंग एव्हरीथिंग जे आज आपण डिस्कस केलं, आपण हुशारी आपल्याकडे ठेवायची. एआय हुशार आहे, पण हुशारी आपलीच असली पाहिजे. तो माझा असिस्टंट म्हणून काम करतोय, ती माझी असिस्टंट म्हणून काम करते, माझी असिस्टंट म्हणून काम करते. म्हणजे डिसिजन मेकिंग माझा आहे, लॉजिक माझा आहे, त्यातले प्रिन्सिपल्स व्हॅल्यूज माझे आहेत. हा पाचवा सगळ्यात महत्वाचा नियम आहे, जो सगळ्या स्त्रिया तशाही त्यांच्या रोजच्या नातेसंबंधांमध्ये, कामांमध्ये, स्वतःच्या जडणघडणामध्ये, पोरांच्या जडणघडणामध्ये वापरतातच. पण एआयच्याही बाबतीत हीच गोष्ट लागू होते. हे असे 5 नियम आहेत जे तुम्हाला सगळ्या पद्धतीने प्रोटेक्ट पण करतात, पण ऍट द सेम टाइम एम्पॉवर पण करतात.
1: खूप छान सांगितलं सोनश्रीताई. आणि खरंच जर आपल्या मैत्रिणींनी एआयची माहिती जास्ती जाणून घेतली आणि त्याचा जर वापर केला तर त्यांच्यात नक्कीच आत्मविश्वास निर्माण होईल. तर तुम्ही आज इथे आलात आणि एआय अर्थात कृत्रिम

0: बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती या विषयावरती खूप छान असं मार्गदर्शन आमच्या मैत्रिणींना केलं असते, नक्कीच त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी आशा करूया. तर तुम्ही ध्यान त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: सो मच. थँक्यू सो मच.
2: मैत्रिणींनो, इंद्रधनू या मालिकेमध्ये AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली विचारशक्ती याविषयी सोनश्री देशपांडे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली ही मुलाखत आपण ऐकलीत.

तर मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता रसपुरे. तेव्हा मी मंजुषा वंजारी तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार.

0: मध्यम लहरी नमस्कार
1: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम उमंग.

नमूद केले. या भेटीमुळे हे संबंध आणखी दृढ होतील अशी अपेक्षा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेनं एक ठराव मंजूर केलाय. 4 रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रेट्सना साथ दिल्यानंतर 215-208 मतांनी हा ठराव मंजूर झाला. इस्रायल आणि अमेरिकेनं गेल्या फेब्रुवारीपासून इराणमध्ये छेडलेल्या युद्धावरून अमेरिकन संसदेत नाराजी उमटत असून ट्रम्प यांच्या युद्धखोरीवर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकन संसदेचा हा चौथा प्रयत्न आहे. मात्र रिपब्लिकन पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अमेरिकन प्रतिनिधीगृहात अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात परस्परांबरोबरचा शस्त्रसंधी आणखी वाढवण्यावर तसंच लेबनॉनमध्ये प्रायोगिक तत्वावर अनेक सुरक्षा क्षेत्र निर्माण करण्यावर सहमती झाली. हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना या क्षेत्रात प्रवेश करायला बंदी असेल. या सुरक्षा क्षेत्रांचा संपूर्ण ताबा लेबनीज सैन्यानं घ्यावा अशी तरतूद या करारात करण्यात आली असून या उपायांमुळे सर्वसमावेशक शांतता आणि सुरक्षा कराराच्या दिशेनं प्रगती शक्य होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान हिजबुल्ला गटानं गोळीबार पूर्णपणे थांबवल्यावर आणि लिटानी नदीच्या दक्षिणेकडच्या भागातून माघार घेतल्यावरच हा शस्त्रसंधी लागू होईल असं अमेरिकेच्या मध्यस्थीनं पार पडलेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनं ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद टोबॅको तसंच झिम्बाब्वे या 5 देशांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड केली. हे देश 1 जानेवारी 2027 रोजी आपला कार्यभार स्वीकारतील आणि 31 डिसेंबर 2028 पर्यंत कार्यरत राहतील. नव्यानं निवड झालेले देश डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या अस्थायी सदस्य देशांची जागा घेतील. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अस्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी उमेदवार देशाला संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्य देशांपैकी 2/3 सदस्यांचा पाठिंबा मिळवणं आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 15 सदस्य आहेत. ब्रिटन, चीन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका हे स्थायी सदस्य आहेत तर 10 अस्थायी सदस्य वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमधून निवडले जातात. यापैकी 5 सदस्यांची दरवर्षी नव्यानं निवड होते. ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन उत्तर प्रदेशात वाराणसी इथं करण्यात आलंय. आज आणि उद्या होणाऱ्या या बैठकीत चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. या बैठकीत वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातले तज्ज्ञ चर्चा करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज मेघालयात शिलाँग इथं ईशान्येकडच्या राज्यांची 73वी परिषद सुरू झाली. या परिषदेत ईशान्येकडच्या राज्यांमधल्या विकासाबाबतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. पायाभूत सुविधा विकास, शेती, बगीचे, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प यासारख्या विविध क्षेत्रांचा यात समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 बाबतही चर्चा होणार आहे. या परिषदेत ईशान्येकडच्या 7 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे अधिकारी सहभागी झाले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं आज केरळमध्ये आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली. नैऋत्य मोसमी पावसानं आज नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, संपूर्ण लक्षद्वीप बेटं, केरळ आणि माहे, कर्नाटक आणि तमिळनाडूच्या काही भागांमध्ये, कोमोरिन परिसराच्या उर्वरित भागांमध्ये, आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि नैऋत्य, पश्चिम मध्य, पूर्व मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात आगेकूच केले. यापूर्वी हवामान विभागानं 26 मे रोजी केरळमध्ये मोसमी पावसाची सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला होता. वातावरणातल्या एल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली. भारतातला वायव्य प्रांत, ऑस्ट्रेलियाचा गहू पट्टा, थायलंडचा तांदूळ पट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे.

पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलंय. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिली आहेत. येत्या 8 जून पर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानिया मधल्या सुमारे 70 ते 75 देशातले 500 पेक्षा जास्त खेळाडू यात सहभागी होत आहेत. भारतात बंदी असलेल्या बर्मीज सुपारीच्या सीमापार तस्करीचं जाळं उद्ध्वस्त करण्यासाठी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज ईशान्य भारतात मिझोराममध्ये चंफाई या म्यामा सीमेवरच्या शहरात मोठी शोध मोहीम राबवली. तस्करीच्या जाळ्यात सहभागी असलेल्या स्थानिक संशयित व्यक्तींच्या निवासस्थानांवर ईडीनं छापे टाकले. या व्यक्तींनी टियू नदीमार्गे म्यामामधून बेकायदेशीरपणे बर्मीज सुपारीची तस्करी केली, स्थानिक गोदामांमध्ये ती साठवली आणि बनावट ईवे बिलं आणि खोट्या कागदपत्रांचा वापर करून ती कायदेशीर स्थानिक खरेदी असल्याचं भासवलं असा ईडीचा आरोप आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे ते अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ त्यांनी हर हर मोदी घर घर मोदी ही यूट्यूब चित्रफित बनवली होती. बिहारमध्ये मुझफ्फरपूर इथं ब्रह्मपुरा परिसरातल्या एका खासगी रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारांसाठी इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलं. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा. डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं मुंबईत निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: यानंतरचा कार्यक्रम लगेचच।
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र।
2: धाराशिव जिल्ह्यात खरीपाचे 6,50,029 हेक्टर क्षेत्र निर्धारित। जिल्ह्यात 11 गावात 16 टँकर तर 65 गावात 99 विहिरी अधिग्रहणाद्वारे पाणी पुरवठा आणि ध्वजदिन निधी संकलनात धाराशिव राज्यात 3rd क्रमांकावर।
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देवीदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती।
2: धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामाकरता कृषी विभागानं 6,50,029 हेक्टर क्षेत्र निर्धारित केलं आहे। यात सर्वाधिक 4,73,000 हेक्टर सोयाबीन तर 41,635 हेक्टर तूर आणि 10,300 हेक्टरवर मुगाचा पेरा निर्धारित केला आहे। यासाठी सोयाबीनचे 1,24,163 क्विंटल बियाण्यांसह 23,912 मेट्रिक टन खताची आवंटन मंजूर करण्यात आली आहे। जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं तुळजापूर उमरगा आणि लोहारा तालुक्यातल्या 7 पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढील आदेशापर्यंत पिण्याच्या वापरासाठी आरक्षित केला आहे। जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी यासंदर्भात आदेश जारी केले। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 2 तालुक्यात 11 गावात 16 टँकरनं पाणी पुरवठा केला जात आहे। यासोबतच जिल्ह्यातल्या 4 तालुक्यातल्या 65 गावात 99 विहिरींच्या अधिग्रहणातून पाणी पुरवठा होत आहे। चालू वर्षात एल निनो प्रभावामुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता आहे।

0: या संभाव्य दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि पिकांना पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता मिळावी यासाठी जिल्हाधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मूलस्थानी तंत्राचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्याचं आवाहन केलं आहे. शेतात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवून ओलावा टिकवून ठेवणं तसंच रुंदसरी वरंबा पद्धतीचा वापर करण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे. यासोबतच जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी धूप प्रतिबंधक पिके घेणं आणि खोल नांगरट करणं आवश्यक असल्याचं कृषी विभागानं सांगितलं आहे. धाराशिव जिल्ह्यात खरीप 2025 हंगामातील पीक विम्यासंदर्भातील मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला पेच अखेर सुटला आहे. कृषी विभाग आणि राज्य सरकारकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं असून जिल्ह्यातील 4,05,044 शेतकऱ्यांना सुमारे 336.46 कोटी रुपयांचा पीक विमा वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लातूर बीड धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यायच्या एका जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 9 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल झाले. यात भारतीय जनता पक्षाकडून माजी मंत्री बसवराज पाटील तर काँग्रेसकडून महेश देशमुख यांनी अर्ज दाखल केले. सेरेंटिका कंपनीच्या 30 मेगावॅट क्षमतेच्या कळंब पवन ऊर्जा प्रकल्प टप्पा 1 उद्घाटन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते झालं. जिल्ह्याच्या विकासासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असून नवीकरणीय ऊर्जेच्या माध्यमातून जिल्ह्यात शाश्वत विकासाला चालना मिळेल असं ते यावेळी म्हणाले. याअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात सुमारे 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीनं चालवले जाणारे तुळजापूर इथले श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय आता पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळानं या महाविद्यालयाचा शासनाकडे हस्तांतरण करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. सशस्त्र सेना ध्वजदिन 2024 निमित्त निधी संकलनात उल्लेखनीय कामगिरी करत धाराशिव जिल्ह्यानं राज्यात 3 क्रमांक पटकावला आहे. या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. याअंतर्गत 1,34,84,000 रुपये इतका निधी जमा करण्यात आला असून हे प्रमाण दिलेल्या उद्दिष्टाच्या तब्बल 236% इतकं आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत स्थापन झालेल्या धाराशिव तालुक्यातल्या बेंबळी इथल्या धारासूर मर्दिनी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्याचं जागतिक बँकेच्या तज्ज्ञांनी विशेष कौतुक केलं आहे. कंपनीला नुकत्याच दिलेल्या भेटीदरम्यान तज्ज्ञांनी कंपनीच्या आतापर्यंतच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत महिला सक्षमीकरणाच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. कंपनीमार्फत आंबेवाडी इथं डाळ गिरणी स्वच्छता प्रतवारी आणि पॅकेजिंग प्रकल्प उभारण्यात येत आहे. सोयाबीन बियाण्यांचे वाढलेले दर विचारात घेऊन भारतीय किसान संघाच्या धाराशिव शाखेनं नॅशनल सीड कॉर्पोरेशनचे सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर घरपोच ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा शुभारंभ भारतीय किसान संघाच्या धाराशिव शाखेचे अध्यक्ष नितीन घुले यांच्या हस्ते जेवळी इथं करण्यात आला. जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या 132 गावांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात किमान 10 तरुण उद्योजक घडवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
1: धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती जगात सर्वत्र. दुपारचे 1:46 आणि 10 सेकंद झाली आहेत. द नेक्स्ट वेव पपॉन आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं शिकारा या चित्रपटातलं इरशाद कामिल यांचं गीत संगीत संदेश शांडिल्य यांचं.

लक्ष्मी या चित्रपटातलं गगन आहुजा यांचं हे गीत, गायक आणि संगीतकार शशी आणि डी जे खुशी.

इट्स माय लाईफ या चित्रपटातलं मीका सिंग यांनी गायलेलं नीलेश मिश्रा यांचं गीत, संगीत शंकर एहसान लॉय.

उच्चाई या चित्रपटासाठी जावेद अली, दीपाली साठे, मधुबंती बागची यांच्या स्वरात इरशाद कामिल यांचं गीत संगीत अमित त्रिवेदी.

श्रोतेहो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात भीमाजी दसगुडे आणि सहकारी यांनी सादर केलेली संगीत भजनं आत्ताच आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: श्रोते हो आता ऐकूया द नेक्स्ट वेव.
1: द नेक्स्ट वेव. द नेक्स्ट वेव.
0: आज आपण ऐकणार आहोत काही मराठी चित्रपटातली गीतं. सर्वात प्रथम उन्हाळ या चित्रपटासाठी नंदिनी श्रीकर आणि गुलराज सिंग यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं हे गीत, संगीत गुलराज सिंग.

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या चित्रपटातलं ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं हे गीत संगीत अजय अतुल यांचं आहे आणि ऋषिकेश रानडे यांच्यासोबत हे गीत गायलंय योगिता गोडबोले यांनी.

द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता शेवटी आदर्श शिंदे यांनी गायलेलं तू ही रे या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकणार आहोत. संगीत अमित राज यांचं आहे.

0: रे या चित्रपटासाठी आदर्श शिंदे यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अमित राज यांचं. या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 3 वाजतायत. प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत थोड्याच वेळात.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस. कोकणातल्या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं निधन. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत, तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. दरम्यान अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला. तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले. त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. बंडखोर उमेदवारांशी चर्चा केली असून बहुतांश बंडखोर अर्ज मागे घेतील. जिथे संख्याबळ नाही तिथे काँग्रेसनंही उमेदवार मागे घ्यावा आणि निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी असं बावनकुळे म्हणाले. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्ली इथं झालं. केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. महाराष्ट्रातल्या 4 पंचायतींना विविध वर्गात पुरस्कार मिळाले. भंडारा जिल्ह्यातल्या ईदगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत तर रायगड जिल्ह्यातील खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवला. रायगड जिल्ह्यातल्या चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सुरक्षा विभागात तर नाशिक

जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासन विभागात द्वितीय पुरस्कार मिळाला. केंद्र सरकारनं बफर स्टॉकसाठी सुरू असलेल्या कांदा खरेदीला वेग देण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. नाशिक जिल्ह्यात नाफेडला नवीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून यामुळे अधिक शेतकऱ्यांचा कांदा सरकारी खरेदी योजनेत समाविष्ट होणार असून बाजारभावाला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे दर्जेदार कांद्याचं प्रमाण घटल्यानं खरेदी प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळात पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वातावरणातल्या अल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली आहे. भारतातला वायव्य भाग, ऑस्ट्रेलियाचा गहूपट्टा, थायलंडचा तांदूळपट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या 8 जूनपर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानीमधल्या सुमारे 70 ते 75 देशातले 500 पेक्षा जास्त योगपटू यात सहभागी होणार आहेत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून भारताची PV सिंधू बाहेर पडली आहे. अव्वल मानांकित दक्षिण कोरियन खेळाडू अॅन से यंगनं 17-21, 14-21 अशा गुणफरकानं सिंधूला पराजित केलं आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. गोव्यात मडगाव इथं काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं भूतानचा 1-0 असा पराभव केला. भारत 6 वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून विजेतेपदासाठी भारताचा सामना येत्या शनिवारी बांगलादेशबरोबर होणार आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत इटलीचा फ्लेविओ कोबोली यानं प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं कॅनडाचा 4th मानांकित फेलिक्स ऑगर एलियासेमे याला 4-6, 6-4, 6-4, 6-4 हरवलं. या स्पर्धेतला दुसरा उपांत्यपूर्व सामना इटलीच्याच मॅटियो बेरेटिनी आणि मॅटियो अर्नाल्डी यांच्यात होणार असून सामन्याच्या विजेत्याबरोबर फ्लेविओ कोबोली उपांत्य फेरीत लढत देईल. पुणे जिल्ह्यातल्या विषारी दारू प्रकरणी CIDनं काल नवी मुंबईत वाशी इथं 2 जणांना अटक केली. दारू बनवण्यासाठी विषारी रसायनांचा पुरवठा केल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यांनी आज पिंपरी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली. पिंपरी चिंचवडमध्ये दापोडी आणि पुण्यात हडपसर परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला तर अनेकांना वीजबाधा झाली होती. या प्रकरणातली संपूर्ण पुरवठा साखळी, विषारी रसायनांचा स्रोत आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनानं 2 स्वतंत्र कारवाया करत खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवलेलं खाद्यतेल तसंच मानकानुसार नसलेल्या शीतपेयांचा 1,55,000 रुपयांचा साठा जप्त केला. पाचोरा तालुक्यात वरखेडी वाघोडे परिसरात करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान रिफाईंड सोयाबीन तेल अन्न सुरक्षा मानक कायद्याच्या तरतुदीनुसार पॅकिंग न करता खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवण्यात आल्याचं आढळून आलं तर चाळीसगाव इथं विनापरवाना शीतपेय विक्रेत्याची तपासणी केली असता शीतपेयांचे मानकांप्रमाणे नसलेले नमुने आढळून आले. जळगाव शहरातील मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेत निष्काळजीपणा केल्याबद्दल प्रशासनानं 13 कर्मचाऱ्यांविरुद्ध शासकीय आदेशाचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिक्षकांचाही समावेश आहे. वारंवार सूचना देऊनही काही कर्मचाऱ्यांनी सोपवलेली कामं निर्धारित कालावधीत पूर्ण केली नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
बीड जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन उपक्रम

0: राबवला जात असून या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी उद्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्ह्यात विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्व ग्रामपंचायती, महिला बचत गट, युवक आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथकडी या पहिल्या चित्रपटानंतर त्यांनी 21 हिंदी चित्रपट बनवले. 2015 ते 2017 या काळात ते सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते. तसंच त्यापूर्वी 29 वर्ष असोसिएशन ऑफ पिक्चर्स अँड टीव्ही प्रोग्राम प्रोड्युसर्स या संघटनेचे अध्यक्ष होते. 2014 सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या समर्थनात त्यांनी हर घर मोदी घर घर मोदी ही यूट्यूब चित्रपट बनवली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस. कोकणातल्या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं आज मुंबईत निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. आमचं पहिलं प्रसारण आता इथेच समाप्त होत आहे. 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपण पुन्हा भेटणार आहोत संध्याकाळी 4:58 आमच्या दुसऱ्या सभेत. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. मी राजश्री सोवनी या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: या सभेच्या सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, पार्श्वगायक SP बालसुब्रमण्यम यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्तानं आज ऐकूया त्यांनी गायलेली काही हिंदी चित्रपट गीतं. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत मैने प्यार किया चित्रपटातल्या असद भोपाली यांच्या गीतानं. संगीतकार राम लक्ष्मण, स्वर आहेत SP बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांचे.

एस पी बालसुब्रमण्यम आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात साजन चित्रपटातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते नदीम श्रवण. श्रोते हो, एस पी बालसुब्रमण्यम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या स्वरातली काही हिंदी चित्रपट गीतं आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

एक दुजे के लिए या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, स्वर होते एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांचे. कार्यक्रमात यानंतर सागर चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत एस पी बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांच्या स्वरात संगीतकार राहुल देव बर्मन.

एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात हम आपके है कौन या चित्रपटातलं देव कोहली यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. या कार्यक्रमात आज आपण एस पी बालसुब्रमण्यम यांनी सहगायिकांबरोबर गायलेली काही हिंदी चित्रपट गीतं ऐकली. यानंतर ठीक 5:30 वाजता युववाणी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

हॅलो, हाय आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मी समर बुबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या युववाणी कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, 4 जून हा दिवस जगभरात इंटरनॅशनल डे ऑफ इनोसेंट चिल्ड्रन विक्टिम ऑफ अग्रेशन म्हणून पाळला जातो. या दिनाच्या निमित्ताने मुलांचं सुरक्षित, आनंदी आणि निरोगी बालपण किती महत्वाचं आहे याची जाणीव करून दिली जाते. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत अशाच एका विषयावर जो प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे, हरवत चाललेलं बालपण. मित्रांनो, एक छोटासा प्रश्न तुम्हा सर्वांसाठीच. तुम्ही शेवटचा लपंडावचा खेळ कधी खेळला होतात? किंवा मित्रांसोबत सायकलवर संपूर्ण गल्ली पालथी कधी घातली होती? किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारभर क्रिकेट खेळून घरी आल्यावर आईचा ओरडा कधी खाल्ला होता? बहुतेकांच्या चेहऱ्यावर हसू आलं असेल, कारण बालपण ही अशी गोष्ट आहे की ती आठवली की मन नकळत हलकं होतं. आपलं बालपण म्हणजे मैदान होतं, मित्र होते, कप्पा होत्या, भांडणं होती आणि 5 मिनिटात होणारी मैत्रीही होती. आजच्या मुलांकडे साधनं खूप आहेत, पण त्यांच्याकडे वेळ आहे का? आज खेळांपेक्षा गॅजेट जास्त महत्वाचे आहेत, मैदानांपेक्षा स्क्रीन्स जास्त आहेत आणि मित्रांच्या भेटींपेक्षा ऑनलाईन चॅट्स जास्त आहेत. तंत्रज्ञान चुकीचं आहे असं अजिबात नाही, उलट आजची मुलं खूप हुशार आहेत बरं का. त्यांना जगभरातील सर्व माहिती काही सेकंदात मिळते, नवीन कौशल्य शिकण्याची संधी सुद्धा मिळते. पण त्याचवेळी एक प्रश्न विचारण्याची गरज मला वाटते. मुलांना फक्त टेक्नॉलॉजी मिळते आहे की बालपणही मिळत आहे? बालपण म्हणजे फक्त वय नसतं, बालपण म्हणजे उत्सुकता असते. एखादा छोटासा कीटक पाहून प्रश्न विचारणं, आकाशातल्या ढगांमध्ये आकार शोधणं आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद लुटणं, हीच तर बालपणाची खरी ओळख आहे ना. आज आपण युवक आहोत, उद्या शिक्षक, पालक, मार्गदर्शक किंवा समाजाचे एक जबाबदार नागरिक होणार आहोत, म्हणून बालपणाला जपण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. तर मित्रांनो, जर आपल्या आजूबाजूला एखादं लहान मूल असेल तर त्याला फक्त मोबाईल देण्यापेक्षा त्याला एखादी गोष्ट सांगा, त्याच्यासोबत एखादा खेळ खेळा, त्याच्या प्रश्नांना उत्तरं द्या. कारण कधी कधी मुलांना सर्वात जास्त गरज असते ती आपल्या वेळेची. मित्रांनो, आजचा दिवस आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगतो. प्रत्येक मुलाला सुरक्षित वातावरण मिळलंच पाहिजे, शिक्षण मिळलंच पाहिजे, खेळण्याची संधी ही मिळालीच पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला त्याचं बालपण जगता आलं पाहिजे. कारण आजची मुलं हे फक्त उद्याचे नागरिक नाहीत तर उद्याचे शास्त्रज्ञ, कलाकार, शिक्षक, खेळाडू आणि देशाचं भविष्य देखील आहेत. चला तर मग आजच्या या दिनविशेषाच्या निमित्ताने आपण एक छोटासा संकल्प करूया, आपल्या आजूबाजूला प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हसू टिकवून राहण्यासाठी.

0: त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आणि त्यांचं बालपण अधिक सुंदर करण्यासाठी आपण आपल्या परीने नक्कीच काही ना काही प्रयत्न करूया. काय म्हणता, तुम्ही आहात ना माझ्यासोबत? मित्रांनो, आता वेळ झाली आहे आपल्या मालिकांकडे वळण्याची. चला तर मग ऐकूयात वेदविश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्यासोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा.
2: नमस्कार मंडळी, वेद विश्वाचा या मालेत मी सन्मती अडावतकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग विश्वाचा प्रवास करूया आणि जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या जगभरातल्या घडामोडी. सर्वप्रथम क्रिकेटमध्ये इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2026 अंतिम सामना 31 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला 5 गडी राखून पराभूत करून IPL विजेतेपद यशस्वीपणे कायम राखले. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने वॉशिंग्टन सुंदरच्या 37 चेंडूतील नाबाद 50 धावांच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 155 धावा केल्या. बेंगळुरूकडून रसिक सलाम दारने 3 बळी घेतले तर भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. प्रत्युत्तरात विराट कोहलीच्या 42 चेंडूतील नाबाद 75 धावांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 18 षटकात 5 गडी गमावून 161 धावा करत सहजपणे लक्ष्याचा पाठलाग केला. गुजरात टायटन्सकडून राशिद खानने 2 बळी घेतले. विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले आहे. 18 वर्षांनंतर पहिल्यांदा IPL 2025 अंतिम सामना पटकावल्यानंतर रजत पाटीदार यांच्या नेतृत्वाखाली RCBने हे सलग 2रे विजेतेपद पटकावले आहे. तसंच 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने IPL 2026 एकाच पर्वात 5 प्रमुख वैयक्तिक पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू बनून IPL इतिहास रचला आहे. राजस्थान रॉयल्ससाठी खेळत असताना त्याने 776 धावांसाठी ऑरेंज कॅप, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर, इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन, सुपर स्ट्रायकर आणि सुपर सिक्सेस हे पुरस्कार जिंकले आहे. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे मोठी चर्चा सुरू झाली असून तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटू त्याला भारतीय T20 संघात पुढे स्थान देण्याची मागणी करत आहेत. यानंतर हॉकीमध्ये भारताने 1 जून 2026 रोजी जपानमधील काकामिगाहारा येथे झालेल्या पुरुषांच्या 18 वर्षांखालील आशिया कप स्पर्धेतील अ गटाच्या 3रा सामन्यात कोरियावर 4-1 असा दणदणीत विजय नोंदवला. कॅप्टन केतन कुशवाहाने 3रा आणि 36व्या मिनिटाला 2 गोल करून आघाडी घेतली. वरिंदर सिंगने 5व्या मिनिटाला आणखी 1 गोल केला. तर शाहरुख अलीने एका दमदार गोलने विजयावर शिक्कामोर्बत केले. कोरियाचा एकमेव गोल कर्णधार युन जेऑकने 21व्या मिनिटाला केला. भारताने जोरदार सुरुवात करत पहिल्या 5 मिनिटातच 2 गोलची आघाडी घेतली. पेनल्टी कॉर्नर नंतर मिळालेल्या रिबाउंडवर कुशवाहाने पहिला गोल केला. त्यानंतर लगेचच वरिंदरने ही आघाडी दुप्पट केली. जेऑकने पेनल्टी कॉर्नरचे गोल मध्ये रूपांतर करून कोरियासाठी 1 गोल परत केला, पण भारताने सामन्यावरील आपले नियंत्रण कायम ठेवले. भारतीय संघाने संधी निर्माण करणे सुरूच ठेवले आणि 2ऱ्या हाफमध्ये कुशवाहा आणि शाहरुख अली यांच्या गोलमुळे आपली आघाडी अधिक मजबूत केली. यानंतर द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT रूरकी तर्फे JEE ऍडव्हान्स्ड 2026 निकाल 1 जून रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांपैकी 56,880 विद्यार्थी यशस्वीरित्या पात्र ठरले. त्यात IIT दिल्लीच्या शुभम कुमारने 360 पैकी 330 गुण मिळवून AIR रँक 1 मिळवला आहे. तसंच मुलींमध्ये IIT दिल्लीच्या आरोही देशपांडे हिने AIR 77 रँक आणून सगळ्यात प्रथम क्रमांक

0: मिळवला आहे. चला तर मग मित्रांनो, पूर्ण विश्वाचा वेध घेऊन आपण जाणून घेतले आहेत नुकत्याच घडलेल्या जगभरातल्या काही घडामोडी. पुन्हा भेटूयात वेध विश्वाच्या पुढच्या मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार
1: मित्रांनो, आपण ऐकत होतो वेध विश्वाचा ही मालिका आपली रेडिओ मैत्रीण सन्मती अडावतकर हिच्या सोबत. मित्रांनो, आता वेळ झाली आहे करिअर मंत्र या मालिकेची. चला तर मग ऐकूयात ऍडव्हान्स एक्सेल या विषयावर प्राजक्त पांडे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं करिअर मंत्र या मालेत स्वागत करते. मित्रांनो, आजच्या या स्पर्धेच्या जगात डिग्री तर सगळेच करतात, पण करिअरच्या रेस मध्ये तोच पुढे जातो ज्याच्याकडे एक्स्ट्रा स्किल्स असतात. आज आपण अशाच एका गेम चेंजर स्किल बद्दल गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे ऍडव्हान्स एक्सेल. आजचा आपला विषय आहे ऍडव्हान्स एक्सेल करिअर ग्रोथ साठी गेम चेंजर स्किल. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे सिनियर एक्सेल ट्रेनर प्राजक्त पांडे सरांना. सर, तुमचं करिअर मंत्र या मालेत खूप खूप स्वागत.
3: धन्यवाद.
2: सर, आपण शाळेत असतानापासून कॉम्प्युटर वापरतो, आजकाल तर लहान लहान मुलं सुद्धा वापरायला लागल्यात, पण या सगळ्या कॉर्पोरेट जगात एक्सेल किती महत्वाचं आहे?
3: एक्सेल किती महत्वाचं, जसं आपण विचार करतो की मला 10वी करायची आहे, 12वी करायची आहे किंवा त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करायचं आहे, त्यासोबत मला एक्सेलची पण गरज पडते. का? कारण एक्सेल हे कुठल्याही प्रकारचा आपण विचार केला, कुठलीही फील्डचा जर विचार केला, तर फायनान्स, एचआर, सेल्स, ऑपरेशन ही सगळीकडे असा डेटा पसरलेला असतो आणि हा यूज करण्यासाठी एक्सेलची गरज पडते. असं म्हणायला हरकत नाही की छोटासा कंपनी किंवा मोठ्यातली मोठी कंपनी, प्रत्येक ठिकाणी एक्सेल हे वापरलं जातं.
2: अगदी बरोबर. पण सर, बरेचदा मुलं म्हणतात की मला एक्सेल येतं, मला डेटा टाईप करता येतो किंवा जमवता येतो, जे काही सोप्या शब्दात म्हणता येईल, तर बेसिक एक्सेल सगळ्यांनाच येत असतं. तर बेसिक एक्सेल आणि ऍडव्हान्स एक्सेल यात काय फरक आहे?
3: बेसिक एक्सेलचा जर विचार केला तर बेसिक एक्सेल डेटा एंट्री किंवा त्याचं फॉर्मॅटिंग करणं इथपर्यंत मर्यादित असू शकतं. ऍडव्हान्स एक्सेल म्हणजे काय, त्याच्यातनं इनआउट काढणं, इनपुट्स मिळाल्यानंतर आपले अनालिटिक्स काढणं, दॅट इज ऍडव्हान्स एक्सेल. हे ऍडव्हान्स एक्सेल आहे, त्याच्यातनं आपल्याला प्रत्येक गोष्ट ही अनालाइज करता येते. याला ऍडव्हान्स एक्सेल म्हणतात आणि ही प्रत्येकाला यायला पाहिजे.
2: पण मग जर करिअरच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर मग एक्सेलवर प्रभुत्व मिळवल्यानंतर नोकरीच्या संधी वाढतात का?
3: हो, शक्यतोवर वाढतात. आणि ड्रास्टिकली बघितलं गेलं आहे की या ठिकाणी जर एक्सेल जर कोणाला हवं असेल किंवा एखादी नोकरी असेल आणि त्याच्यामध्ये एक्सेलची गरज पडते, का पडते? कारण डेटा अवेलेबल असतो, त्याला मॅन्युअली मॅन्युपुलेट करायला किंवा डेटा अनालिसिस करून त्याचा डॅशबोर्ड बनवण्यासाठी जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडते त्यावेळेस एक्सेल सर्वात सोपं आणि उत्तम पर्याय आहे.
2: पण मग साधारणतः अशा कुठल्या कुठल्या नोकऱ्या असतात ज्याच्यात एक्सेल यायलाच लागतं?
3: एक तर MIS, डेटा अनालिसिस किंवा बिझनेस अनालिटिक्स, या संदर्भामध्ये प्रत्येकाला एक्सेल यायलाच पाहिजे.
2: सर, गणिते आणि फॉर्म्युले म्हटलं की सगळ्यांनाच भीती वाटते, पण असं एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकता का की जिथे एक्सेलमुळे एखाद्याचे तासनतास कमी झालेले आहेत?
3: हो, शक्यतोवर सांगते. सिनारिओ असा आहे की आपल्याला ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं वर्कआउट करायचं आणि ते वर्कआउट करताना ती जर एक्सेलमध्ये जर अवेलेबल असेल, एक तर पहिली गोष्ट ही, दुसरी गोष्ट की त्याला ऑटोमेट करता येतं. ऑटोमेट करायला खूप साऱ्या पद्धती आहेत. एक आहे VBA थ्रू, व्हिज्युअल बेसिक विथ ऍप्लिकेशन, त्याच्यामध्ये कोडिंग केल्यानंतर करता येतं, किंवा आर लँग्वेज सॉरी पॉवर क्वेरीनी त्याला ऑटोमेट करता येतं. आणि याच्यामध्ये तासनतास जे आहे ते साधारणतः 20 मिनिटं किंवा अर्धा तासापर्यंत येतात. लेट से एक छोटासा एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर 7-7 तासाचा एखादा रिपोर्ट बनवायचा आहे तो आपल्याला साधारणतः तासाभरात बनवता येईल.
2: सर, बरेच विद्यार्थी आता शिकतात आहे आणि बरेच लोक आता नोकरी त्यांनी सुरुवात केली आहे आणि जे काही वर्षांपासून नोकरी करतात आहे, या सगळ्यांमध्ये एक्सेल किती महत्वाचं आहे?
3: एक्सेल सगळ्या लेवलला खूप चांगलं आहे आणि सगळ्यांना कामात येणार आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो खूप महत्वाचा आहे. या प्रश्नामध्ये दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट ही की जे लोक विद्यार्थी आहेत ते जे शिकतात आहे, आणि दुसरा प्रश्न असा की जे लोक नोकरी करतात आहेत त्या याच्यामध्ये. तर आधी आपण जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल बोलू. विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये ही गरजच पडणार आहे की एक्सेल काय आहे किंवा काय होणार आहे. जसं आपण एक्सेलचा जर विचार केला तर एक्सेल करताना आपण 2003 पासून विचार करूया, कारण याच्या आधीचे जे आहेत ते सगळे जे आहेत ते आउटडेटेड झालेले आहेत. 2003 सुद्धा आउटडेटेड आहे, पण 2003 नंतर क्रांती आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण 2003 पासून VBA पण आलं. VBA म्हणजे काय? व्हिज्युअल बेसिक विथ ऍप्लिकेशन. आता

0: व्हिज्युअल बेसिक विथ अप्लिकेशनचा जर विचार केला तर हे ऑटोमेशन मध्ये येतं. विद्यार्थी ज्यावेळेस एखादी गोष्ट किंवा एखादा टूल शिकतो तर त्यावेळेस काय होतं की त्याला नेहमी नवीन प्रश्न पडतो की याच्यानंतर काय, व्हॉट्स बियॉन्ड देन दिस. मग त्यावेळेस काय होतं की तो नवीन शिकायला जातो, मग तो त्याच्यावर प्रभुत्व घेतो. ज्यावेळेस प्रभुत्व घेतो तर त्यावेळेस त्याला नवीन नवीन संधी सापडत जातात जेव्हा तो नोकरी पेशात जातो. आता आपण बोलूयात दुसऱ्या ऑप्शन बद्दल. दुसरा ऑप्शन काय, तर जे लोक विद्यार्थी नसून आता त्यांना नोकरी लागलेली आहे, तर नोकरी लागलेल्या लोकांचं काय असतं की रोज नवीन डेटा येणार, त्याचसारखा डेटा येणार. आता हा जो डेटा येणार याला ऑटोमेट करताना आपले तास जे आहेत ते कमी करता येईल. आता याच्यात तास कसे कमी करायचे, तर पहिली गोष्ट ही की साधं एक्सेल नाही तर त्याला पॉवर क्वेरी किंवा पॉवर बीआयचा सपोर्ट देऊन किंवा व्हीबीआयचा सपोर्ट देऊन आपण याला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि आपले तास कमी करता येते. याच्यामध्ये एक्झाम्पल असं की साधारणतः नुसतं आकडेवारी जर बघायचं गेलं तर फक्त आकडेवारी मला मिळणं असून चांगलं नाहीये. त्या ठिकाणी काय हवंय मला, त्याच्यामध्ये जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जर असेल तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय होतं की तुम्हाला ट्रेंड लक्षात येतात. जर ट्रेंड लक्षात आलेत तर मग आपण पुढचं अनालिसिस करू शकतो की आज मी 2026-2027 या वर्षात आहे तर माझा जो कंपनीचा ग्राफ आहे 2030-2031 या वर्षात किती असायला पाहिजे, तर हे ग्राफिकली खूप लवकर आणि चांगलं लक्षात येतं. त्याच्यासाठी पॉवर बी आय किंवा चार्टिंग सिस्टीम ही वापरली गेली पाहिजे.
1: ओके, पण सर आजकाल बरेचसे सोशल मीडिया साईटवर व्हिडिओज येतात एक्सेल शिकण्याचे म्हणा किंवा एज्युकेट करण्याचे व्हिडिओज येतात, पण तुम्ही पण एक ट्रेनर आहात तर तुमचा कुठला एक करेक्ट अप्रोच असतो जो तुम्ही कव्हर करता?
0: खूप चांगला प्रश्न. आजकालच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर विचार केला तर 2 मिनिट में मैं सिखा दूंगा, 5 मिनिट में ये हो जाता है, ऐसा कर दूंगा, वैसा कर दूंगा. पण त्याच्यासाठी सर्वात पहिली गोष्ट हे मी आवर्जून आपल्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत बेसिक नॉलेज जर नसेल तर त्या प्रत्येकाची पातळी कुठे असू शकते किंवा ते समोरजून कुठे पडतील याचा काहीही नेम नाही. तर अप्रोच करताना किंवा एखादी गोष्ट शिकताना त्याचं नेहमी बेसिक हे लक्षात असलं पाहिजे की बेसिक काय आहे. त्याच्यानंतर मग मॉडरेट लेवल जायला पाहिजे, त्याच्यानंतर ऍडव्हान्स लेवल जायला पाहिजे. मी हे एक्सेल बद्दल बोलतोय. त्याच्यानंतर मग ऑटोमेशन. ऑटोमेशन म्हणजे मागे सांगितल्यानुसार व्हीबीए, त्याच्यानंतर पॉवर क्वेरी, त्याच्यानंतर मग पॉवर बीआय. आणि जर खूपच इच्छुक असाल तर पॉवर बीआय नंतर मग अज्युर जाऊ शकतो किंवा फॅब्रिकला हात लावू शकतो.
1: अच्छा, पण तुम्ही जेव्हा शिकवता, तुम्ही जेव्हा ट्रेनिंग देता तेव्हा तुम्ही फक्त फॉर्म्युले शिकवता की कॉर्पोरेट वर्ल्डशी पण त्यांना ओळख करून देता?
0: शिकवताना काय होतं की सर्वात पहिले एक तर पहिली गोष्ट ही की मॉप कसा आहे या गोष्टीवर मी सर्वात पहिले लक्ष केंद्रित करतो. लक्ष केंद्रित केल्यानंतर ते लोक कुठल्या लेवलवर आहेत हे लक्षात घेऊन त्याच्यानंतर मग पुढे मार्गक्रमण करतो. मार्गक्रमण हे सरळ सरळ त्यांच्या बुद्धिमत्तेशी संलंगित केलं गेलं असतं. आता सिनारिओ असा आहे की जर एखादं बॅच आहे ती एकदमच बेसिक आहे तर मग त्यांना बेसिक पासून समोर घेऊन जाता येतं. दुसरी गोष्ट, जर एखादी बॅच थोडीशी बेसिक माहिती आहे किंवा मॉडरेट लेवलला आहे तर मग त्यावेळेस आपण काय करतो त्यांना बेसिक फॉर्मल एकदा रिवाइज करून मग आपण पुढे घेऊन जातो की त्यांना बेसिक नंतरचे ऍडव्हान्स फॉर्मुले आहे किंवा ऍडव्हान्स टेक्निक्स जे आहेत या सगळ्या त्यांना ट्रेंड करतो.
1: पण सर सध्या सगळीकडे एआयचे वारे आहेत, सगळीकडे एआय यूज होतो आहे, तर एक्सेल किंवा ऍडव्हान्स एक्सेल मध्ये पण एआयचा तितकाच वापर होऊ शकतो का?
0: हो, एआय आता जे ट्रेंड चाललं आहे, जे वारे जे चालले आहेत ते एआयचे खूप चांगले आहेत आणि व्यवस्थित आहे. फक्त एवढंच आहे की या ट्रेंडला किंवा या वाऱ्यांना जर आपण जर अकोमोडेट जर केलं तर सिनारिओ असा आहे की आपलं काम खूप लवकर होऊ शकतं. तर थोडस जुन्या काळामध्ये जर बघितलं किंवा जेव्हा एआय नव्हता त्यावेळेस आणि नंतर मग काय झालं ते सांगतो. पहिले तासन तास रिपोर्ट बनायचे किंवा मग व्हीबीए थ्रू त्या तासांचे काही म्हणजे लेट से फॉर एक्झाम्पल आपण जर विचार केला 6 तासामध्ये एक रिपोर्ट बनतोय. आम्ही बनवलेत जुन्या काळामध्ये जेव्हा 2003 व्हर्जन अव्हेलेबल होतं त्यावेळेस 6-6 तास एक रिपोर्ट बनायचा. मग तो रिपोर्ट झाल्यानंतर मग तो चेक व्हायचा, चेक झाल्यानंतर मग पब्लिश व्हायचा. इट टेक्स लॉट ऑफ टाइम. तर यावेळेस काय झालंय की आता एआय आल्यामुळे काय होतं की तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. तो इंटेलिजंट आहे पण तो आर्टिफिशियल आहे. जसं तुम्ही सांगाल तसं होईल.
1: बरोबर,
0: जर तुम्ही सांगताना जर चुकलात, जसं आज मी श्रोत्यांशी बोलतोय, श्रोते कुठल्या कुठल्या लेवलवर ऐकतात, जर एखादा शब्द जर माझ्याकडनं जर चुकीचा बोलला गेला तर काय होईल,

0: मेसेज चुकीचा जाणार. आता हा जो मेसेज चुकीचा जाणार तर तो तसंच डिकोड होईल श्रोत्यांपर्यंत. तसंच आहे जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जर मी सांगितलं की एखादी कमांड देताना किंवा एखादा प्रॉम्प्ट लिहिताना जर चुकीचा जर ठरला तर तो त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो.
1: अच्छा सर, एक्सेल फाईल सेव्ह करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती काय आहेत?
0: एक्सेल फाईल सेव्ह करताना 3-4 पद्धती प्रामुख्याने बघितल्या गेल्या आहेत. पहिली गोष्ट, जेव्हा रेग्युलर आपण एखादी एक्सेल फाईल जेव्हा सेव्ह करतो त्यावेळेस ती असते .xlsx, ही नॉर्मल आहे. 2007 वर्जन नंतर ही प्रामुख्याने विश्वात आलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला .xlsb, बीफ स्टँड फॉर बायनरी. याच्यामध्ये काय होतं की साईज जो आहे एक्सेलचा हा थोडा कमी करता येतो. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण एखादी फाईल कोणाला पाठवतो तर ती पाठवताना जर ती खूप जास्त हेवी असेल, 15 MB, 20 MB, 25 MB, तर त्यावेळेस काय होतं की ही फाईल जाताना एक तर हळू जाते किंवा अपलोड करावी लागते कुठेतरी. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस अपलोड केली आहे तर ऑबियस कोणाला तरी ती डाऊनलोड करावी लागणार, मग त्याच्यानंतर ती ओपन होणार. सो सिनारिओ काय होतं की ज्यावेळेस आपण ही सगळी प्रोसेस करतो याला टाइम लागतो, याला वेळ लागतो. जसा वेळ लागतो तसंच ती ओपन व्हायला पण वेळ लागणार. समोरचा माणूस थकण्यापेक्षा .xlsb मध्ये सेव्ह केली गेली पाहिजे. त्याच्यानंतरचा येतो .csv, खूप कॉमन आहे, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू. जेव्हा कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू जी आहे याच्यात काय होतं की आपण खूप सारा रेकॉर्ड हा एकाच ठिकाणी आपण देऊ शकतो, पण याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे. जर आपण csv फाईलमध्ये 3-4 शीट्स जर ओपन केल्या असतील आणि त्याच्यावर वर्किंग करून ती सेव्ह केली, परत दुसऱ्या क्षणी जर आपण ओपन करायला गेलो तर जी फाईल ऍक्टिव्ह होती, जी शीट ऍक्टिव्ह होती तीच तुम्हाला दिसेल, बाकीच्या सगळ्या गेलेल्या असतील. ऍडिशन टू दिस, याच्या सोबत काय होणार, जे काही फॉर्मॅटिंग केलेलं आहे, जे काही फॉर्म्युलेज लावलेले आहेत, हे सगळे चालले जातील आणि तो ऍज इट व्हॅल्यू एवढंच दिसेल. याच्यानंतर .xlsm हा जो फॉर्मॅट आहे हा मॅक्रो एनेबलसाठी आहे. मॅक्रो एनेबल म्हणजे काय, आपण एक्सेलला मागे कोडिंग करून ऍज अ क्लर्क म्हणून त्याला काम करून घेऊ शकतो. तर या प्रामुख्याने यूज होणाऱ्या सेव्ह करण्यासाठी पद्धती आहेत. याच्यामध्ये दुसरी एक पद्धत असते एक्सेल टू PDF कन्व्हर्जन. ही एक पद्धत सुद्धा एक चांगली आहे.
1: पण सर, ते एक्सेल टू PDF कन्व्हर्टर मध्ये काय त्याच्यात प्रॉब्लेम येऊ शकतो?
0: हो, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. कधी, जर तुम्ही जर पेज सेटअप जर व्यवस्थित नसेल केलं तर त्याच्यामध्ये नक्कीच प्रॉब्लेम येणार. तर पेज सेटअप करणं हा ही एक कला असायला हरकत नाही, किंवा लक्षात यायला पाहिजे की आपण काय करतोय आणि ते कसं दिसणार आहे. तर याच्यासाठी एक छोटासा गुरुमंत्र म्हणून सांगतो मी की ज्यावेळेस एक्सेल टू PDF जेव्हा आपण कन्व्हर्ट करणार आहोत त्यावेळेस काय करायचं की पेज जो आहे हा पेज सेटअप व्यवस्थित करून घ्यायचं. हेडर व्यवस्थित असलं पाहिजे, तुमचं बॉर्डर्स व्यवस्थित असली पाहिजे. त्याच्यानंतर त्याला एकदा प्रिंट ऑप्शन देऊन बघायचा, तो व्यवस्थित येतो आहे का हे बघण्यासाठी. प्रिंट मध्ये येत असेल याचा अर्थ प्रिंट काढून नाही बघायची, फक्त प्रिव्ह्यू मध्ये बघा. जर तो जर व्यवस्थित येत असेल तर तुमचं एक्सेल टू PDF हे व्यवस्थित येणार, 100% गॅरंटी.
1: आता आपण फॉर्मॅटिंग विषयी जर बोलतो आहे तर एक्सेल मध्ये फॉर्मॅटिंगच्या काही टेक्निक्स आहेत का?
0: हो, फॉर्मॅटिंग करताना कसं असतं की ज्यावेळेस आपण एखाद्या कंपनीला जेव्हा डेटा देतो तर त्यावेळेस त्याला काही कलर कोडिंग्स असतात. आता ह्या ज्या कलर कोडिंग्स आहेत या प्रत्येक विद्यार्थ्याच्या किंवा एखाद्या कॉर्पोरेट एम्प्लॉईच्या आयुष्यात रोज घडतात. कलर कॉम्बिनेशन अट्रॅक्ट्स एव्हरीवन. कारण काय की आपण जर विचार केला तर माझा हेडर कुठल्या रंगाचं असलं पाहिजे, फुटर कुठल्या रंगाचं असलं पाहिजे, इफ इट इज इन बिटवीन, त्याच्या दोघांच्या मध्ये जर एखादी जर सब टोटल किंवा एखादा हेडिंग जर असेल तर ते कुठल्या रंगात असलं पाहिजे, हे वेगवेगळे चित्रविचित्र कलर देऊन नाही होणार. आपल्याला काय हवंय की एक युनिफॉर्मिटी असायला पाहिजे. तर रिपोर्ट आपण ज्यावेळेस बनवतो किंवा करतो तर त्यावेळेस त्याला सर्वात मोठा जो आस्पेक्ट असतो हा आस्पेक्ट हा तुमच्या रंगसंगतीवर असतो. जर रंगसंगती जर व्यवस्थित असेल तर आपण हा पुढे घेऊन जाऊ शकतो, किंवा त्या ठिकाणी जर एखादा कॉर्पोरेट एम्प्लॉई असेल तर तो काय करतो की हे रंगसंगती वापरून तो

0: असं प्रमोशन, इन्क्रीमेंट किंवा नवीन जॉब सुद्धा घेऊ शकतो.
1: अच्छा, पण मग एक्सेलचा पाथ कसला असला पाहिजे?
0: एक्सेलचा पाथ म्हणजे काय की एक्सेल कसं शिकलं गेलं पाहिजे, एक डीपली शिकणं फार गरजेचं आहे, दुसरं बेसिक, त्याच्यानंतर मॉडरेट लेवल, त्याच्यानंतर ॲडव्हान्स लेवल, त्याच्यानंतर तुमचं पॉवर क्वेरी, पॉवर बी आय आणि मग फॅब्रिक. हा एक पाथ आहे. आता हा पाथचा जर विचार केला, हा प्रश्न येऊ शकतो श्रोत्यांच्या मनामध्ये, तर आपण पहिला वर्ग शिकलो, मग दुसरा, मग तिसरा, मग पाचवा, मग दहावी केली, बारावी केली, मग ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, त्याच्यानंतर पीएचडी केली. आपण पहिल्यांदा एकदम पीएचडी करतो का? तर नाही. का नाही करत? कारण त्याच्यासाठी बाकीचे विषय किंवा बाकीच्या इयत्ता आपल्याला कम्प्लीट करणं गरजेचं असतं. तसंच ज्यावेळेस आपण विचार करतो की आज पॉवर बी आय खूप मोठा टूल आहे किंवा खूप डिमांडिंग आहे, त्याच्या मागे पळून काय उपयोग? आधी तुम्हाला तुमचं बेसिक कम्प्लीट करणं गरजेचं आहे. बेसिक मध्ये एक्सेल, मग पॉवर क्वेरी, ऑटोमेशन, देन पॉवर बी आय. याच्याशिवाय जर तुम्ही गेला डायरेक्ट पॉवर बी आय आज बूम मध्ये आहे, पॉवर बी आय विथ ए आय याचा जर विचार केला, तर तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. पण मी असं सांगेल की कुठेतरी जाऊन पडाल किंवा कुठेतरी जाऊन मागे यावं लागेल. त्याच्यापेक्षा आत्ताच मागे या, एक्सेल शिका व्यवस्थित, त्याच्यानंतर मग पुढे जा.
1: सर, जाता जाता तुम्ही आमच्या तरुण मंडळींना ज्यांना एक्सेल शिकायचं आहे आणि बरंच काही करायचं आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: मी हे सांगेल की ज्यावेळेस एखाद्याला जर एक्सेल शिकायचं आहे आणि हे एक्सेल शिकताना रेग्युलर जर प्रॅक्टिस जर केली, एक तर सर्वात पहिले कुठेतरी जाऊन हा विचार करा की सर्वात पहिले मला एक्सेल का शिकायचंय, कारण काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस कोणाला जेव्हा ज्याला शिकायचं असेल तर त्यावेळेस काय करतात की सोशल मीडिया साईटवरनं मी शिकतो. ज्यावेळेस सोशल मीडिया आलं त्यावेळेस काय होतं, सर्वात पहिली गोष्ट ती वन वे कम्युनिकेशन आहे सोशल मीडियाचं, तर वन वे मध्ये शिकणं कधीही होऊ शकत नाही किंवा काही जण करतात पण ते तेवढ्या लेवलवर जात नाही. तर नेहमी आपल्याकडे आपल्या घराच्या आजूबाजूला एखादं इन्स्टिट्यूट असेल तर तिथे जाऊन शिका. गुरुजींना सांगा की मला काय शिकायचंय, तर ते तुम्हाला व्यवस्थित पाथ देतील. ठीक आहे, शिकवत त्यांच्याकडनं शिकल्यानंतर एक गुरुमंत्र परत एकदा सांगतो की प्रॅक्टिस फार गरजेची आहे. मी आपल्या श्रोत्यांना हे खूप आवर्जून सांगतो, आज शिकलं लगेचच त्याची प्रॅक्टिस करून बघा. एखादी गोष्ट नाही समजली तर विचारा, पण मनात ठेवू नका की याच्यानंतर काय.
1: खरंच सर, आजच्या गप्पांमधनं एक गोष्ट नक्कीच लक्षात आली की एक्सेल फक्त रो आणि कॉलम्सच नाही, त्याच्या पुढे बरंच काही आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आकाशवाणी नागपूरतर्फे तुमचे खूप खूप आभार.
0: थँक्यू.
1: मित्रांनो, एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, तुमची डिग्री तुम्हाला मुलाखतीपर्यंत नेईल पण तुमचं स्किल तुम्हाला प्रोफेशन मिळून देणार आहे. त्यामुळे आजच काहीतरी नवीन शिकण्याचा संकल्प करा. आपण भेटूया पुढच्या भागात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आपण ऐकत होतो ॲडव्हान्स एक्सेल या विषयावर प्राजक्त पांडे यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत. आजच्या दिनविशेषाच्या निमित्ताने आपण एका महत्वाच्या विषयावर संवाद साधला आणि त्यातून काही विचार जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला. अशाच विषयांच्या माध्यमातून आपण आपल्या आजूबाजूच्या जगाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी आपल्याला देत असतो, कारण प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही नवीन शिकून जात असतो. याच सकारात्मक विचारांसह आता मी समर बोबडे आपली रजा घेतो. आपण ऐकत होतात आकाशवाणी नागपूर केंद्राची प्रस्तुती असलेला युववाणी हा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत, नव्या विचारांसह आणि नव्या ऊर्जेने. तोपर्यंत स्वतःला सतत नव्या गोष्टी शिकण्यासाठी तयार ठेवा, आपल्या आजूबाजूच्या जगाकडे जिज्ञासू नजरेने पाहत रहा आणि आपल्या सकारात्मकतेचा प्रकाश इतरांपर्यंतही पोहोचवत रहा. नमस्कार.

युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युवा आणि आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आणि 6:05 इंग्रजी समाचार हे इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र ही दोन्ही बातमीपत्रं आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. आणि 6:10 गीतबहार चित्रपट

0: emerged into the top three of their respective categories. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा ऐकवत आहोत. आज संध्याकाळी 6:30 कामगार सभा कार्यक्रमात गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त अविनाश दौंडे यांची मुलाखत आपण ऐकाल आणि 7:15 वृत्तविशेष हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमात पशुपालन व्यवसायातील स्वॉट पृथककरण याविषयी डॉक्टर तेजस शेंडे सहयोगी प्राध्यापक क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांनी दिलेली माहिती तसंच खरीप हंगामातील पिकांचं नियोजन याविषयी डॉक्टर प्रमोद चौधरी सहयोगी प्राध्यापक कृषी विद्या विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे यांनी दिलेली माहिती आणि बाजारभाव सांगितले जातील. आज रात्री 8:15 एक कलाकार कार्यक्रम केंद्रित असेल ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यावर सादरकर्त्या राजश्री सोवनी. आज रात्री 9:15 स्पॉटलाईट 9:30 कंट्री वाईड 10:15 इन्साईट्स तसंच रात्री 10:00 प्रादेशिक लोक आणि सुगम संगीत सभा दिल्ली केंद्रावरून यामध्ये सौम्या मिश्रा यांचं मैथिली लोकसंगीत तसंच निजॉय कुमार समंतरॉय यांचं ओडिया आधुनिक संगीत आपण ऐकाल. ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आमचे उद्या शुक्रवार दिनांक 5 जूनचे कार्यक्रम असे आहेत. आमची पहिली प्रसारण सभा सुरू होईल 5:45. पहाटे 5:55 गिरवाणवाणी यामध्ये ऋग्वेदातील शांतीमंत्र श्रीकांत गोरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून 6:05 प्रभात वंदन यात सुरुवातीला काही भक्तिरचना आणि शेवटी चिंतन या सदरात आश्लेषा महाजन यांचे विचार. सकाळी 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:35 दिनविशेष सादरकर्ते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी अंतर्गत रुंद वरंबासरी लागवडीचे फायदेशीर तंत्रज्ञान याविषयीची माहिती. 7:15 आरोग्यम धनसंपदा यामध्ये पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग पहिला. निर्मिती सहाय्य किरण ढगे सादरकर्ते धीरज केदारी. 6:50 परिसर या सदरात जैविक तालबद्धता या माहितीचा भाग पहिला आपण ऐका. लेखन केलंय कौमुदी जमखिंडीकर यांनी. 7:00 आजचा विचार. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. भावधारा कार्यक्रम सकाळी 7:40. उद्या सकाळी 8:40 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम देणं निसर्गाचं. लेखन डॉक्टर नंदकिशोर चिपडे. सादरकर्ते सूरज गोळे. निर्मिती आकाशवाणी अकोला केंद्राची. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 संस्कृत पत्रिका गिरवाण भारती यामध्ये पुण्याच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. सहभाग असेल सानिका पेंडसे आणि सहकाऱ्यांचा. तसंच भाग्यलता पाटसकर यांचा काव्यपाठ आणि शाकंभरी स्तोत्र आपण ऐकाल. निर्मिती सहाय्य साक्षी जरंडीकर यांचं सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. सकाळी 10:00 गांधीवंदना लेखक वी व्ही घाणेकर सादरकर्ते विनायक मोरे. 10:15 सुगम संगीत. 10:25 स्थानिक निवेदनं. 10:30 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पल्लवी पोटे यांनी गायलेला राग कोमल ऋषभासावरी आपण ऐकाल. उद्या सकाळी 11:30 विशेष गीतगंगा कार्यक्रमात युवा अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा आणि गाणी भाग 3 संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात स्त्री आरोग्याची 52 तज्ज्ञ सहभाग असेल डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा. पर्यावरण दिनानिमित्त अभिवाचन हीच वेळ कृतीची लेखन डॉक्टर नंदा हरम. सहभाग डॉक्टर नंदा हरम आणि सविता जेरे यांचा. आणि संस्कृतीच्या पाऊल खुणा यामध्ये प्राचीन भारतीय शास्त्र संपदा या अंतर्गत योगशास्त्र याविषयी भारत विद्यातज्ञ आणि वैद्य डॉक्टर अंबरीश खरे यांची निलिमा थत्ते यांनी घेतलेली मुलाखत. सूत्रसंचालन सविता जेरे यांचं सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम. 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून. 2:15

ते 2:15 आणि पुन्हा 2:30 नेक्स्ट वेव्ह नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. उद्या आमच्या सायंकालीन सभेत संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवाणी कार्यक्रमात स्टे ट्यून या सदरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खास कार्यक्रम, हरित विचार सुरक्षित उद्याचा आधार, लेखन निवेदन मिताली पटवर्धन, निर्मिती सहाय्य रुचिरा पालकर, सादर करते धीरज केदारी. संध्याकाळी 6:15 कार्यक्रमांची रुपरेषा, 6:30 स्वस्थ भारत, यामध्ये 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त डॉ प्रणिता अशोक यांची मुलाखत, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमात शाश्वत ऊस उत्पादन वाढीचं आधुनिक तंत्रज्ञान याविषयी डॉ समाधान सुरवसे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत, 7:30 एक कलाकार, 9:15 समाचार संध्या, 9:00 न्यूज एट टाइम, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 करंट अफेअर्स दिल्ली केंद्रावरून, 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 नाद ब्रह्म अंतर्गत प्रमोद गणोरकर यांनी गायलेला राग मारुबिहार.

रात्री 1:15 एक कलाकार, 9:15 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट टाईम, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स दिल्ली केंद्रावरून, 10:00 मराठी चित्रपट संगीत, रात्री 10:30 नाद ब्रह्मांतर्गत प्रमोद गणोरकर यांनी गायलेला राग मारू बिहाग. ही होती आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकली आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: श्रोते हो, रंग वेगळा असला तरी स्वप्नांना रंग असतातच. त्वचा आणि केसांमध्ये रंगद्रव्याची कमतरता असलेली विवर्णता म्हणजेच अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक अवस्था असते की त्यामागे अनेक आरोग्यविषयक आव्हानं दडलेली असतात. सूर्यप्रकाशाशी संवेदनशीलता, दृष्टीदोष, त्वचेचं संरक्षण, सामाजिक गैरसमज आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. विवर्णतेबद्दलचं विज्ञान, वास्तव आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्वचा विकारतज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर. यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: कामगार सभा हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या आपल्या कामगार सभेत भेटीला आले आहेत अनेक कामगार पुरस्कारांनी सन्मानित अविनाश दौंड. मंडळी, आज त्यांच्या एकूणच त्यांना जे पुरस्कार मिळाले आहेत आणि कामगारांसाठी अनेक वर्ष ते कामगारांच्या संघटनांमध्ये आणि कामगारांच्या भल्यासाठी कार्यरत आहेत त्या सगळ्याविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर अविनाशजी, कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: अविनाशजी, आता सुरुवातीला आम्हाला सांगा की कामगारांसाठी काम करायला तुमची सुरुवात नेमकी कधीपासून झाली?
1: नमस्कार कामगार मित्रांनो. कामगार संघटना म्हटलं की अनेक जणांना अनेक विषय आठवतात. वास्तविक पाहता मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देऊन वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 1984 मी शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय चर्नी रोड मुंबई इथे शासकीय सेवेत रुजू झालो.
0: बर.
1: आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर शासकीय कामकाज करत असतानाच मला त्या ठिकाणच्या संघटन शक्तीची जाणीव झाली. कामगार आजूबाजूला होते, जवळजवळ 1800 कामगार दोन पाळ्यांमध्ये काम करत होते. परंतु त्याचं संचलन फक्त व्यवस्थापन करत नव्हतं तर त्याच्या जोडीनं त्या ठिकाणची संघटनाही करत होती.
0: बर.
1: आणि मग कामगारांच्या भल्यासाठी म्हणून मग त्यांचं वेतनमान, भत्ते, सोयी सवलती ह्या सगळ्या विषयांबरोबरच कामगारांचं सभासद कल्याण कसं होईल, जे संघटनेचे सभासद आहेत त्याच्यासाठी अनेक कल्याणकारी उपक्रम त्या ठिकाणी राबवले जात होते. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशिक्षण शिबिरांचंही आयोजन होत होतं, जेणेकरून व्यक्तिमत्वाचाही विकास होत होता. कामगार शिक्षण वर्ग त्या ठिकाणी चालत होते. आणि या सगळ्यामुळे मी कामगार संघटनेकडे आणि कामगार चळवळीकडे आकर्षित झालो.
0: बर. तुम्ही कामगारांसाठी सुद्धा बरंच काम केलेलं आहेत. त्यांचे जी वेगवेगळे अडचणी असतात त्या सोडवण्यासाठी सुद्धा तुम्ही अनेक त्यांच्या कार्यामध्ये सामील झालात. तर ते असे कोणकोणते कामं तुम्ही केली आहेत?
1: मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की या माझ्या संघटनेमध्ये खूप चांगली अशी परंपरा आहे आणि 96-97 वर्षाचा इतिहास आहे संघटनेचा. 1930 साली परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या संघटनेमध्ये येऊन वार्षिक सभेमध्ये कामगारांना मार्गदर्शन केल्याचा उल्लेख कामगार आयुक्त कार्यालयामध्ये आढळतो.
0: बर.
1: आणि कामगारांचे प्रश्न, दैनंदिन प्रश्न, व्यवस्थापनाबरोबर होत असलेले काही संघर्ष याची सोडवणूक करत असतानाच ही संघटना ही बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेला संलग्न आहे आणि मग तिथून पुन्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेला संलग्न आहे आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती इंटरनॅशनल ग्राफिक फेडरेशनला संलग्न आहे. आणि या पातळ्यांवरती काम करत असताना मूळ गाभा जो आहे तो सभासदाचं हित. मग सभासदाचं हित जोपासत असताना त्याचे वेतन, त्याचे भत्ते, त्याच्या इतर काही बाबी असतील सेवा शर्तींच्या त्याबाबतचे प्रश्न सोडवत असतानाच जे धोरणविषयक प्रश्न आहेत त्यावरही आम्ही नेहमी फोकस करत होतो. दुसरी गोष्ट अशी की आमच्याकडे खूप अशिक्षित असा वर्ग त्या 84 ते 90 काळापर्यंतही होता आणि तो यंत्र विभाग, बांधणी विभाग अशा ठिकाणी अल्पशिक्षित कामगार काम करत होते. खूप वेळा असं व्हायचं की त्यांच्यामध्ये व्यसनाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं, त्यामुळे गैरहजेरीचं प्रमाणही होतं. आमच्यापैकी काही मंडळींनी काही योजना सुरू केल्या. त्यातली एक योजना या ठिकाणी मला सांगावीशी वाटते की रेल्वेचा पास जो असतो तो 3 महिन्यांचा असतो आणि ते पैसे नसल्यामुळे, तो पास काढायला पैसे नसल्यामुळे काही कामगार घरीच राहायचे.
0: बर.
1: कारण पगार आला की तो ओढून टाकायचा. व्यसनाधीन काही मंडळी होती. मग संघटनेने असं केलं की त्या कामगाराचा पास काढायचा, त्याला त्याच्या टेबलवर त्याच्या खात्यात नेऊन द्यायचा आणि दरमहा त्याच्या पगारातून ती रक्कम वसूल करायची. आता महिन्याच्या पगाराची रक्कम ही जास्त असते आणि 3 महिन्याच्या पासाची रक्कम ही कमी असते आणि त्यातूनही जे पैसे उरायचे ते संघटना वापरत नसे तर बोनस म्हणून वर्षाकाठी पुन्हा त्यांना देऊन टाकायचं. म्हणजे त्याची रेग्युलर येण्याची जी शाश्वती होती ती वाढली आणि तोही सावरला गेला आणि त्याचं कुटुंबही सावरलं गेलं.
0: अतिशय छोटी गोष्ट होती पण कामगारांसाठी ती तेव्हा खूप मोठी
1: होती. आणि खूप वेळा असं होतं की 4व्या वेतन आयोगाच्या सुमारास शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन खूपच कमी.

0: नव्हतं. आणि त्यावेळेला सुद्धा लोक 30 तारखेला पगार झाल्यानंतर 1 तारखेपासूनचं रेशन भरायला कामगार किंवा त्याचे कुटुंबीय रांगेत जाऊन उभे राहायचे. पुन्हा 10 तारखेला त्याला ओव्हरटाईम मिळाला की 15 तारखेपासूनचं रेशन भरायला ते रांगेत उभं राहायचे, अशी परिस्थिती होते. मग मुलांची पुस्तकं वह्या कुठून आणणार? आता तर खूपच संस्था झाल्या त्या देतात, पण आमच्या संघटनेने हे काही उपक्रम राबवले, ते वह्या पुस्तकं आम्ही लेबर फंडातून आमच्या द्यायचो. आणि लेबर फंड जो आहे तो सगळ्यांकडनं आम्ही समान 5 रुपये त्यावेळेला होते ती वर्गणी आम्ही जमा करायचो, आणि त्यातून जी निधी जमा व्हायचा, आणि अर्ज आल्यानंतर आणि आमची खात्री पटल्यानंतर की हा मुलगा उच्च शिक्षण घेतोय मग त्याला आपण ही मदत करायला पाहिजे, मग ती मदत आम्ही पुस्तक पेढीतून करत होतो. त्या पुस्तक पेढीच्या जोरावर अनेक मंडळी डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, वकील झाली, काही परदेशातही गेले आणि अजूनही आमच्या संपर्कात आहे, याचा मला अभिमान वाटतो.
1: वा मस्त. म्हणजे खरंच ह्या कामगारांसाठी अगदी मनोभावे जे काम करणं गरजेचं होतं ते तुमच्या तर्फे केलं गेलं. अविनाशजी, हे सगळं करत असताना तुम्ही कामगार साहित्यिक सुद्धा आहात, तर साहित्य क्षेत्राकडे तुम्ही कसं वळला?
0: मला शालेय जीवनापासून साहित्याची आवड होती. खरं तर काव्य हा प्रकार माझ्या फार जवळचा.
1: बर.
0: आणि त्यावेळच्या नियतकालिकामध्ये 8वी 9वी असेल 10वी असेल काही कविता माझ्या निवडल्या गेल्या आणि शालेय वार्षिकामध्ये त्या छापल्या गेल्या. नंतर मी डहाणूकर महाविद्यालयात गेलो आणि त्या ठिकाणी प्राध्यापक जोग सर होते आणि ते खूप सव्यासाची होते, खूप त्यांचा दृष्टिकोन चांगला होता, त्यांनी आणखी वाचनाची आवड लावली आणि मग मी खूप वाचत सुटलो.
1: बर.
0: म्हणजे 5 वर्ष मी जवळजवळ खूप लेखकांचं बरस साहित्य वाचलं आणि त्यातून गोडी निर्माण झाली आणि तिथल्या मराठी वाङ्मय मंडळात सुद्धा मी सदस्य झालो आणि त्यानंतर त्या ठिकाणी मी सहसचिव सुद्धा झालो. या दरम्यानच्या काळामध्ये माझ्या कॉलेजच्या म्हणजे महाविद्यालयीन काही मित्रमैत्रिणींनी तू जर काही लिहित असशील तर स्पर्धेत का उतरत नाहीस असं मला विचारलं. आणि मग ज्युनियर कॉलेज पासून ते अगदी आंतर महाविद्यालयीन पातळीपर्यंत नंतर सिनियरमध्ये अनेक पारितोषिकं, मग लेखाची असतील, कवितेची असतील, निबंधाची असतील आणि वक्तृत्वाची सुद्धा, ही मला मिळाली आणि साहित्याकडे अशा पद्धतीने मी ओढला गेलो.
1: बर. आता अविनाशजी, एवढं तुम्ही सांगितलं तर एखादी कविता आमच्या कामगार बंधूंसाठी सादर कराल का?
0: हो निश्चित. मी ज्या मुद्रणालयामध्ये काम करायचो त्याला खरं गॅझेट बजेटची प्रेस असं म्हणायचे.
1: बरं.
0: त्या ठिकाणी राजपत्र छापलं जायचं आणि अर्थसंकल्पीय जी प्रकाशनं असतात ती छापली जायची. आमच्याकडे 2 पाळ्या होत्या आणि दोन्ही पाळ्यांना समान काम दिलं जायचं. 8-8 तासाच्या 2 पाळ्या होत्या, पण त्यांच्यामध्ये एक चुरस असायची, म्हणजे कामाची एक चुरस असायची की आपल्याला दिलेलं काम आपण किती वेळात आणि कसं पूर्ण करतो, 2 दिवसात करतो, 4 दिवसात, समान काम वाटलं जायचं. त्यावरची ही कविता आहे चुरस. गॅझेटची डेट आपल्याला गाठायची आहे, त्या पाळीच्या आधी आपल्या वाट्याचं छापायचं आहे. शिप मॅनेजरने काढताच हे फरमान, जुळवू लागली खेळे जुळाऱ्यांची अख्खी रांग. पाहून हो कामाचा ओव्हरसिअर सुद्धा धावला, मशिनी झाल्या सुरू, प्रेस धडधडू लागला. 8 पेजी फॉर्मची लागतात थप्पीवर थप्पी, सरसावले सारे हात, बाईडिंग झाली सोपी, घेऊन उरी ध्यास, पाळी राबली जोशात, नेहमीचे गॅझेट छापून दिले टायमात. 100 वर्ष जुनी प्रेस गॅझेट बजेटची, सतत रंगायची चुरस 2 पाळ्यांची. महत्वाचा असतो हरेक भाग गॅझेटचा, महत्वाचा असतो हरेक भाग गॅझेटचा, ना पाहिला ना वाचला आम्ही कधी दस्तावेज आयुष्याचा.
1: छान. म्हणजे कामाप्रती तुमची असलेली पूर्णपणे एकरूपता या कवितेतून सुद्धा दिसते अविनाशजी. आणि त्यामुळेच असेल कदाचित तुम्हाला कामगार क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेत, तर त्याविषयी आम्हाला सांगा.
0: आमच्या संघटनेबाबत सांगायचं झालं तर संपूर्ण राज्यामध्ये, तसं देशाचाही इतिहास हळूहळू अभ्यासावा असं मला वाटतं, अर्थात माझा तो अभ्यासाचा विषय आहे, पण या ठिकाणी कामगार आयुक्त कार्यालयात ब्रिटिश काळापासून ज्या रजिस्टर्ड झालेल्या संघटना आहेत त्यामध्ये 7वा क्रमांक माझ्या संघटनेचा लागतो प्रेसच्या. आणि आज त्यात अस्तित्वात असलेल्या 2च संघटना आहेत, एक म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्टची आहे आणि 2ऱ्या क्रमांकाची माझी संघटना आहे. या संघटनेत सुद्धा काम करत असताना कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून सातत्यानं 10 वर्ष कार्यकारिणीत काम केलं असेल किंवा पदाधिकारी म्हणून काम केलं असेल तर एक महत्वाचा पुरस्कार दिला जातो, तो मला मिळाला. त्यानंतर सातत्यानं 25 वर्ष काम केलेले आम्ही मोजकेच काही पदाधिकारी होतो. 87 सालापासून मी काम करायला लागलो आणि जेव्हा 25 वर्ष मला पूर्ण झाली त्यावेळेला माझ्याच संघटनेने पुन्हा एकदा तो मानाचा पुरस्कार दिला. हे पुरस्कार राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरचे नसले तरी माझ्या दृष्टीने त्याला खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे.
1: म्हणजे तुम्ही जे काम करत होता त्याची पावती तुम्हाला मिळाली असं वाटायचं तो काळ होता.
0: हो.

0: असं आहे की कामगार संघटनामध्ये काही प्रकार आहेत, काही स्वयंघोषित नेते स्वतः संघटना निर्माण करतात आणि त्यांची कार्यपद्धती वेगळी असते. आम्ही शासकीय यंत्रणेमध्ये काम करणाऱ्यांना आमचं वेतन आम्हालाच मिळत असतं आमच्या कामाचं, आणि मग वेगळं कुठलंही मानधन वगैरे न घेता आम्ही काम करतो, म्हणून आम्हाला या पुरस्कारांची महती मोठी आहे. ही एक आमच्या कामाची पावती आहे. दुसरा पुरस्कार मला 2011 साली श्रमिक प्रतिष्ठानचा मिळाला, तो कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे पुरस्कार मिळाला, आणि त्याच्यासाठी 11 जणांचं सिलेक्शन महाराष्ट्रातून झालं होतं, जे युवा मंडळी आहेत पण सातत्याने काम करत आहेत, त्यांच्याकडून पुढे काही अपेक्षा आहेत असं ठरवून बँक, LIC, GIC, सार्वजनिक सेवा, शासकीय कर्मचारी यांचं जे श्रमिक प्रतिष्ठान आहे, त्यांनी 2011 ला तो श्रमिक प्रतिष्ठानचा पुरस्कार मिळाला. आणि तिसरा पुरस्कार मला दुग्धशाळा कामगार जे आहेत ते विखुरलेले आहेत संपूर्ण राज्यामध्ये, त्यांच्या काही अनेक समस्या होत्या, कारण ते सोडवण्यासाठी मला तर आता इथे म्हणजे आदरणीय आमचे नेते कर्णिक साहेबांबरोबर, रग कर्णिक यांच्याबरोबर मेधा पाटकरांचं आणि उल्का महाजनांचं सुद्धा मार्गदर्शन मिळालं, पण त्यांचे बरेचसे प्रश्न सुटल्यानंतर, तेव्हा तर तसं माझं फार वय नव्हतं, परंतु जीवन गौरव पुरस्कार मला शासकीय दुग्धशाळा कामगारांनी त्याच वर्षी दिला. त्याच्यानंतरचा महत्वाचा पुरस्कार तो ह्युमन राईट्स असोसिएशनने सातारा इथे एक मोठा कार्यक्रम घेतला होता आणि तिथे या राज्यातल्या 5 जणांना पुरस्कार दिला, सोशल अवॉर्ड दिलं. त्याचं कारण असं होतं की संघटनेच्या माध्यमातून पर्यावरण हिताच्या गोष्टी म्हणजे वृक्षारोपण, पुन्हा नेत्रचिकित्सा, आरोग्य चिकित्सा, आदिवासी पाड्यामध्ये जाऊन काम करणं आणि सातत्यानं रक्तदान शिबिरं घेणं, हा सगळा भाग त्यांनी पाहिल्यानंतर मला तो ह्युमन राईट्स अवॉर्ड जो आहे तो साताऱ्याला मिळाला, आणि तो सुद्धा कामगार क्षेत्रात काम करत असल्यामुळे मिळाला, सोशल असला तरी, तो 2014 ला मिळाला. त्यानंतर मुंबईमध्ये एक सामाजिक अनेक संस्था काम करतात, पण भौतू सब्ब मंगलम नावाची एक संस्था आहे, त्यांच्या स्वतःच्या अँब्युलन्सेस आहेत, पुन्हा त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे, विपश्यनेचं काम पण वाढवलेलं आहे, आणि त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर काही बाबतीमध्ये मी निश्चितपणे त्यांना सहाय्यभूत ठरलो, आणि मग त्यांच्या कमिटीने सुद्धा मला बुद्धभूषण पुरस्कार हा दिला. आणि त्यानंतर मात्र आणखी 2 ते 3 महत्वाचे पुरस्कार ह्या सर्व पुरस्कारांनंतर मिळाले. त्यातला पहिला म्हणजे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा. राष्ट्रीय मिल मजदूर संघ हा या देशातील सगळ्यात जुनी अशी संघटना आहे. गदी आंबेडकरांनी स्थापन केलेली सर्व मिल मजदूरांसाठीची खूप मोठी संघटना आहे. ते दरवर्षी श्रमगौरव पुरस्कार देतात आणि एक जीवनगौरव पुरस्कार देतात. माझं भाग्य असं की मी ज्यांच्या हाताखाली काम केलं, जे मला गुरुस्थानी होते, ते स्वर्गीय रग कर्णिक, शासकीय कर्मचाऱ्यांचं आदरस्थान, त्यांना ज्या कार्यक्रमामध्ये ज्या वर्षी जीवनगौरव पुरस्कार मिळाला त्याच वर्षी त्याच कार्यक्रमात मला श्रमगौरव पुरस्कार मिळाला, आणि तोही 2018 साली मिळाला. तर हा एक योगायोग होता. आणि ह्या सगळ्यांची दखल घेऊन मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्याच्या कामगार कल्याण मंडळाने जो गुणवंत कामगार पुरस्कार आहे तो मानाचा आहे, खूप मानाचा आहे, प्रतिष्ठेचा आहे. राज्यपालांच्या हस्ते तो दिला जातो. तो सुद्धा 2019 ला मिळाला. अर्थात ती प्रक्रिया खूप किचकट असते. आवेदनं मागवली जातात, व्यवस्थापनाला विचारणा होते, फाईल पूर्ण तुम्हाला द्यावी लागते, त्यात सामाजिक कार्य सुद्धा लागतं, संघटनेचं लागतं, इतरही गोष्टी असतात, पुन्हा तुमचा इंटरव्ह्यू असतो. त्या सगळ्या चाळणीतून मी गेलो आणि 2019 ला मला तो सुद्धा गुणवंत पुरस्कार, माझ्या आधीही सुद्धा माझ्या संघटनेतल्या 6 लोकांना तो मिळाला होता, आणि त्याच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा मान मला थोडक्यात मिळाला आणि माझ्या संघटनेची मान उंचावली गेली असं माझं एक स्पष्ट मत आहे. यानंतर सातत्याने जर तुम्ही काम करत राहिलात गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्यानंतर 5 वर्षापेक्षा अधिक, तर गुणवंत कामगार असोसिएशनचा राष्ट्रीय पातळीवरचा कामगार भूषण पुरस्कार हा दिला जातो. तो 24 साली मला कोल्हापूर इथे दिला गेला. त्यावेळेला सुद्धा कोल्हापूर, सातारा, सांगली आमच्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची त्या जिल्ह्यातील बरीच कार्यकर्ते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ते सुद्धा एक मानाचं होतं संघटनेच्या दृष्टीने.
1: वा, एवढं जे तुम्ही कामगारांसाठी काम करता त्या सगळ्याची दखल विविध पातळ्यांवर घेतली गेली आणि त्यामुळे या पुरस्कारांनी, अतिशय मानाच्या पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित झालात. अविनाशजी, आता या वळणावर तुमची अजून एखादी, तुम्ही ज्या कविता सतत करत असतात कामगार जीवनांवरच्या सुद्धा, तर एखादी कविता आमच्या परत श्रोत्यांसाठी सादर कराल का?
0: निश्चित निश्चित. तसे माझे 2 काव्यसंग्रह आलेले आहेत आपल्या याच कार्यक्रमातून, अनेक वेळा मी काव्य वाचन केलेलं आहे, पण अलीकडच्या काळामध्ये थोडंसं संघटन क्षेत्रामध्ये प्रशिक्षण शिबिरं घेत असतात.

0: त्यांना सामुदायिक गीत एखादं सुरुवातीला असावं. प्रतितयश अनेक मराठी दिग्गज कवींच्या कविता आम्ही त्या ठिकाणी सामुदायिकरित्या म्हणायचो. मी म्हटलं आपणही प्रयत्न करून पाहू आणि म्हणून मी अणुचेतना संघर्षातून ही एक कविता लिहिलेली आहे. कृपया ती सर्वांनी ऐकावी. मी तुमच्यासाठी ती या ठिकाणी म्हणत आहे. शीर्षक आहे अणुचेतना संघर्षातून. एकजुटीचे बांधून कंकण अणुचेतना संघर्षातून. अणुचेतना संघर्षातून संप निदर्शने मोर्चे धरणे हाती आपुल्या अमोघ आयुधे. लोकशाहीचा मान ठेवून अणुचेतना संघर्षातून. सकळांचे करुणी प्रबोधन अज्ञानाचे करू चाटन. श्रमक्रांतीची मशाल पेटवून अणुचेतना संघर्षातून. अन्यायाला थेट भिडूया कर्तृत्वाने न्याय मिळवूया वर्ग लढ्याच्या भागीदारीतून. अणुचेतना संघर्षातून देऊ तडाखा दुःशासनाला घेऊ मिळवून हक्क आपुला. संघ शक्तीचे करून पूजन अणुचेतना संघर्षातून. अणुचेतना संघर्षातून.
1: वा अविनाशजी, या कवितेतून सुद्धा दिसतंय की कामगारांचं भलं ही तुमची अगदी मनापासूनची आणि सततची तळमळ असते आणि इच्छा असते. आता ह्या कामगार संघटनेसाठी, कामगार संघटनेत काम करत असताना कोणते एखादे बरे वाईट अनुभव आले असल्यास ते आम्हाला थोडक्यात सांगा.
0: माणसाच्या एकूण आयुष्यामध्ये बऱ्या आणि वाईट अनुभवांची जंत्रीच असते.
1: हो.
0: आणि सामाजिक काम करत असताना त्याला जास्त प्रमाणात सामोरं जावं लागतं. पण कामगार संघटनेत काम करत असताना आणि लाखोंच्या कामगार संघटनेत काम करत असताना ह्याचं प्रमाण खूप मोठं असतं. ती जबाबदारी मोठी असते. त्यावेळेला संयम दाखवणंही फार महत्त्वाचं असतं. काही वेळेला आक्रमकता खूप गरजेची असते. आणि या कामगार लढ्यातून काम करत असताना खूप चांगले सुखद अनुभवसुद्धा आले. अंतिमतः काय होतं, सर्व कामगार मित्रांना माहीत असेल की शेवटी निगोसिएशन होतं, बैठका होतात. आमच्या बैठका मुख्यमंत्री पातळीवर, उपमुख्यमंत्री पातळीवर, शासकीय मोठ्या अधिकाऱ्यांवर. आणि 28 मागण्यांची एक मोठी सनद दिलेली असते, मागण्यांची सनद. त्यातले 2-4 प्रश्न सुटले आणि ते महत्त्वाचे असले की मग संपासारखं आंदोलन मागे घ्यावं लागतं आणि मग आम्हाला टीकेचं धनी व्हावं लागतं. 2 प्रश्न सुटले यांनी नेहमीसारखी माघार घेतली, हे मॅनेज झाले की काय वगैरे वगैरे. आता तर सोशल मीडिया आहे त्यामुळे नको ते मेसेज येतात. असे अनेक वाईट अनुभव सुरुवातीपासून आले. आता थोडंसं काही मंडळींना समजू लागलेलं आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्याचं धार कमी झालेली आहे. आणि बऱ्या अनुभवांबद्दल जर म्हणालात तर ती माझ्या मनामध्ये खूप दाटी करू नये आणि कधीतरी कविता म्हणा किंवा लेखांमधून ती मी प्रकट करेन. कारण अनेकांची आयुष्य उभी राहिली संघटनेमुळे हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला कधी विसरता येणार नाही या शासकीय रुग्णालयांमध्ये बदली कामगार म्हणून 10-10, 12-12 वर्ष काम करणाऱ्यांना त्यावेळच्या आरोग्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना भेटून ज्यावेळेला आम्ही कायमस्वरूपी शासकीय सेवेत घेतलं, जवळजवळ 11-12 वर्षांचा तो लढा होता. आणि त्यावेळेला नियुक्तीपत्र देत असताना त्यावेळच्या सन्मान्य आरोग्यमंत्र्यांनी आम्हाला संघटना पदाधिकाऱ्यांना बोलवून घेतलं त्या कार्यक्रमात आणि आमच्या हस्ते सुद्धा नियुक्तीपत्र द्यायला लावली.
1: बरं.
0: तेव्हा त्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातले अश्रू, आनंद अश्रू आम्ही पाहिले. यापेक्षा वेगळा अनुभव असू शकत नाही.
1: बरोबर. म्हणजे हा तुम्हाला तुमचा खरा सन्मान वाटला असेल.
0: दुसरं एक महत्वाचं या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अगदी ब्रिटिश काळापासून आपल्या मुंबईमध्ये 4 पोस्टमार्टम आहेत, केंद्र आहे, शवविच्छेदन केंद्र.
1: बरं.
0: आणि कुणी कधी त्या ठिकाणी गेलं नव्हतं आणि लक्ष दिलं नव्हतं आणि अतिशय दुरावस्था होती. 24-24 तास ड्युटी करायला यायचं आणि तिथे आपण जाऊ शकणार नाही, पाहू शकणार नाही अशा पद्धतीचं काम होतं. आणि त्यांनी काही त्या ठिकाणी थोडंसं म्हणायचा प्रयत्न केल्याबरोबर तिथल्या लोकांना निलंबित केलं गेलं, सस्पेंड केलं. आणि कुठलीच संघटना त्यांच्याकडे नव्हती. खरं तर ते शासकीय कर्मचारी. पण शेवटी ते शोधत शोधत आमच्याकडे आले. त्यानंतर ती केस घेतली, त्यांना एकत्र केलं, त्यांच्या फलकाचं अनावरणसुद्धा केलं, त्यांची संघटना स्थापन केली. न्यायालयामध्ये गेलो, न्यायाधीशांनी खडसावून ते तिथल्या अधिकाऱ्यांना न्यायालयातच सांगितलं की यांना ताबडतोबीने कामावर घ्या. आणि त्यानंतर त्यांची जी दुरावस्था होती ती हळूहळू नष्ट झाली. अशा पद्धतीचे अनेक अनुभव या

0: कामगार संघटनेमध्ये मला सांगता येतील की ज्यामुळे मला रोजच जवळजवळ सुखाची झोप मिळते की काहीतरी चांगलं काम केलेलं आहे असं निश्चितपणे वाटतं.
1: म्हणजे हे आत्मिक समाधान तुमच्यासाठी खूप महत्वाचं ठरतं. आणि कामगारांना ज्यांना खरोखर या सगळ्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांची जी समस्या आहे त्याचं निवारण तुम्ही करता. अविनाशजी, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तर शेवटी सुद्धा तुम्ही एखादी जर नव्याने तुमची काही एखादी कविता असेल आणि त्या कवितेने आपल्या आजच्या कार्यक्रमाचा शेवट केला तर खरंच सगळ्यांना ते आवडेल.
0: मित्र, मी आशावादी आहे, परंतु अलीकडची एकूण कामगार क्षेत्राची दशा आणि दिशा पाहिली तर थोडंसं उद्विग्न होतं मन. आणि त्या दृष्टिकोनातून मी ज्या ठिकाणी राबलो कामगार म्हणून 38 वर्ष, त्या ठिकाणचं एक कवन या ठिकाणी साजरं करून थांबतो. कवितेचं शीर्षक आहे संपले सारे. प्रेस हा माझा अखंड चाले, यंत्राच्या जोडीनं कामगार डोले. संपले सारे दिस सोन्याचे, आता न होती मोती घामाचे. लायनो मोनोची मिजास होती, चौरंगी सुबक छपाई होती. कौतुक झाले देशात राज्याचे, मिळाले कित्येक तुरे मानाचे. संपले सारे दिस सोन्याचे. गेली जुळणी गेली ती गॅली, लेटर प्रेस अन हात शिलाई. गेले गॅजेट बजेट चालले, बघता बघता ऑनलाईन झाले. संपले सारे दिस सोन्याचे. संघटना तेव्हा जोमात होती, पत पेढी ही सुखात होती. रिकाम्या जागांचे भर वाढले, निम्मे शिम्मेच शिल्लक राहिले. संपले सारे दिन सोन्याचे. साहेब लोक माणसात होते, कामगारांनाही जपत होते. तुटले बंध मैत्र संपले, एकमेकांशी बोले ना झाले. संपले सारे दिस सोन्याचे, आता न होती मोती घामाचे.
1: वा, तुमची जी तळमळ आहे ती सगळी तुम्ही आपल्या साहित्यातून आपल्या कवितेतून उतरवता. अविनाशजी, खरंच इतकं सुंदर तुमचं जे जीवन प्रवास तुमचा, जो कामगारांच्या बरोबरीने सततचा जोडला गेला आहे, तर त्याविषयी मनमोकळ्या गप्पांमधून तुम्ही जी आम्हाला माहिती सांगितली त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार.
0: धन्यवाद. आणि यापुढील त्यांचे जे कामगार श्रमिक म्हणून आयुष्य आहे ते सुखासमाधानाचं जावं अशी माझी सदिच्छा आहे.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कामगार सभेचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: कामगारांसाठी कार्यक्रम कामगार सभा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसतं?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.

0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका. मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: मन शुद्ध गोष्ट आहे पृथ्वी मोलाची.
3: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
4: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे. मनाने ठरवलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. तर मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
0: मनासाठी मनापासून योग साधना.
3: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही
0: मनासाठी मनापासून योग साधना.

श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल मार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै. वेबसाईट पुन्हा ऐका, https://awards.gov.in. निवेदन संपलं.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर. विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्याबाबत जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: शेवटच्या दिवशी निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांनी माघार घेतली तर अनेक अपक्ष तसंच महायुतीतल्या बंडखोरांनीही अर्ज मागे घेतले. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ मतदारसंघात महायुतीचे एकमेव उमेदवार मैदानात उरल्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली, तसंच भाजपचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत, तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपचे शैलेश लाखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. नाशिक मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला, तसंच भाजपचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपचे 2 बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे. महाविकास आघाडीनं नाशिक मतदारसंघासाठी उमेदवार दिला नाही. सांगली, सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली. इथं भाजपचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल. सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी, हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर, तसंच भाजपचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होणार आहे.
0: विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना भाजपाने कोट्यवधी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज बुलढाणा इथं बातमीदारांशी बोलत होते. भाजपाला निवडणूक नकोय तर नियुक्ती पद्धत हवी आहे असं सपकाळ म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय

0: 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी एकूण 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्स मार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या विभाग, मंत्रालय, राज्य सरकारं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचे पुरस्कार राजस्थानात जयपूर इथं आयोजित राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत समारंभपूर्वक प्रदान केले जातील. सुवर्ण विजेत्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. रौप्य विजेत्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये प्रमाणपत्र आणि मानचिन्ह मिळेल. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातली कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77 वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशी शेखर वेंपती यांनी समाज माध्यमावर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे, असं टंडन म्हणाले. ऊर्जा क्षेत्राशिवाय वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्राविषयीही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं. तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिग्ज यांनी यावेळी चर्चा केली. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026ला ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या प्रयत्नांमुळेच आखाती देशातून होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यात व्यत्यय येऊनही भारताने आंतरराष्ट्रीय ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात, कंत्राटदाराला दिलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत प्रकल्पांचा आढावा घेताना बोलत होते. विलंबानं कामं पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उधाणाच्या भरतीत धोकादायक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी 6 वेळा तर ऑगस्टमध्ये 5 आणि सप्टेंबरमध्ये 7 वेळा उंच लाटा उसळण्याची शक्यता असून लाटांची उंची 4.5 मीटरपर्यंत जाऊ शकते असं मुंबई महानगरपालिकेच्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर. विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमच्या कार्यक्रमांविषयीचे काही संदेश.

श्रोते हो, रंग वेगळा असला तरी स्वप्नांना रंग असतातच. त्वचा आणि केसांमध्ये रंगद्रव्याची कमतरता असलेली विवर्णता म्हणजेच अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक अवस्था असते की त्यामागे अनेक आरोग्य विषयक आव्हानं दडलेली असतात. सूर्यप्रकाशाशी संवेदनशीलता, दृष्टीदोष, त्वचेचं संरक्षण, सामाजिक गैरसमज आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. विवर्णतेबद्दलचं विज्ञान, वास्तव आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्वचा विकारतज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचेच 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। यानंतर ठीक 7:15 वाजता वृत्तविशेष आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून।

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत शाश्वत विकासासाठी जागतिक पातळीवर घेतलेले निर्णय आणि या क्षेत्रात देशांतर्गत सुरू असलेला विकास याविषयी पर्यावरण विषयाच्या अभ्यासकांसोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत. श्रोतेहो, विकासाच्या जागतिक मोहिमेमध्ये भारत सध्या एक महत्वपूर्ण नेतृत्वकर्ता आणि ग्लोबल साऊथचा प्रमुख आवाज म्हणून उदयाला आला आहे. आर्थिक प्रगती आणि पर्यावरण रक्षण या दोन्हीचा समतोल साधत भारतानं जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जागतिक पातळीवर हवामानातील बदलाचं आव्हान पेलताना भारतानं शाश्वत विकास आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात लक्ष

0: शाश्वत विकासासाठी जागतिक पातळीवर घेतलेले निर्णय आणि या क्षेत्रात देशांतर्गत सुरू असलेला विकास याविषयी पर्यावरण विषयाच्या अभ्यासकांसोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत. श्रोते हो, विकासाच्या जागतिक मोहिमेमध्ये भारत सध्या एक महत्वपूर्ण नेतृत्वकर्ता आणि ग्लोबल साऊथचा प्रमुख आवाज म्हणून उदयाला आला आहे. आर्थिक प्रगती आणि पर्यावरण रक्षण या दोन्हीचा समतोल साधत भारतानं जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जागतिक पातळीवर हवामानातील बदलाचं आव्हान पेलताना भारतानं शाश्वत विकास आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2021 ग्लासगो येथील COP26 परिषदेत मांडलेली मिशन लाईफ ही संकल्पना अतिशय दूरगामी आणि व्यावहारिक आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत पर्यावरणाच्या अभ्यासक राधिका कुलकर्णी.
1: आपली पृथ्वी ही सर्वांसाठी उत्तम पद्धतीनं राहण्याची जागा म्हणून ओळखली जावी यासाठीच शाश्वत विकासाची ध्येय आखलेली आहेत. त्यात भारताची हजारो वर्षांपासून वसुधैव कुटुंबकम या तत्वाला प्राधान्य देणारी संस्कृती आज जगात महत्वाची म्हणूनच केंद्रस्थानी असलेली दिसते. जागतिक स्तरावर पाहिलं तर सन 2015 भारतानं फ्रान्सच्या सहकार्यानं आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सुरू केली. त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यास आणि सदस्य देशांमध्ये हस्तांतरित करण्यात मोठी मदत होत आहे. सन 2021 युकेतल्या ग्लासगो इथं 26वी हवामान बदल परिषद झाली. त्यात भारतानं जागतिक स्तरावर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी मिशन लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली. दैनंदिन सवयी पर्यावरणपूरक करण्यावर भर देणारी ही संकल्पना आहे. 9 सप्टेंबर 2023 G20 परिषदेदरम्यान दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक जैव इंधन आघाडी ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स हा जागतिक उपक्रम सुरू केला. त्यात 19 देश आणि 12 आंतरराष्ट्रीय संघटना सहभागी आहेत. शाश्वत इंधन वापर वाढवणं आणि त्यासाठी सहकार्य प्रस्थापित करणं हा या आघाडीचा मुख्य उद्देश आहे. देशांतर्गत स्तरावर सन 2023 सुरू केलेलं राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन त्याही आधी मार्च 2019 सौर ऊर्जेचा वापर वाढवून वीज बचत करणारी PM कुसुम योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान सुरू झाली. 1 जुलै 2022 एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी आणण्यात आली. याला संमिश्र यश मिळालं. सन 2070 कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट भारतानं ठेवलं आहे. या निर्णयांमुळे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर पर्यावरणवादी देश म्हणून होत आहे. मिशन लाईफ म्हणजेच लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेचं ध्येय म्हणजे तिनं वापरावं टाका या संस्कृतीला नाकारलं. पर्यावरणपूरक व शाश्वत जीवनशैलीचा वापर आणि प्रसार पृथ्वीपूरक सवयी अंगीकारण्यास प्रवृत्त करण्याचं उद्दिष्ट ठेवून कार्य सुरू केलं. त्यासाठी जागतिक स्तरावर किमान 1 अब्ज नागरिक पर्यावरण रक्षणासाठी एकत्र येतील हे उद्दिष्ट ठेवत दैनंदिन कृतींवर भर देण्याला प्राधान्य दिलं आहे. त्यात पाणी वाचवणं, वीज बचत, कचरा कमी करणं आणि त्याचं वर्गीकरण करणं, सिंगल यूज म्हणजेच एकदाच वापरून टाकणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणं, शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब, ई कचऱ्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं आदी कृतींचा समावेश आहे. पॅरिस करारातली कलम आपल्या राष्ट्रीय निर्धारित योगदानात समाविष्ट करणारा भारत हा पहिला देश आहे.
0: श्रोत्यो, गेल्या 12 भारतानं पारंपरिक ऊर्जेकडून अक्षय ऊर्जेकडे होणाऱ्या स्थित्यंतरात जागतिक पातळीवर मोठी झेप घेतली आहे. आपला भारत देश आता जगात 3 अक्षय ऊर्जा उत्पादक बनला आहे. यासाठी कोणती पावलं उचलली आहेत याविषयी अधिक माहिती देत आहेत सौर ऊर्जेचे अभ्यासक गजानन जोशी.
2: आपण कित्येक दशके फक्त पारंपरिक ऊर्जा स्रोतच वापरत होतो. 2010 आपण हरित ऊर्जा किंवा अक्षय ऊर्जा या मार्गाने जाण्यासाठी तयार झालो. आपले आधीचे उद्दिष्ट होते 1,75,000 MW जे आपण 2022 अतिशय समर्थपणे पेलले आणि साध्य केले. आता आपले जे उद्दिष्ट आहे ते आहे 500 GW म्हणजे 500,000 MW. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण काही महत्वाची पावलं उचललेली आहेत आणि त्या मार्गावर आपले यशस्वी मार्गक्रमण चालू आहे. 500 GW हे लक्ष, त्यामध्ये सौर ऊर्जेचं लक्ष जवळजवळ 300 GW म्हणजे 60% जास्त आहे. या संदर्भात आपण ज्या उपाय योजना करतोय आणि जे कार्यक्रम राबवतोय त्यामध्ये मोठ्या क्षमतेचे सौर प्रकल्प लावण्यासाठी सोलर पार्क उभे करणे आणि त्या अनुषंगाने पायाभूत सुविधा पुरवणे, शेतकरी आणि घरगुती वापरासाठी सौर ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी काही कार्यक्रम ज्यामध्ये पीएम सूर्य घर योजना, पीएम कुसुम योजना, मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना यासारखे कार्यक्रम राबवतो.

0: साठी लागणारे प्रॉडक्ट्स म्हणजे सौर पॅनल आणि इतर ज्या काही गोष्टी लागतात हे पूर्वी आपण मोठ्या प्रमाणात आयात करत होतो चीन मधून, परंतु आता देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यात येत आहे. त्यामध्ये प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह जेणेकरून आपल्या नागरिकांच्या हाताला काम मिळेल आणि चीन वरील आपली डिपेंडन्सी कमी होईल. त्याचबरोबर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजेच विद्युत पारेषण आणि विद्युत वितरण या अतिशय सक्षम आणि एफिशियंट बनवणे हे एक आपलं महत्वाचं काम आहे.
1: श्रोते हो, ई वाहनं आणि सार्वजनिक वाहतुकीचे सुलभीकरण यामध्ये पर्यावरण पूरक तंत्रज्ञान कसं मदत करतं याविषयी गजानन जोशी म्हणाले.
0: वाहनांसाठी आपण फार पूर्वीपासून फक्त जीवाश्म इंधन म्हणजे पेट्रोल डिझेल गॅस यावर चालणारी वाहनं आहेत तीच वापरत होतो. त्यामुळे आपला प्रवास जरी होत असला तरी पर्यावरणावर त्याचा अतिशय विपरीत परिणाम होत होता. या संदर्भात देशाच्या स्थानिक पातळीवर तसेच जागतिक पातळीवर विचार सुरू झाला. त्यामधून इलेक्ट्रिकल व्हेकलचा विचार पुढे आला. पेट्रोल डिझेल कार जेव्हा रस्त्यावर धावते तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असते, त्यामुळे तापमान वाढते, इतरही अनेक पर्यावरणाचे भीषण प्रश्न उभे राहतात. या सगळ्याचा मानवी शरीरावर तसेच देशाच्या आर्थिक स्थितीवर परकीय चलन खर्च होण्यावर प्रतिकूल परिणाम होतो. यासाठी इलेक्ट्रिकल व्हेकल म्हणजेच इलेक्ट्रिकल कार आणि इतर वाहनांचा प्रसार सुरू झाला. या संदर्भात योजना आणि नियम राबवण्यात येत आहेत. ईव्ही कार, इलेक्ट्रिकल बसेस, झिरो इमिशन ट्रकिंग असे काही गोष्टी यामध्ये समाविष्ट आहे. भारत जगामध्ये तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल मार्केट आहे आणि वेगाने वाढणारे ऑटोमोटिव्ह मार्केट आहे. यामुळे जागतिक उद्योग संस्था, आर्थिक संस्था यांचा भारताकडे आणि भारताबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आहे. या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे फार जरुरीचे आहे. आपण 30% इलेक्ट्रिकल व्हेकलचे लक्ष 2030 वर्षापर्यंत गाठायचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये जवळजवळ 20 लाख कोटी रुपयांची गुंतवणुकीची संधी आहे. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग स्टेशन उभे करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना सरकार राबवित आहे, ज्यामुळे भारतामधील उत्पादनाला चालना आणि प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे कित्येक हातांना काम मिळणार आहे. यासाठी 26,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सगळ्याचा फायदा शेवटी पर्यावरण सुधारणा आणि पर्यावरण संरक्षण यासाठी होणार आहे.
1: श्रोतो, गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं भारताची शेती आणि ऊर्जा क्षेत्रात मोठी स्थित्यंतर घडवून आणली आहेत. शाश्वत शेतीसाठी नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग आणि खेत बचाव अभियान यासारख्या योजनांमधून सेंद्रिय शेतीला आर्थिक आणि तांत्रिक प्रोत्साहन दिलं जात आहे. एक पेड माकीनाम ही मोहीम 2024 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक पर्यावरण चळवळींपैकी ही एक महत्वाची चळवळ म्हणून उदयाला आली आहे. केंद्र सरकार विकास कामांसोबतच पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाची पावलं उचलत आहे. याविषयी राधिका कुलकर्णी म्हणाल्या.
2: पर्यावरण पूरक जीवनशैली आणि हवामान बदल यांचा फार जवळचा संबंध आहे. निसर्ग आहे तर आपण आहोत हे प्रत्येकानं लक्षात ठेवून पर्यावरण पूरकतेला प्राधान्य द्यायला हवं. त्याच दृष्टीनं सरकारनं विशेष धोरणं आखलेली आहेत. आर्थिक अनुदान देणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं या त्याच्याच बाजू आहेत. परंपरागत कृषी विकास योजनेत शेतकऱ्यांचे गट करून पहिल्या 3 वर्षांसाठी प्रति हेक्टर आर्थिक मदत दिली जाते. राष्ट्रीय प्राकृतिक कृषी मिशन अंतर्गत रासायनिक खतांचा वापर कमी करत पूर्णपणे नैसर्गिक व पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यात येतं. ईशान्येकडील राज्यांसाठीही योजना असून त्यात सेंद्रिय उत्पादनांचा मूल्य साखळी विकास व निर्यातीसाठी विशेष आर्थिक अनुदान दिलं जातं. तसंच शेती, आरोग्य व पाणी नियोजन यात अभ्यासपूर्ण समतोल राखला जातो. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करून पाणी बचत व शाश्वत व्यवस्थापन केलं जात आहे. शेतीत कीड प्रतिबंध प्रभावीपणे होण्यासाठी आणि पिकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून उपग्रह प्रतिमा आणि ड्रोनचं सहाय्य घेतलं जात आहे. जैविक खतनिर्मिती व जैविक कीटकनाशकं, गांडूळ खत आणि कंपोस्ट खत निर्मितीसाठी सरकारी केंद्रांमार्फत प्रशिक्षण दिलं जात आहे. शेतकऱ्यांना पीक विक्रीसाठी थेट राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी व पिकांचं प्रमाणीकरण व्हावं यासाठी जैविक खेती हे डिजिटल ऍप कार्यरत आहे. आज जगातली 70% जमीन नापीक झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार करत असलेले हे प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहेत.
1: श्रोते हो, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन हा भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हरित हायड्रोजन आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील भारताची उद्दिष्टे किती आव्हानात्मक आहेत या संदर्भात गजानन जोशी यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
0: आपल्याला हरित हायड्रोजन मिशन हे प्रामाणिकपणे साध्य करायचे आहे. या क्षेत्रात फक्त आपल्या देशासाठी नाही तर इतर देशांना हरित हायड्रोजन निर्यात करण्याची क्षमता देखील आपल्याला स्थापित करायची आहे. हरित हायड्रोजन बनवण्यासाठी इलेक्ट्रोलिसिस ही प्रक्रिया वापरली जाते. ज्या

0: साठी हरित ऊर्जा म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा वापरली जाणार आहे. हरित हायड्रोजन संदर्भात महत्वाची उद्दिष्टे असणार आहेत. आपले लक्ष असणारे 50 लाख मेट्रिक टन हरित हायड्रोजन प्रतिवर्ष तयार करण्यात. साधारण 1,25,000 मेगावॉट एवढी सौर ऊर्जा इंधन म्हणून लागणार आहे. त्याचे देखील उद्दिष्ट साध्य करायचे आहे. साधारण 8 लाख कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे. हरित हायड्रोजन लक्ष साध्य झाल्यावर प्रतिवर्ष 1 लाख कोटी रुपयाचे औष्णिक इंधन म्हणजेच कोळसा तेल वायू आयात करणे वाचणार, त्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपले वाचणार आहे. यामुळे 500 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन म्हणजेच कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे. या हरित हायड्रोजनचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग स्टील निर्माण उद्योग, खत उत्पादन कारखाने, तेल शुद्धीकरण उद्योग, जहाज वाहन, बंदर ऑपरेशन, अवजड वाहन इंधन आणि विमानासाठी लागणारे इंधन यामध्ये उपयोग होणार असून त्यामुळे जीवाश्म इंधन म्हणजेच कोळसा तेल वायू यांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होणार असून पर्यावरण पूरक विकास साधता येणार आहे. परंतु यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक, भारतामध्ये तंत्रज्ञान विकसित करणे, जागतिक बाजारात कॉस्ट इफेक्टिव्ह माल पुरवणे, यासाठी लागणारी विशेष औद्योगिक सुरक्षा व्यवस्था स्थापित करणे, त्याचप्रमाणे मानव संसाधन विकास करणे आणि त्यावर हुकूम कायदे तयार करणे आणि वेळेत करणे ही महत्वाची आव्हाने आहेत. ती आपण नक्कीच पार करणार आहोत.
1: श्रोते हो, नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचं लक्ष गाठताना भारतीय उद्योगांसमोर कोणती मोठी आव्हानं आहेत याविषयी गजानन जोशी यांनी सांगितलं.
0: COP26 या पर्यावरण परिषदेमध्ये भारताने आपली वचनबद्धता पंचामृत या संकल्पनेच्या आधारे 5 मुख्य उद्दिष्टांमध्ये जाहीर केली आहे. या वचनबद्धतेचा मूळ गाभा आहे 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन नेट झिरो म्हणजेच मूळ शून्य करणे. ही उद्दिष्टे आपल्याला पूर्ण करताना काही महत्वाच्या आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे. ही उद्दिष्टे आणि आव्हाने आहेत. कमीत कमी 500 गिगावॉट म्हणजे 5 लाख मेगावॉट पेक्षा जास्त हरित ऊर्जा 2030 पर्यंत निर्माण करणे. उद्योग व्यवसाय आणि रोजच्या वापरात 50% पेक्षा जास्त हरित ऊर्जेचा उपयोग करणे. 2021 तुलनेत कार्बन उत्सर्जन 100 कोटी टनापेक्षा जास्त प्रमाणात कमी करणे. कार्बन तीव्रता भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 45% पेक्षा जास्त प्रमाणात कमी करणे. या संदर्भात जर आपण आणखी तपशिलात गेलो तर लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करावी लागणार, तसेच तंत्रज्ञानामध्ये मोठ्या सुधारणा कराव्या लागणार आहेत. आर्थिक प्रगती आणि पर्यावरण यांचा समतोल साधावा लागणार. ही उद्दिष्टे साध्य करताना फक्त आव्हाने नाहीत तर त्याचबरोबर काही महत्वाच्या संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत. ते ओळखून त्याचा फायदा घेतला पाहिजे. मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा तयार होणार, जगातील तंत्रज्ञान आयात करून आपल्याकडे देखील तंत्रज्ञान विकसित करता येणार, परदेशातून आर्थिक गुंतवणुकीला आकर्षित करता येणार, उत्तम आणि प्रगतीशील तसेच नाविन्यपूर्ण शिक्षण प्रणाली विकसित करण्याचे संधी मिळणार, संशोधन आणि विकास संस्थांचा पायाभूत विकास होणार, खेडेगाव स्वयंपूर्ण करण्याची संधी, मोठ्या प्रमाणात नोकरी, उद्योग व्यवसाय संधी, प्रॉडक्ट आणि तंत्रज्ञान निर्यातीची संधी, अशा बऱ्याच संधी आपल्याला उपलब्ध होणार. हे करत असताना आपल्याला आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये आमूलाग्र सुधारणा कराव्या लागतील, ज्यामुळे अधिक विज्ञाननिष्ठ पिढी तयार होईल. यासाठी उद्योग आणि शिक्षण संस्था एकत्रपणे काम करण्याची देखील निकडीची गरज आहे.
1: श्रोते हो, आज भारत आर्थिक वृद्धी आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी यशस्वीपणे काम करत आहे. आर्थिक प्रगती आणि शाश्वत विकासाचा अचूक मेळ घालत भारत आज जागतिक पटलावर हरित भविष्याचा एक नवा आणि सक्षम नेतृत्वकर्ता म्हणून उदयाला आला आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

मध्यम लहरी 378.78 मीटर्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत माझं घर माझं शेत. नमस्कार मंडळी. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 14 ज्येष्ठ शके 1948, 4 जून 2026.

0: कार्यक्रमात सुरुवातीला हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला. कार्यक्रमात आता ऐकूया पशुपालन व्यवसायातील स्वॉट पृथक्करण याविषयी डॉक्टर तेजस शेंडे, सहयोगी प्राध्यापक, पशु अनुवंश आणि पैदास विभाग, क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार पशुपालक हो. स्वॉट विश्लेषण म्हणजे नेमकं काय हे कळण्या अगोदर आपल्याला त्याचं महत्व जाणून घ्यावं लागेल. पशुपालन व्यवसाय आपण सुरू करत असताना बऱ्याच वेळा घाई गडबडीमध्ये पशुपालन व्यवसाय आपण सुरू करत असतो, त्याचं शास्त्रीय दृष्टिकोनातून माहिती न घेता किंवा आपल्याकडं त्या व्यवसायासाठी लागणाऱ्या कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, कोणत्या गोष्टींच्या आपल्याकडं अडचणी आहेत, याचं एक नियोजनबद्ध अभ्यास आपण शक्यतो टाळतो. तुम्ही पशुपालन व शेती हे दोन व्यवसाय सोडले तर कुठलाही व्यवसाय बघा, त्याच्यामध्ये व्यवसाय सुरू करण्याअगोदर त्या व्यवसायाचं स्वॉट विश्लेषण हे अतिशय व्यवस्थित पद्धतीनं केलं जातं. आपण हे स्वॉट विश्लेषण म्हणजे नेमकं काय हे आता माहिती करून घेऊया. स्वॉट विश्लेषणामध्ये 4 इंग्लिशमधले अल्फाबेट्स आहेत, SWOT. एस म्हणजे स्ट्रेंथ, तुमच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या तुमच्या स्वतःकडं असणाऱ्या सामर्थ्याच्या गोष्टी, त्याला आपण स्ट्रेंथ म्हणतो. W म्हणजे विकनेसेस, विकनेस म्हणजे कमकुवतपणा, तुमच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या तुम्ही त्यामध्ये तुमच्या स्वतःची कोणती कमकुवत बाजू आहे हे आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी त्याचं विश्लेषण आपण विकनेसमध्ये किंवा कमकुवत बाजूंमध्ये. O म्हणजे अपॉर्च्युनिटीज, त्याला आपण मराठीमध्ये संधी असं म्हणतो. संधी म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या कोणकोणत्या संधी तुमच्या आजूबाजूला उपलब्ध आहेत. संधी ह्या कधीही तुमच्या स्वतःच्या नसतात, त्या आपल्याला आजूबाजूच्या परिसरातून त्यांचा आपल्याला वापर करावा लागतो. आणि टी म्हणजे थ्रेट्स, थ्रेट्स म्हणजे भयावह गोष्टी किंवा भीतीदायक गोष्टी ह्या पण पशुपालकाच्या स्वतःच्या नसतात, त्या आपल्याला आजूबाजूच्या वातावरणामध्ये आपल्या व्यवसायावरती त्यांचा भीतीदायक इफेक्ट असू शकतो. तर हे स्वॉट ॲनालिसिस करताना सगळ्यात पहिल्यांदा पशुपालकांनी एक गोष्ट महत्त्वाची जाणून घेतली पाहिजे, ती म्हणजे आपण कोणताही व्यवसाय सुरू करण्याअगोदर त्या व्यवसायासाठी लागणाऱ्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी यांची एक कागद आणि पेन घेऊन त्याची लिस्ट तयार करणे. शून्यापासून शेवटीपर्यंत आपण त्या व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टी कागदावरती लिहून काढल्या पाहिजेत. जसं की जमीन, पाणी, पैशांचा जो तुम्ही केलेलं नियोजन आहे, कुठली जात ठेवणार आहात, त्यांच्या खाद्याची काय सोय करणार आहात, शेड कसं बांधणार आहात, कुठल्या लसी देणार आहात, कधी जंत निर्मूलन करणार आहात, डॉक्टर कोण आहे, त्याची बाजारपेठ कशी असेल, तुमच्याकडं आजूबाजूला काय त्या व्यवसायासाठी भीतीदायक गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला याच्या अगोदर माहिती करून घेणं गरजेचं असतं. त्याच्यामुळं आणि एकदा या ज्या गोष्टी आहेत यांची आपण लिस्ट तयार केली की मग व्यवसायासाठी लागणाऱ्या आणि तुमच्याकडं उपलब्ध असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत यांना आपण सामर्थ्यामध्ये त्यांचं आपण वर्गीकरण करतो. नंतर त्याच्यामध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या तुमच्याकडं असणं अपेक्षित असतं पण त्या तुमच्याकडं नसतात, मग त्या गोष्टींचं आपण कमकुवत बाजूमध्ये वर्गीकरण करतो. यानंतर तुमच्या स्वतःच्या नसणाऱ्या पण तुमच्या व्यवसायासाठी अतिशय उत्तम संधी ज्या आहेत आजूबाजूच्या तुमच्या परिसरात, जसं की तुमच्याकडं समजा तुमचा शेळीपालन हा व्यवसाय आहे आणि तुमच्याकडं मटणासाठी अतिशय चांगलं मार्केट आहे, तर मग तुम्हाला ती व्यवसाय करण्याची एक संधी म्हणून त्याकडं आपण पाहिलं पाहिजे. तर तुमच्याकडं जवळच पशुवैद्यकीय जो डॉक्टर आहे तो उपलब्ध आहे, म्हणजे तुमच्याकडं तुमची स्वतःची नसणारी पण तुमच्या

व्यवसायासाठी संधी म्हणून ज्या गोष्टींचा उपयोग करता येईल अशा तुमच्या जी एकूण लिस्ट बनवली आहे अशा गोष्टींचं त्याच्यामध्ये आपण वर्गीकरण केलं पाहिजे. आणि सर्वात शेवटी आपण काही गोष्टी आहेत ज्यांचं भीतीदायक गोष्टी ज्या आपल्या व्यवसायासाठी आहेत त्या गोष्टी आपण भीतीदायक या हेडखाली आपण त्यांचं वर्गीकरण केलं पाहिजे. भीतीदायक गोष्टी म्हणजे काय? भीतीदायक गोष्टी म्हणजे तुमच्या व्यवसायाला जर तुमचा व्यवसाय हा हिंस्र प्राण्यांच्या रिलेटेड एरियामध्ये आहे किंवा ज्या तुमच्या व्यवसाय हा अशा ठिकाणी तुम्ही करणार आहात जिथं हिंस्र श्वापदं जसं आपण लांडगा, कुत्रा, कोल्हा, बिबट्या अशा प्रकारचे तुमच्याकडं अडचणी आहेत तर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी उत्तम प्रकारचं कुंपण करणं गरजेचं आहे. हे भीतीदायक गोष्ट आहे आणि कायम तुम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की भीतीदायक गोष्ट ही कधीही पूर्ण शून्य करता येत नाही, तिचा प्रभाव आपल्याला कमी करता येऊ शकतो. पण जर तुम्ही कमकुवत बाजूंचा विचार केला तर कमकुवत बाजू आपल्याला शून्य करता येऊ शकतात आणि त्यांचं आपल्याला कन्वर्जन हे सामर्थ्यामध्ये करता येऊ शकतं. याचाच अर्थ असा की जर आपण जनावराचा व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर किंवा पशुपालनाचा कोणताही व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर जर त्या व्यवसायासंबंधी लागणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याची एक व्यवस्थित आपण लिस्ट तयार करणं अपेक्षित आहे. त्या लिस्टनंतर सामर्थ्य आपण कोणकोणत्या गोष्टीमध्ये आपलं आहे, म्हणजे आपल्याकडं जमीन चांगली आहे, आपल्याकडं पाण्याची व्यवस्था खूप चांगली आहे, आपल्याकडं त्याच्यासाठी लागणारं प्रशिक्षण घेतलेलं आहे, म्हणजे सामर्थ्य हे कायम आपल्या स्वतःचं असतं. त्याच्यामुळं तुमची कष्ट करण्याची तुम्हाला तयारी आहे, तसंच प्रोजेक्ट रिपोर्ट तुमच्याकडं आहे, वेळापत्रक तुम्ही सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित पाळू शकता, तुम्ही त्याची व्यवस्थित बाजारामध्ये जाऊन त्याचं तुम्हाला मार्केटिंग व्यवस्थित करता येऊ शकतं. या तुमच्या सामर्थ्याच्या बाजू असतात जेणेकरून त्या तुम्ही लिस्ट केल्या की तुम्हाला त्याचा उपयोग करता येतो. सामर्थ्याचा उपयोग आपल्याला करायचा असतो जे स्वतःचं असतं. कमकुवत बाजू असतात जसं की आपल्याकडं जमीन पुरेशी चाऱ्यासाठी उपलब्ध नाही आहे, मग त्याच्यावरती पर्याय काय हे आपल्याला शोधता येतं. आपल्याकडं लाईट नाही आहे, आपल्याकडं पाण्याची सोय कमी आहे, आपल्याकडं या व्यवसायासाठी लागणारं प्रशिक्षण नाही आहे किंवा आपल्याकडं शास्त्रीय त्याची माहिती नाही आहे, अशा ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्याला ह्या आपल्या कमकुवत बाजू म्हणून पकडल्या जातात. आणि त्या कमकुवत बाजूंचं आपल्याला योग्य ते नियोजन करून त्या कमकुवत बाजू आपल्याला सामर्थ्यामध्ये बदलता येतात. कमकुवत बाजू ही जसं मी पहिल्यांदा सांगितलं ती व्यवसाय करणाऱ्या पशुपालकाची स्वतःची असते, म्हणजेच सामर्थ्याच्या गोष्टी आणि कमकुवत गोष्टी या पशुपालकाच्या स्वतःच्या असतात आणि संधी आणि भयावह गोष्टी किंवा भीतीदायक गोष्टी या पशुपालकाच्या स्वतःच्या नसतात पण त्या त्याला आजूबाजूच्या वातावरणामधून मिळत असतात. तिसरं संधी आहेत. संधी म्हणजे तुमच्याकडं उपलब्ध असलेली बाजारपेठ, नंतर तुमच्याकडं सध्या वेगवेगळ्या ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्स तुम्हाला घेता येऊ शकतात, शासनाची धोरणे, पशुवैद्यकाची उपलब्धता, या सगळ्या तुमच्याकडच्या संधी आहेत आणि त्या संधी तुम्हाला वापरता आल्या पाहिजेत, त्यांचा योग्य वापर करता आला पाहिजे आणि मग त्याचा आपल्याला जास्तीत जास्त नफ्यामध्ये कन्वर्शन करता येतं. आणि जे धोके असतात, धोक्यामध्ये तुम्ही जर म्हटलं तर एकदमच येणारे रोग जसं की काही दिवसापूर्वी लंपी नावाचा रोग आला होता, असे रोग आले तर मग त्या रोगांचं लसीकरण, त्यांची व्यवस्थित माहिती, बदलत्या वातावरणामध्ये बऱ्याच गोष्टी चेंज होऊ शकतात तर मग त्याच्यावरती आवश्यक असणारं योग्य नियोजन आहे, किंवा पशूंच्या विक्रीमध्ये, दुधाच्या विक्रीमध्ये मध्यस्थांची जी लुडबुड असते ती आपल्याला कशी कमी करता येईल, किंवा आपल्याला हिंस्र प्राण्यांचा धोका आहे ते आपल्याला कसं कमी करता येईल, आणि या सगळ्या गोष्टी आहेत, या धोकादायक गोष्टी किंवा भीतीदायक गोष्टी असतात या परत आजूबाजूच्या वातावरणातील असतात, त्यांचं नियोजन आपल्याला योग्य प्रकारे करता येतं जर त्या आपल्याला अगोदरच माहिती असतील. याचा अर्थच असा की SWOT अनालिसिस हे पशुपालन आणि शेती व्यवसाय सोडून सर्व व्यवसायामध्ये अगोदरच केलं जातं. आपण काही गडबडीमध्ये व्यवसाय सुरू करतो, आपल्याला खूप मोठ्या मोठ्या अडचणी येतात आणि त्या अडचणी आपल्याला ऐन वेळेला त्यांची आपल्याला सोल्युशन्स मिळत नाहीत आणि आपल्याला मग त्या व्यवसायामध्ये
तोट्याला सामोरं

0: जावं लागू शकतं. म्हणूनच आपण त्या व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची एका कागदावर लिस्ट करावी. त्याच्यामध्ये आपल्याकडं स्वतःकडं असणाऱ्या गोष्टी, आपण कोणत्या गोष्टीमध्ये कमकुवत आहोत, आपल्या व्यवसायासाठी असणाऱ्या वेगवेगळ्या संधी आणि आपल्या व्यवसायासाठी असणाऱ्या भीतीदायक गोष्टी, या सर्व गोष्टींची व्यवस्थित वर्गीकरण करून त्याचं योग्य नियोजन करून आयोजन करून जर तुम्ही पशुपालन व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला त्या व्यवसायामध्ये व्यवसाय शॉर्ट ॲनालिसिस न करता सुरू केलेल्या व्यवसायापेक्षा नक्कीच जास्त फायदा होऊ शकतो असं संशोधनानंतर किंवा काही सर्वेजनंतर आढळलं आहे की जे व्यवसाय शॉर्ट ॲनालिसिस करून सुरू केले जातात त्या व्यवसायामध्ये शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना 5 ते 10% अधिकचा नफा तुम्हाला मिळवता येऊ शकतो. त्याच्यामुळं मला सर्वांना विनंती करायची आहे की कोणताही पशुपालन किंवा शेतीशी संलग्न व्यवसाय जर तुम्ही करण्याचं नियोजन करत आहात तर त्या नियोजनामध्ये त्या व्यवसायाचं शॉर्ट ॲनालिसिस नक्की करा. शॉर्ट ॲनालिसिस म्हणजे त्या व्यवसायासाठी तुमच्याकडच्या स्वतःच्या सामर्थ्याच्या गोष्टी, स्वतःच्या कमकुवत बाजू, आजूबाजूला असणारं त्या व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी आणि त्या व्यवसायासाठी आजूबाजूला असणाऱ्या भीतीदायक किंवा धोकादायक गोष्टी, या सगळ्यांचं व्यवस्थित पृथक्करण करा, विश्लेषण करा, त्याच्यावरती योग्य पर्यायी व्यवस्था करा, म्हणजे तुम्हाला त्या व्यवसायामध्ये जास्तीचा नफा मिळू शकतो. धन्यवाद.
1: पशुपालन व्यवसायातील स्वॉट पृथक्करण याविषयी डॉक्टर तेजस शेंडे, सहयोगी प्राध्यापक, पशु अनुवंश आणि पैदास विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांनी सांगितलेली माहिती मंडळी आत्ता आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर खरीप हंगामातील पिकांचं नियोजन याविषयी डॉक्टर प्रमोद चौधरी, सहयोगी प्राध्यापक, कृषी विद्या विभागीय कृषी संशोधन केंद्र, गणेश खिंडपुणे यांनी सांगितलेली माहिती आता ऐकत आहोत.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. खरीप पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड, विभागनिहाय शिफारसीत वाहनांची निवड, अधिक उत्पादन देणाऱ्या रोगप्रतिकारक्षम वाहनांची निवड, बीज प्रक्रिया, वेळेवर पेरणी, शिफारसीत केलेले आधुनिक तंत्रज्ञान, तण नियंत्रण, पाण्याचे योग्य व्यवस्थापन या बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे, जेणेकरून यातून उत्पादन वाढण्यास निश्चितच मदत होईल. शेतकरी बंधूंनो, खरीप हंगामातील पिकांचे नियोजन करताना विविध पिकासाठी जमिनीची निवड करणे आवश्यक ठरते. भात पिकासाठी जमिनीचा सामूह 5 ते 8 या दरम्यान असावा. पर्जन्यमान 800 मिलीमीटरहून अधिक असावे. हलक्या ते मध्यम जमिनीबरोबरच खार जमिनीत देखील भाताचे पीक घेतले जाते. बाजरी पिकासाठी उत्तम निसरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. जमिनीचा सामूह 6.2 ते 8 असावा. हलक्या जमिनीत बाजरी हे पीक घ्यावायचे असल्यास सरीवरंबा पद्धत फायदेशीर ठरते. खरीप ज्वारीस चांगला निसरा असलेली आणि 5.5 ते 8.5 सामू असलेली चिकन पोयट्याची मध्यम काळी जमीन योग्य आहे. धान्याच्या तसेच चाऱ्याच्या मक्यासाठी मध्यम ते भारी खोल रेतीयुक्त उत्तम निसऱ्याची अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणा शक्ती असलेली जमीन निवडावी. या जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असेल अशी जमीन मक्या पिकासाठी योग्य आहे. कडधान्य पिकासाठी मध्यम ते भारी उत्तम निसरा होणारी जमीन योग्य आहे. चोपण पाणथळ जमिनीतही ही पिके चांगली येत नाही. साधारणतः 6.5 ते 7.5 सामू असलेली जमीन या पिकास योग्य असते. गळीत धान्य पिकामध्ये भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल या पिकांसाठी मध्यम भुसभुशीत सेंद्रिय पदार्थ प्रमाणात असलेली आणि उत्तम निसरा होणारी जमीन निवडावी. शेतकरी बंधूंनो, खरीप पिकासाठी जमिनीच्या निवडीबरोबरच पूर्वमशागतसुद्धा महत्त्वाची बाब ठरते. पिकांच्या वाढीसाठी शेताची पूर्वमशागत करणे अत्यंत महत्त्वाचे असते. पूर्वमशागतीमुळे जमिनीच्या विविध थरांची उलथापालथ होते आणि काही प्रमाणात तणांचे, कीड आणि रोगांचे नियंत्रणही होते. जमिनीची खोल नांगरट करून जमीन तापू द्यावी. जमीन चांगली तापल्यामुळे सच्छिद्रता वाढते, अन्नद्रव्ये मुक्त होतात आणि जमिनीचा पोत साधारण सुधारतो. शेवटच्या कुळबणी अगोदर चांगले कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत, शिफारशीप्रमाणे उदाहरणार्थ भात, मका, सोयाबीन इत्यादी पिकांसाठी प्रत्येकी 10 टन हेक्टरी बाजरी, तूर, मूग, उडीद, मटकी, कुळी

आणि भुईमूग इत्यादी पिकांसाठी प्रति हेक्टरी प्रत्येकी 5 टन या प्रमाणात जमिनीत मिसळावे. त्याचबरोबर खरीप हंगामात बियाण्याची निवड करणेसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. खरीप हंगामात सुधारित अथवा संकरित वाणांचे बियाणे विक्रेते, शासकीय यंत्रणा, विद्यापीठाच्या विक्री केंद्राकडून खरेदी करावे. लागवडीसाठी योग्य, शुद्ध, निरोगी आणि दर्जेदार बियाणे वापरावे. खरीप हंगामात पिकांसाठी शिफारस केल्याप्रमाणे प्रति एकरी बियाण्यांचा वापर करावा. पेरणीपूर्वी बियाण्यास 2.5 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे थायरम किंवा कॅप्टन किंवा कार्बेंडेझिम ही बुरशीनाशके वापरावी. त्यानंतर पिकानुसार नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू तसेच स्फुरद विरघळणारे जीवाणू या जैविक खतांची बीज प्रक्रिया करावी. खरीप हंगामातील पिकांची लागवड करताना शिफारसित केलेले वाण वापरावे. पिकाची पेरणी ही वेळेत करणे गरजेचे आहे. शेतकरी बंधूंनो, भात पिकासाठी सुधारित वाणांमध्ये हळवे वाण आहेत, त्यामध्ये कर्जत 184, रत्नागिरी 1, कर्जत 4, रत्नागिरी 24, रत्नागिरी रत्ना, फुले राधा, अंबिका, पराग, तेरणा इत्यादी. निमगरवा वाणांमध्ये फुले जया, मावळ, पालघर 1, फुले समृद्धी, रत्नागिरी 4, फुले कोलम, फुले सुपरपवना इत्यादी वाणांची निवड करावी. तसेच गरव्या वाणांमध्ये रत्नागिरी 2, कर्जत 2, रत्नागिरी 3, कर्जत 8, कर्जत 10, EDKV तिलक, फुले मावळ 7 या वाणांची निवड करावी. सुवासिक वाणांमध्ये इंद्रायणी, भोगावती, पिकेवी खमंग या वाणांची निवड करावी. तसेच पेरभातासाठी सुधारित वाणांमध्ये अंबिका, तेरणा, प्रभावती, सुगंधा, पराग, आविष्कार यापैकी वाणांची निवड करावी. संकरित वाणांमध्ये सह्याद्री 1, सह्याद्री 2, सह्याद्री 3, सह्याद्री 4, सह्याद्री 5 यापैकी वाणांची निवड करावी. भात पिकाची योग्य रोपवाटिका व्यवस्थापन करून हळव्या जातीसाठी पुनर्लागवड पेरणीनंतर 21 ते 25 दिवसांनी, निमगरव्या जातीची 23 ते 27 दिवसांनी आणि गरव्या जातीची 25 ते 30 दिवसांनी लागवड करावी. एका चुडात 2 ते 3 रोपे ठेवावेत. संकरित जातीसाठी एका चुडात 1 ते 2च रोपे ठेवावीत. योग्य वयाच्या रोपांची पुनर्लागवड हळव्या वाणांमध्ये 15 बाय 15 सेंटीमीटर, निमगरव्या वाणांमध्ये 20 बाय 15 सेंटीमीटर तर संकरित वाणांमध्ये 25 बाय 25 सेंटीमीटरवर करावी. बाजरी पिकाची लागवड 15 जून ते 15 जुलै या कालावधीत करावी. फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती, ABH 1200, ABH 1269 या संकरित वाणांचा पर्याय म्हणून निवड करावी. तसेच सुधारित वाणांमध्ये धनशक्ती हे वाण लागवडीसाठी वापरावे. ज्वारी पिकासाठी संकरित वाणांमध्ये CSH 5, CSH 9, CSH 13, CSH 14, CSH 16, CSH 17, CSH 18, CSH 25, CSH 27, CSH 30, CSH 35 यापैकी आणि सुधारित वाणांमध्ये SPV 462, CSV 13, CSV 15, CSV 17, PKV 801, CSV 20, CSV 23, CSV 27, CSV 28 यापैकी वाणांची लागवड करावी. गोड ज्वारीमध्ये SSV, CSV 24, CSH 47 आणि फुले वसुंधरा या विविध वाणांची लागवड करावी. नैऋत्य मान्सूनचा चांगला पाऊस झाल्यावर वापसा येताच पेरणी करावी, शक्यतो जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत. पाण्याची सोय असल्यास जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ज्वारीची पेरणी करावी. लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा उपद्रव कमी होतो. शेतकरी बंधूंनो, खरीप हंगामात मक्याची पेरणी शक्यतो 15 जून ते 15 जुलै दरम्यान करावी. संकरित वाणांमध्ये उशिरा पक्व होणारे म्हणजेच 100 ते 110 दिवसात तयार होणारी वाण BIO 9681, HQPM 1, HQPM 5, संगम, कुबेर या वाणांची निवड करावी. मध्यम कालावधीत पक्व होणारे वाण म्हणजेच 90 ते 100 दिवसात तयार होणारे वाण राजर्षी BIO 9637, फुले महर्षी, फुले उमेद, फुले चॅम्पियन या वाणांची निवड करावी. लवकर पक्व होणाऱ्या वाणांमध्ये म्हणजेच 80 ते 90 दिवस पुसा संकर मका 1, विवेक संकरित मका 21, विवेक संकरित मका 27, महाराजा या वाणांची निवड करावी. संमिश्र वाणांमध्ये हिरव्या चाऱ्यासाठी आफ्रिकन टॉल आणि मधुमक्यासाठी फुले मधु या वाणांची निवड करावी. तुरी पिकासाठी

0: फुले तृप्ती, रेणुका, फुले पल्लवी, पीडीकेवी अश्लेषा, फुले राजेश्वरी, BSMR 853, BSMR 736, BSMR 711, BDN 716, गोदावरी, भीमा आणि पीकेव्ही तारा इत्यादी वाहनांपैकी एकाची निवड करावी. उडीद, मूग आणि तुरीची पेरणी वेळेत होणे आवश्यक आहे. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी करावी. जशीजशी पेरणी उशिरा होईल त्याप्रमाणे उत्पादनात घट येते. यासाठी आपल्याला 7 जुलैपूर्वी पेरणी करणे आवश्यक आहे. मूग पिकासाठी उत्कर्ष, फुले चेतक, विराट, फुले सुवर्ण या वाहनांची निवड करावी. उडीद पिकासाठी PKV ब्लॅक गोल्ड, फुले वसू, फुले राजन या वाहनांची निवड करावी. तसेच कुळीद या पिकासाठी फुले सकस आणि मटकी या पिकासाठी फुले सरिता या वाहनांची निवड करावी. चवळी पिकासाठी फुले रुक्मिणी आणि फुले सोनाली या वाहनांची निवड करावी. राजमा पिकासाठी फुले राजमा किंवा फुले विराज या वाहनांची निवड करावी. भुईमूग पिकाची पेरणी खरीप हंगामात 15 जून ते 15 जुलै या दरम्यान करावी. त्यासाठी सुधारित वाण फुले उन्नती, फुले भारती, फुले धनी, फुले मोरणा, फुले वारणा तसेच फुले चैतन्य इत्यादी वाणांपैकी लागवड करण्यासाठी निवड करावी. सोयाबीन पिकाची पेरणी खरीप हंगामात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वापशावर करावी. 15 जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. सोयाबीन पिकासाठी सुधारित वाणांमध्ये फुले दुर्वा, फुले किमया, फुले संगम, फुले अग्रणी, फुले कल्याणी, KS 103, JS 335, JS 9305, JS 9560, समृद्धी, MA US 162, MA US 158, MA US 612, MA US 1188 आणि MA US 1281 यापैकी वाहनांची लागवड करावी. तीळ पिकाची पेरणी मान्सूनचा पाऊस झाल्यानंतर आणि योग्य वापसा आल्यावर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करावी. तीळ पिकासाठी JLT 408 किंवा फुले पूर्णा या वाहनांचा वापर करावा. सूर्यफूल पिकाची पेरणी खरीप हंगामात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. सूर्यफूल पिकामध्ये सुधारित वाहनांमध्ये फुले भास्कर, SS 56, मॉर्डर्न, EC 68414, भानू इत्यादी संकरित वाहनांमध्ये KBSH 1, LF SH 171, LF SH 35, LF SH 8, KBSH 44, फुले रविराज, MS FH 17 या संकरित वाहनांचा वापर करावा. खरीप पिकातील रोग कीड यांचे नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करावा, ज्यामध्ये मशागतीय नियंत्रण, कार्यप्रणालीय नियंत्रण, जैविक कीड नियंत्रण इत्यादींचा अवलंब करावा. कीड आणि रोगांचे नियंत्रण प्रामुख्याने रासायनिक कीडनाशकाच्या सहाय्याने केले जाते. विषारी रासायनिक कीडनाशकाचा अमर्याद वापर केल्यास विषारी अवशेषही कमी अधिक प्रमाणात पिकांच्या काढणीच्या वेळी पिकात शिल्लक राहतात. पिकांवर कीडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर रासायनिक कीडनाशकाची आवश्यकतेनुसार अत्यंत माफक वापर करावा. त्यामुळे शेतमालावरील कीडनाशक अवशेष कमाल अवशेष मर्यादेपेक्षा कमी राहील आणि अधिकृत शिफारशीनुसार कीटनाशकाचा वापर करावा. शिफारशीत केलेल्या काढणीपूर्व कालावधी उलटल्यावरच पिकाची काढणी करावी. कीटनाशक उत्पादनाचे लेबल क्लेम्स काळजीपूर्वक वाचावेत. कीटनाशक फवारणीपूर्वी किडींची संख्या, आर्थिक नुकसान पातळी विचारात घेऊन आवश्यक असेल तरच फवारणी करावी. रासायनिक कीटनाशकाचा वापर पिकांच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात करावा. पीक काढणीच्या काळात वनस्पतीजन्य कीटनाशके अथवा जैविक कीटनाशकांचा वापर करावा. अशा प्रकारे एकात्मिक कीड तंत्रानुसार पिकाचे संरक्षण करावे. शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे खरीप हंगामात पिकांचे नियोजन केले तर आपल्याला नक्कीच फायदा होईल.
1: खरीप हंगामातील पिकांचं नियोजन याविषयी डॉक्टर प्रमोद चौधरी, सहयोगी प्राध्यापक, कृषी विद्या विभागीय कृषी संशोधन केंद्र, गणेश खिंड, पुणे यांनी सांगितलेली माहिती आत्ता आपण ऐकली. मंडळी, कार्यक्रमात यानंतर कृषीवाणी अंतर्गत पूर्व मान्सून कोरड्या पेरणीचं तंत्र याविषयीची माहिती ऐकूया.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आजच्या काळात शेतीसमोर हवामानातील अनिश्चितता, मृदा सुपीकतेत होणारी घट आणि पाण्याची वाढती टंचाई ही गंभीर आव्हानं उभी आहेत. पारंपरिक शेती पद्धतीत वारंवार नांगरणी, रासायनिक खतांचा

0: वापर आणि जमीन पडीत ठेवण्याच्या प्रथेमुळं मृदेमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होत आहे. परिणामी मातीची भौतिक रचना बिघडते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता घटते आणि सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता कमी होते. या सर्व घटकांचा थेट परिणाम उत्पादनावर तसंच शेतीच्या शाश्वततेवर होत आहे. म्हणूनच अनेक शेतकरी आणि संशोधक पर्यावरणीय समतोल राखत शेती अधिक स्थैर्यपूर्ण बनवणाऱ्या निसर्ग आधारित उपायांकडे वळत आहेत. अशाच प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त पद्धतीपैकी एक म्हणजे पूर्व मान्सून कोरडी पेरणी होय. ही पद्धत नैसर्गिक शेतीतील महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान असून कमी खर्चात मृदा आरोग्य सुधारणा, उत्पादन स्थैर्य आणि जैव विविधता वाढ यासाठी उपयुक्त ठरते. पूर्व मान्सून कोरडी पेरणी ही पद्धत आंध्र प्रदेश समुदाय व्यवस्थापित नैसर्गिक शेती या उपक्रमांतर्गत विकसित आणि प्रसारित करण्यात आली आहे. आज ती देशभरात शाश्वत शेतीसाठी एक प्रभावी मॉडेल म्हणून स्वीकारली जात आहे. पूर्व मान्सून कोरडी पेरणी म्हणजे पावसाळ्याच्या आगमनापूर्वी विविध पिकांचे बियाणे एकत्र मिसळून पेरणी करणे. यामध्ये धान्य, कडधान्य, तेलबिया, मसाले आणि भाजीपाला यांचा समावेश होतो. या पद्धतीचा मुख्य आधार म्हणजे मातीमध्ये सतत जिवंत मूळ टिकवून ठेवणं, ज्यामुळं मृदजीवांचं संवर्धन होतं आणि संपूर्ण परिसंस्थेचं कार्य अधिक सक्षम होतं. विविध पिकांच्या मुळांच्या क्रियेमुळं मातीतील पोषण चक्र गतिमान राहतं आणि सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. ही पद्धत नवधान्य पद्धत म्हणूनही ओळखली जाते. मान्सूनपूर्व कोरडी पेरणी पद्धतीत पिकं 45 ते 50 दिवसात वाढीच्या अवस्थेत येतात. या काळात काही पिकांपासून पालेभाज्या स्वरूपात लवकर उत्पादन मिळतं, ज्यामुळं अन्न आणि उत्पन्न मिळतं. जी पिकं पूर्णपणे वाढत नाही ती जनावरांसाठी चाऱ्याच्या स्वरूपात वापरता येतात. ही पद्धत एकात्मिक शेती प्रणालीला प्रोत्साहन देते, ज्यामुळं एकाच जमिनीवरून अन्न, चारा आणि उत्पन्न मिळतं. या पद्धतीची खरी ताकद म्हणजे पिकांची विविधता. डाळी पिकं नत्र स्थिरीकरण करून मातीची सुपीकता वाढवतात, तेलबिया पिकं मातीची रचना सुधारतात, तर हिरवळीची पिकं सेंद्रिय पदार्थांची वाढ करून मृदा आरोग्य सुधारतात. वनस्पती त्यांच्या तयार अन्नातील सुमारे 30% भाग मुळांद्वारे मातीमध्ये सोडतात, ज्यामुळं सूक्ष्मजीवांना पोषण मिळतं. सतत पीक घेतल्यामुळं हा कर्बाचा पुरवठा कायम राहतो, ज्यामुळं मातीची सुपीकता आणि परिसंस्थेचं आरोग्य नैसर्गिकरित्या सुधारलं जातं. तांत्रिकदृष्ट्या मान्सूनपूर्व कोरडी पेरणी करताना काही महत्वाच्या बाबींची काळजी घेणं आवश्यक आहे. शेतात हलकी नांगरणी करून पिकांचे अवशेष तसेच ठेवावेत, जेणेकरून मातीचं आच्छादन टिकून राहील. त्यानंतर विविध पिकांचे बियाणे एकत्र करून त्यावर बीजामृताची प्रक्रिया करावी. पेरणी मान्सूनपूर्व काळात करावी, जेणेकरून पहिल्या पावसासोबत अंकुरण वेगाने होईल. याशिवाय पेरणीच्या वेळी घनजीवामृताचा वापर प्रति एकरी 200 किलो करावा. आच्छादन केल्यास मातीतील ओलावा आणि सुपीकता राखली जाते. या पद्धतीमध्ये पिकांची पेरणी पावसाआधी किंवा जमिनीत उरलेल्या ओलाव्यावर केली जाते. पाऊस किंवा सिंचनाची वाट न पाहता आधीच पेरणी केल्यामुळं पहिल्या पावसाबरोबर किंवा उपलब्ध ओलाव्यामुळं बियाणं लगेच अंकुरतात आणि पिकांची वाढ सुरळीत सुरू होते.
1: मान्सूनपूर्व कोरड्या पेरणीचं तंत्र याविषयीची माहिती आपण ऐकली कृषीवाणी या सदरामध्ये. मंडळी, कार्यक्रमात शेवटी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त पुणे बाजार समितीतले बाजारभाव ऐकत आहोत. हे बाजारभाव क्विंटलसाठीचे असून रुपयांमध्ये आहेत. बाजरी महिको आवक 532 क्विंटल, किमान रुपये 3400, कमाल 3700, सरासरी 3550. गहू शरबती आवक 438 क्विंटल, 4400 ते 6600, सरासरी 5500. ज्वारी मालदांडी आवक 722 क्विंटल, 5500 ते 6600, सरासरी 6050. मका लाल आवक 2 क्विंटल, 2500 ते 2800, सरासरी 2650. मूग हिरवा आवक 42 क्विंटल, 9200 ते 9600, सरासरी 9400. डाळिंबा

रक्ता आवक 658 क्विंटल, 2000 ते 15000 सरासरी 8500. हरभरा आवक 45 क्विंटल, 6000 ते 6400 सरासरी 6200. उडीद आवक 3 क्विंटल, 9200 ते 10400 सरासरी 9700. बटाटा लोकल आवक 5542 क्विंटल, 600 ते 1500 सरासरी 10050. कांदा लोकल आवक 11755 क्विंटल, 600 ते 1800 सरासरी 1200. आणि टोमॅटो लोकल आवक 2284 क्विंटल, 1000 ते 2600 सरासरी 1800. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त पुणे बाजार समितीतले बाजार भाव आपण ऐकले. बरं आहे तर मंडळी, आजचा आपला कार्यक्रम इथंच संपला. पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार.

0: माझं घर माझं शेत हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं प्रसारित केला.
1: मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचेच 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: Lee.
1: नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन. मोसमी पावसाचं केरळ

आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आता बातम्या विस्तृतपणे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव रुदेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे, असं टंडन म्हणाले. ऊर्जा क्षेत्राविषयी वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्रांविषयीही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं. तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिग्स यांनी यावेळी चर्चा केली. याआधी डेल्सी रॉड्रिग्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली. तसंच भाजपाचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला आहे. बीड लातूर धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे भाजपाचे बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. नाशिक मतदारसंघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला आहे. तसंच भाजपाचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपाचे दोन बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली. इथं भाजपाचे धैर्यशील कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल. सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी आज माघार घेतल्यामुळे भाजपाचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर तसंच भाजपाचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली एक कालातीत देणगी आहे. योग मन, शरीर आणि आत्मा एकत्र जाणतो आणि एका अधिक निरोगी आणि सुसंवादी जगाला प्रेरणा देतो, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते आज अहमदाबाद इथं आयोजित जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. सहभागी होताना प्रधानमंत्री म्हणाले की पहिली जागतिक योग

0: स्पर्धा योगासनाला एक जागतिक क्रीडा म्हणून ओळख देईल.
1: इस चैंपियनशिप के माध्यम से योगासन को एक कॉम्पिटिटिव स्पोर्ट्स के रूप में नई पहचान मिलेगी. मुझे विश्वास है कि भविष्य में योगासन भी अंतर्राष्ट्रीय खेलकूद में अपनी जगह बनाएगा. चाहे ओलंपिक्स हो या मल्टी स्पोर्ट्स इवेंट्स हो, हम जितनी मेहनत करेंगे सुखद परिणाम आ भी सकता है.
0: या स्पर्धेत 40 पेक्षा जास्त देशातले जवळपास 200 स्पर्धक सहभागी झाले आहेत. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्यानं हवामान विभागाने सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशी शेखर वेंपत्ती यांनी समाज माध्यमांवर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपानं आज आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुघ आणि रजनीश अग्रवाल यांना तर राजस्थानमधून डॉक्टर अलका गुर्जर आणि डॉक्टर सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशातून ताई तागक आणि मणिपूरमधून ए शारदा देवी यांना उमेदवारी मिळाली आहे. ओदिशातल्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी देवाशिष सामंत राय यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026 ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. 26वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेदन विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्स मार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणारे विभाग, मंत्रालय, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातली कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. मुष्टीयुद्धाच्या जागतिक क्रमवारीत भारतानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. महिलांच्या 57 किलो वजनी गटात जॅस्मिन लंबोरियानं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत
3: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम.

0: एक कलाकार।
1: श्रोते हो नमस्कार। ज्यांनी आपल्या दर्जेदार अभिनयानं मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी गाजवली, रसिकांच्या मनामध्ये घर केलं, हृदयावर अधिराज्य गाजवलं, असे आपले आजचे कलाकार बहुरंगी बहुढंगी अभिनय सम्राट अशोक सराफ। अशोक सराफांचा जन्म मुंबईतल्या चिखलवाडीतला 4 जून 1947 या दिवशी एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला। त्यांचे मामा गोपीनाथ सावकार रंगभूमी कलावंत असल्यानं घरातच त्यांना अभिनयाचं बाळकडू मिळालं। वयाच्या 18व्या वर्षी शिरवाडकरांच्या ययाती देवयानी नाटकातली विदूषकाची भूमिका करून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला, तर जानकी या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं। 1975 साली प्रदर्शित झालेल्या पांडू हवालदार या चित्र

देवयानी नाटकातली विदूषकाची भूमिका करून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला, तर जानकी या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं. 1975 साली प्रदर्शित झालेल्या पांडू हवालदार या चित्रपटात त्यांनी सखाराम हवालदार या इरसाल पोलिसाच्या भूमिकेमध्ये असे काही रंग भरले की रातोरात ते स्टार झाले. याच भूमिकेसाठी बेस्ट ॲक्टर म्हणून त्यांना पहिला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यांची ही भूमिका इतकी लोकप्रिय ठरली की त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. आपल्या सदाबहार अभिनयातून, निर्मळ निखळ विनोदातून गेली अनेक दशकं चित्रपट, नाटक आणि मालिका या मनोरंजनाच्या तीनही माध्यमातून रसिकांना त्यांनी अक्षरशः खिळवून ठेवलं.

खरम हवालदार, एक डाव भूताचा मधलं खंडूजी फर्जंद हे भूत, गुपचूप गुपचूप मधला प्राध्यापक धोंड, अशी ही बनवाबनवी मधला धनंजय माने, धूमधडाका मधला उद्योगपती, अरे संसार संसार आणि वजीर चित्रपटातला पाताळ यंत्री खलनायक, अशा कितीतरी भूमिका आपल्या अभिनयानं अशोक सराफांनी अक्षरशः जिवंत केल्या. एकूण 250 जास्त मराठी चित्रपटातून त्यांनी अनेक छोट्या मोठ्या भूमिका केल्या. संशय कल्लोळ, लग्नाची वेडी, हमीदाबाईची कोठी, डार्लिंग डार्लिंग, मनोमिलन अशा अनेक नाटकातून तसंच काही हिंदी चित्रपटातून सुद्धा त्यांनी भूमिका केल्या. आपल्या अभिनयातून कधी त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं, कधी अंतर्मुख केलं, तर कधी गंभीर खलनायिकी प्रवृत्तीच्या भूमिका साकारून अभिनयाच्या विविध छटा दाखवल्या. त्यांच्या अभिनयात तोचतोचपणा कधीच नव्हता. प्रत्येक भूमिका विचारपूर्वक अत्यंत वेगळ्या पद्धतीनं त्यांनी साकारली. उपजत विनोदबुद्धी, सहज नैसर्गिक अभिनय, विनोदाचं परफेक्ट टायमिंग प्लेसिंग ही त्यांच्या अभिनयाची बलस्थानं आहेत. आणि म्हणूनच अशोक सराफांचा चित्रपट थिएटरला लागला की तो पाहिलाच पाहिजे असं प्रेक्षकांना वाटायचं. रंजना देशमुखपासून किशोरी शहाणे, वर्षा उसगावकर, अश्विनी भावे, अलका कुबल, निवेदिता सराफ अशा अनेक नायिकांबरोबर त्यांची जोडी जमली.

अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडगोळीनं मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी दिली. या दोघांनी अनेक सुपरहिट सिनेमे मराठी चित्रपटसृष्टीला बहाल केले आणि प्रेक्षकांना खळखळून हसवलं. सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्या दिग्दर्शनाखाली या दोघांचा अभिनय असलेले चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. अशी ही बनवाबनवी हे याचं उत्तम उदाहरण असं म्हणता येईल. कथा, दिग्दर्शन, अभिनय अशा सर्वच बाबतीत सरस असलेल्या या चित्रपटातली धनंजय माने ही अशोक सराफांची भूमिका आणि धनंजय मानेंची बायको पार्वती ही लक्ष्मीकांत बेर्डे यांची भूमिका नुसती आठवली

सचिन पिळगावकर अशोक सराफ जोडीचा आणखी एक हिट चित्रपट म्हणजे गंमत जम्मत. या चित्रपटातलं अशोक सराफांवर चित्रित अतिशय गाजलेलं किशोर कुमार यांनी पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी गायलेलं हे सदाबहार गीत.

धूमधडाका हा महेश कोठारे दिग्दर्शित अतिशय गाजलेला चित्रपट. या चित्रपटातली अशोक सराफ यांची अफलातून भूमिका अतिशय लोकप्रिय ठरली. चित्रपटामध्ये त्यांनी साकारलेला वख्खा विख्खी वुख्खूवाला उद्योगपती जरा आठवा बरं.

अरे जरी म्हातारा हा जरी म्हातारा घोडा दिसतो पावर भारी माझी समजलं काय.

0: चित्रपट सृष्टीमध्ये अशोक सराफ हे अशोक मामा म्हणून ओळखले जातात. त्यांना हे टोपण नाव कसं पडलं याचा एक गंमतशीर किस्सा आहे. एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी त्या चित्रपटाचे कॅमेरामन प्रकाश शिंदे सेटवर आपल्या छोट्या मुलीला घेऊन येत असत. त्यांची मुलगी अशोक सराफांकडे बोट दाखवून हे कोण आहेत असं विचारत असे. तेव्हा त्यांनी हे अशोक मामा आहेत असं तिला सांगितलं. ती मुलगी तेव्हापासून त्यांना अशोक मामा म्हणू लागली. हळूहळू सेटवरचे सगळेच त्यांना अशोक मामा म्हणू लागले आणि कालांतरानं फिल्म इंडस्ट्रीमधले सर्वच जण त्यांना अशोक मामा म्हणून संबोधू लागले. याच अशोक मामांनी कळत नकळत चित्रपटात छकुली आणि बच्चूच्या छोटू मामाची केलेली भूमिका अतिशय गाजली. छकुलीच्या नाकावरचा राग घालवण्यासाठी त्यांनी स्वतः गायलेल्या गीताची झलक आता ऐकूया.
1: बच्चू छकुली, ए बच्चू, हे आज सुट्टी म्हणून भांडण भांडण खेळतंय वाटतं. हे मग मला पण घेणार तुमच्यामध्ये खेळायला, मी पण अशा बसतो बघ. ए हस ना, हस हस.
2: ए असं असतं बघा मला.
1: हा
2: मी बोलणारच नाही.
1: बोलणारच नाही पण बोलणार नाही तर मी तुला बागेमध्ये फिरायला कसं काय नेणार.
2: आम्ही मुळीच येणार नाही. जा.
1: हा तो नाही येणार. तू पण नाही येणार.
3: काही बोलू नकोस त्यांच्याशी. मनाला येईल तसं वागायचं, वाटेल तसं बोलायचं, कुठून तरी मला छळायचं एवढंच ठाऊक आहे त्यांना.
1: अच्छा, म्हणजे तू रागवलीस हो यांच्यावर. तरीच म्हटलं तिशी हुप्पावून काय बसली आहेत. ए छकुली, ए छकुली, तू खरंच रागवली. हे बोल ना, हे हस ना ग. छोटू मामावर पण रागवली तुझ्या. हसणार नाहीस? अरे बापरे, भयंकर राग आलेला दिसतोय. एवढंच तुझ्या नाक. पण केवढा राग आहे त्या नाकावर.

मुलगी एकदा की नाही ती जाम रुसली, जाम रुसली, जाम रुसली पोपऱ्यात

अशोक सराफ यांच्या अभिनय कारकिर्दीचा गौरव म्हणून अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं आहे. यामध्ये फिल्मफेअर पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि 2025 साली मिळालेला पद्मश्री पुरस्कार अशा पुरस्कारांचा समावेश आहे. 50 वर्षांपेक्षा अधिक काळ चित्रपटसृष्टीमध्ये काम करणाऱ्या अशोक सराफांचे कामावरची निष्ठा, सातत्य, अभिनयातलं वैविध्य, निर्मळ निखळ विनोदबुद्धी, अहंकाराचा वारा लागू न देता जपलेलं माणूसपण हे गुण खरोखरीच स्तिमित करणारे आहेत. मनोरंजन क्षेत्रामध्ये ते आजही कार्यरत आहेत. नुकतीच कान्स चित्रपट महोत्सवात पत्नी निवेदिता यांच्यासोबत मराठमोळ्या पेहरावामध्ये त्यांनी रेड कार्पेटवर दिमागदार हजेरी लावली आणि जागतिक स्तरावर मराठी संस्कृतीचं प्रतिनिधित्व केलं. मराठी चित्रपट आणि अशोक सराफ हे आज असलेलं समीकरण यापुढेही अनेक वर्ष कायम राहील यात शंका नाही. अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयानं रसिकांच्या हृदयामध्ये फुलवलेला प्रेमाचा वसंत अनेक वर्ष फुलत राहो, बहरत राहो ही सदिच्छा.

0: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार
1: अभिनेते अशोक सराफ यांच्यावर केंद्रित एक कलाकार कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर ठीक 9:15 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, 10:15 इन्साईट्स आणि प्रादेशिक एवं सुगम संगीताचा कार्यक्रम रात्री 10:00 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. प्रारंभी ठीक 9:15 समाचार संध्या.